प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दर रविवारी सकाळी 9 वाजता. वाचक स्वर अनिल सोमाणी यांचा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माझे नाव गुगळे सम्यक नितीन. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूयात नातं निसर्गाशी या सेगमेंटमध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सुबत ऐकत रहा. रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅकस्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गंमत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतीशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06।

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅक स्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गंमत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.

0: रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।
1: नमस्कार, मी अपर्णा चितळे, आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे। दान अवयवांचे हे प्राणदान आहे। नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

नमस्कार, मी ॲडव्होकेट आसमा नासिर पठाण, जामखेड. ऐकत रहा स्नेहालयाचा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रसिक हो रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा, नव्या वाटा, नव्या दिशा, मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

0: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, नमस्कार मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचा अंतरंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आपण ना नेहमीच सकाळची सुरुवात छान पॉझिटिव्ह करत असतो, कारण सकाळची सुरुवात पॉझिटिव्ह झाली की दिवस कसा पॉझिटिव्ह जातो. आणि त्यासाठी आपण ऐकत असतो एक अभंग. चला तर ऐकूयात आजचा अभंग. आम्ही जरी आस झालो टाकोनी उदास, आता कोण भय धरी पुढे मरणाचे हरी. भलते ठाई पडो देह तुरंगी हा चढो, तुमचे तुम्हा पासी आम्ही आहो जैसी तैसी. गेले माना मान सुख दुःखाचे खंडन, तुका म्हणे चित्ती नाही वागवीत खंती. याचा अर्थ असा, आम्ही प्रपंचातील सर्व आशा अपेक्षा विषय वासना सोडून प्रपंचाविषयी उदासीन झालो आहोत हे परमेश्वरा, त्यामुळं आता आम्हाला मरणाची भीती वाटत नाही. जीवनात आम्ही विठ्ठलाचे दास बनून राहू, मग भले सुख येवो वा दुःख येवो. मानापमान सुख दुःखाचे आमच्या जीवनातून उच्चाटन झालं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, या माझ्या प्रपंचाविषयीच्या उदासीनतेची मला खंत वाटत नाही. बोला संत तुकाराम महाराज की जय. आपण अशाच गप्पा मारणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार बालमित्रांनो, मी श्रुती. कशी चालली आहे सुट्टी? आता शाळा सुरू होतील ना. अरे, मी माझी अर्धवटच ओळख करून दिली. मी तुमच्यासारखीच 15 जून पासून शाळेत जाणार आहे. 7वीत जाईन आता. आमच्या पुण्यामध्ये बहुरंग व्हिज्युअल आर्ट्स फाउंडेशन नावाने एक धम्माळ ग्रुप आहे. आम्ही दरवर्षी खूप सारी बालनाट्य करतो आणि प्रयोगही. त्यातील 2 धम्माल बालनाट्य तुमच्यासाठी आणि पालक हो तुमच्यासाठीही घेऊन येत आहोत. येत्या रविवारी दिनांक 24 मे रोजी सकाळी 10 वाजता आणि दुपारी 4 वाजता. कुठे? अहो, तुमच्या अहिल्यानगरमध्ये केडगाव देवी रोड आहे ना, तिथे ऊर्जा रंगभवन ह्या नाट्यगृहामध्ये होणार आहे. अरे, कुठलं नाटक ते सांगायचंच राहिलं. पहिलं नाटक असणार आहे माधुरी पुरंदरे यांच्या कथेवर आधारित खजिना, आणि दुसरं असणार आहे अभिनेत्री विभावरी देशपांडे लिखित तू दोस्त माया. ह्या दोन्ही नाटकांचं दिग्दर्शन केले आहे आमच्या शेखर सरांनी, आणि ह्या दोन्ही नाटकात मीही तुम्हाला भेटणार आहे. कुठल्या भूमिकेत ते प्रत्यक्षच बघायला या. लगेच बुकिंग करा ह्या नंबरवर 7558362036. चला, येत आहे ना. रविवारी सकाळी 10 वाजता आणि दुपारी 4 वाजता भेटूयात.

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅक स्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गम्मत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.

नमस्कार नगरकर, माझे नाव निधी नारायणे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

शुभस्य काय मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा सकाळचे 7:23 झालं, ऐकूयात आजचे दिनविशेष. तर मंडळी, आज आहे 23 मे 2026, वार आहे शनिवार, आणि आज आहे जागतिक कासव दिवस. तसंच मंडळी, आजच्याच दिवशी 1829 सिरिल डेमियनला अकॉर्डियन या वाद्याचं पेटंट मिळालं. 1911 न्यूयॉर्क पब्लिक लायब्ररी सामान्य लोकांसाठी उघडली. 1949 पश्चिम जर्मनी हे राष्ट्र अस्तित्वात आलं. 1951 तिबेटच्या शांततापूर्ण मुक्तीसाठी तिबेटनं चीनसोबत 17 कलमी करारावर स्वाक्षरी केली. 1956 जीवन विमा व्यवसायाचे राष्ट्रीयकरण करण्यासाठी विधेयक मंजूर झाला. 1958 अमेरिकेचा पहिला उपग्रह एक्सप्लोरर 1 बंद पडला. 1984 मध्ये बचेंद्री पाली यांनी दुपारी 1:09 सुमारास एव्हरेस्ट शिखर सर केलं. तर 2016 भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था इस्रोनं आंध्र प्रदेश मधील श्रीहरिकोटा अंतराळ केंद्रातून संपूर्ण भारतीय बनावटीचं अंतराळ शटल RLVDT ची स्थापना केली. 2023 टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा हा जगातील अव्वल दर्जाचा भालाफेक करणारा देशातील पहिला भालाफेकपटू ठरला. तर मंडळी, हे होते आजचे दिनविशेष. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचं सकाळचं 7:29 झालेत आणि नगरच्या अंतरंगामध्ये मी आर्ष कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मित्रांनो, मैत्रिणींनो, मंडळी, आपण सगळ्यांनी लहानपणी ना ससा आणि कासव यांची छोटीशी गोष्ट ऐकलेली आहे बरं का, आणि सगळ्यांनाच ती गोष्ट आठवते. आणि आत्ताही जर कधी असं झालं की गोष्ट सांगायची असेल कोणाला, किंवा कोणी म्हणालं की मला गोष्ट सांग, म्हणजे लहान बाळ आपल्याला भेटतं, मुलगा भेटतो, ते म्हणतात की मला एक आज गोष्ट सांग, तर तेव्हा आपल्याला आवर्जून आठवते ती म्हणजे ससा आणि कासवाची गोष्ट. आणि त्याच्यावरती गाणं पण होतं, ससा रे ससा नी कापूस जसा त्यानं कासवाशी पैज लाविली. आठवतंय की नाही सगळ्यांनाच? आणि म्हणजे आता तुम्ही म्हणत असाल की कोमल ही गोष्ट का सांगते, आज काय आहे? तर आज आहे जागतिक कासव दिन, आणि यात आपण कासवापासून शिकलोय की आपण ना आपलं काम योग्य पद्धतीनं आणि न थकता न थांबता केलं तर आपण नक्कीच जिंकणार. तर कासव या लवचिक प्राण्यांचा सन्मान करण्यासाठी आपण 23 मे म्हणजेच आजच्या दिवशी जागतिक कासव दिन साजरा करतो. कासव आणि कासवाची बुद्धी आणि चिकाटीशी हा दिवस संबंधित आहे. तसंच कासव हे सरपटणारे प्राणी आहेत आणि जे जगभरातील अनेक वातावरणात आढळतात. हे प्राणी आपल्याला परिसंस्थेत महत्वाची भूमिका बजावताना दिसतात. ते इतर प्राण्यांचं वास्तव्य असलेले खड्डे खणतात आणि किनाऱ्यावर धुतलेल्या मेलेल्या माशांना खाऊन आपले किनारे स्वच्छ ठेवतात. ते पर्यावरणीय संतुलन राखतात आणि म्हणूनच या सौम्य प्राण्यांचं संरक्षण करणं महत्वाचं आहे. तर मंडळी, अशा प्रकारे आजचा आहे जागतिक कासव दिन. खूप महत्वाचा दिवस आहे कारण आपण लहानपणापासून कासवाकडून खूप काही शिकत आलेलो आहोत. जिद्द, शिकाटी आणि काम करण्याचे प्रयत्न आणि सातत्य हे आपण कासवाकडून शिकलो आहोत. तर आज आहे जागतिक कासव दिन. पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास, जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र।
1: शास्त्र शुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा। फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष। अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

मंडई तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगर संतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत मस्त अशा गप्पा मारतो आहोत. सकाळची छान सुरुवात झालेली आहे. आता सकाळचे 7:42 झालेत आणि मंडई आता आपण पाहिलं ना, पूर्वी ना आपण लहान मुलांना जेवण भरवायचं तेव्हा आपण त्यांना घराच्या बाहेर न्यायचो, गाई दाखवायचो, गाड्या दाखवायचो. पण आता ना आपली मुलं जी आहेत ना ती मोबाईल बघितल्याशिवाय जेवतच नाहीत आणि मग आपण काय करतो, आई बाबा असतील किंवा घरातले सदस्य त्यांना मोबाईल देतात आणि मुलं ही स्क्रीन मध्ये हरवून कसं तरी जेवण करून घेतात आणि जेवण संपवतात. वरवर पाहता हे आपल्याला खरंच सोपं वाटतं, पण तरीही ही सवय मुलांच्या आरोग्यासाठी एक स्लो पॉइझन ठरतीये बरं का. हो, हे खरंय. स्क्रीन बघत जेवल्यानं मुलांचं काय नुकसान होतं तर मुलं रडतंय किंवा जेवत नाहीयेत मग काय लवकर उरकावं म्हणून आपण फोन दाखवून त्यांना जेव घालतो, त्यांना शांत करतो. यामुळे पालक तात्पुरते रिलॅक्स होतात पण मुलांच्या आरोग्याचं मोठं नुकसान होतंय. जेव्हा मुलं फोनमध्ये डोकं खुपसून जेवतात तेव्हा त्यांचं लक्ष जेवणात नसतं तर स्क्रीनवर असतं. ते फक्त यंत्रासारखं तोंड चालवत असतात. यामुळे शरीराला आवश्यक असलेले कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स आणि फॅट्स योग्य प्रमाणात मिळत नाही. परिणामी मुलांची शारीरिक वाढ खुंटते, ती अंडर वेट होतात आणि मोबाईल पाहत जेवणाऱ्या मुलांना अन्नाची चव कळत नाही. पुढे ही मुलं पालेभाज्या किंवा पौष्टिक अन्न खायला नकार देतात. तसंच या मुलांना फक्त त्यांचं आवडीचंच म्हणजेच जंक फूड किंवा गोड हवं असतं. तसंच मोबाईल बघत जर जेवणाची सवय मोडण्यासाठी त्याला तुम्ही तुमच्या ताटात सोबत घेऊन बसायला हवं, जेवायला लावायला हवं तुमच्या ताटात गप्पा मारता मारता. यामुळे मुलाला तुमचं अटेन्शन मिळतं आणि ते आनंदानं जेवेल. जे तुम्ही मुलाला भरवत आहात ते आधी स्वतः आवडीनं खा, मग आई बाबांना आवडीनं खाताना पाहून मुलगाही तो अन्न जे आहे ते खाण्यासाठी प्रोत्साहित होतो आणि आवडीनं खातं. जेवताना TV, मोबाईल किंवा टॅबलेट पूर्णपणे बंद ठेवा. याशिवाय जेवताना मुलाशी गप्पा मारा, अन्नाचा रंग चव याबद्दल बोला, जेणेकरून त्याचं लक्ष जेवणावर राहील. तर म्हणजे अशा प्रकारे तुमचाही मुलगा जर मोबाईल लावल्याशिवाय, स्क्रीन लावल्याशिवाय जेवत नसेल तर ही अतिशय वाईट सवय. पटकन लवकरात लवकर तुम्ही ती सवय मोडा आणि योग्य पद्धतीनं त्याला जेवण खाऊ घाला, जे त्याच्यासाठी, त्याच्या शरीरासाठी, त्याच्या आरोग्यासाठी महत्वाचं आहे. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: आठवणींना उजाळा देण्यासाठी आर जे अंश घेऊन येतोय एक खास सफर आठवणीतली गाणी.
1: दर बुधवारी रात्री 9 वाजता
2: आणि पुनर्प्रसारण दर रविवारी रात्री 10 वाजता
1: फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर,
0: जिथे प्रत्येक गाणं सांगतं एक कथा, तुमची आमची आपल्या आठवणींची.

गुड मॉर्निंग शुभ सकाळ मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा नगरचा अंतरंग मध्ये. मी कोमल आहे तुमच्या सोबत. आज आहे 23 मे आणि मंडळी आज बऱ्याच जणांचा हॅपी वाला बर्थडे आहे बरं का. तर सगळ्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी वाला बर्थडे टू ऑल. आणि मंडळी आज तसंच माझा भाऊ प्रतीक याचा आहे हॅपी वाला बर्थडे. प्रतीकला माझ्याकडून, रेडिओ नगरच्या संपूर्ण टीमकडून, स्नेहालय परिवाराकडून आणि आमच्या सगळ्या ग्रुपकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी वाला बर्थडे प्रतीक.

डे टू यू प्रतीक, पुन्हा एकदा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. नेहमी आनंदी राहा, आजचा दिवस एन्जॉय कर आणि लाईफमध्ये खूप पुढे जाण्यासाठी जे प्रयत्न चालू ठेवलेस ते कायम सातत्यानं चालूच ठेव. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची आणि मंडळी तुम्हाला देखील बर्थडे विश करायचं असेल, अॅनिव्हर्सरी विश करायचं असेल किंवा एखाद्याचा स्पेशल दिवस अजून अजून अजून जास्त स्पेशल करायचं असेल आपला रेडिओ नगर 90.4 FM सोबत, तर नक्की तुम्ही 90111 23 90 या संपर्क क्रमांकावर माझ्यापर्यंत पोहोचवू शकता. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची, कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी अभिनेता संतोष वारे. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत.
2: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. सकाळचे 8 वाजलेत आणि नगरचे अंतरंग मध्ये मी तुमची लाडकी मैत्रीण आरजे कोमल आहे तुमच्यासोबत. मग झाली का सकाळ? उठलात तुम्ही एक छान फ्रेश चिंता घेऊन? हो, आपण उठतो चिंता घेऊन, झोपतो चिंता घेऊन, दिवसभर सर्व्हाइव्ह करतो चिंता आणि टेन्शन घेऊन. आपल्याला काही कामच नसतं, आपण असेच आहोत. पण का घेतो हेच कळत नाही. म्हणजे आयुष्यामध्ये ना माहिती आहे आपल्याला जे व्हायचं ते होणारच आहे. आपण कितीही टेन्शन घेतलं, आपण कितीही चिंता केली, आपण कितीही काळजी केली, तरी पण जे व्हायचं ते होणारच आहे. त्यामुळे मी म्हणते सोपा उपाय आपण अवलंबूयात ना, चिंता सोडून देऊया तो. कारण जे व्हायचं ते होणार, जे घडणार आहे ते आपल्या भल्यासाठी घडणार आहे. हे पण आपण म्हणतो की जे होतं ते चांगल्यासाठीच होतं, आपण नेहमी म्हणतो. मग आपण का चिंता करतो? श्रद्धा आणि सकारात्मक दृष्टिकोन हेच यशाचं गुपित आहे. हो, तर आपण सगळी चिंता सोडून द्या. जे होणार आहे ते चांगल्यासाठी होणार आहे, तो बसलाय ना वरती. आपण नेहमी म्हणतो की तो आहे ना माझ्यासोबत, मग तुम्ही कशाला काळजी करताय? आणि जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. जे होतं त्यातून आपण काहीतरी शिकत तरी असतो, किंवा आपल्याला काहीतरी अद्दल अक्कल घडत असते. त्यामुळे चिंता सोडून द्या, पॉझिटिव्ह विचार करा आणि तुमच्या कामावर फोकस करा. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा सकाळचा 8:12 झालेत आणि नगरचा अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि तुम्ही वाट पाहताय ना आता महत्वाच्या घडामोडींची, तर मी घेऊन आली आहे महत्वाच्या घडामोडी सोबतच छान छान गाणी आणि खूप सारी मजा मस्ती. तर मंडळी, काल होता 22 मे 2026. तर जाणून घेऊया काल घडलेल्या काही महत्वपूर्ण लक्षवेधी घडामोडी. भारतात सध्या सर्वत्र चर्चेत असणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीची प्रसिद्धी देशाच्या सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचली आहे बरं का. एवढंच नाही तर यातून प्रेरणा घेऊन तिथं देखील नव्या पार्टीचा उदय झालाय. कॉक्रोच जनता पार्टीप्रमाणे पाकिस्तानमध्ये कॉक्रोच अवामी लीग पक्ष जन्माला आला आहे. देशभर गाजत असलेल्या नीट यूजी पेपर फुटी प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. नीट पेपर लीक प्रकरणात पुण्यातून आणखी एका मास्टर माइंडला अटक करण्यात आली आहे. फिजिक्स विषयाचे प्रश्न लीक करणाऱ्या मनीषा संजय हवालदार नावाच्या महिलेला अटक करण्यात आली आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीमध्ये जागा वाटपाचा पेच निर्माण झाला आहे. शिवसेनेने 7 जागांवर दावा ठोकला असून आता कोणत्याही प्रकारची राजकीय तडजोड न करण्याचा पवित्रा घेतला आहे. गेल्या 70 वर्षात कोणत्याच मराठा समाजाच्या नेत्यानं केलं नाही ते फडणवीसांनी केलंय. मनोज जरांगेंनी त्यांना समजावून घ्यावं, त्यांनी आंदोलन करू नये, भाजप आमदार प्रसाद लाड यांचं अंतर्वालीत जाऊन आवाहन. ईद सणाच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर शहरात पोलीस प्रशासनातर्फे झेंडी गेट परिसरात रूट मार्च काढून मॉक ड्रिल करण्यात आलंय. यावेळी कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ यांच्यासोबत पोलीस कर्मचारी उपस्थित होते. तर म्हणजे हे होते काल म्हणजेच 22 मे 2026 रोजी घडलेल्या काही महत्वपूर्ण घडामोडी. आपण अशाच गप्पा मारणार आहोत त्यामुळे कुठेही जाऊ नका. पण आता घेऊयात एक छोटासा म्युझिकल ब्रेक. तुमच्यासाठी प्ले करतीये पांडू या चित्रपटात लबुरुम बुरुम हे गाणं.

रसिक हो रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा नव्या वाटा नव्या दिशा मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

नमस्कार नगरकर, माझे नाव पृथा भोरटे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा नगरचा. अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आपल्या महाराष्ट्र राज्याच्या काही भागांमध्ये ना तीव्र इंधन टंचाई जाणू लागली असून याचा मोठा फटका शेतीसोबत उद्योग क्षेत्रालाही बसताना दिसतोय बरं का. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रासोबतच खान्देशामध्ये अनेक शहरात काल पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. काही ठिकाणी संघर्षाचे प्रसंगही ओढवले. राज्यामध्ये खरीप पूर्व मशागतीच्या कामांना वेग आला असताना डिझेलसाठी शेतकऱ्यांना धावाधाव करावी लागतीये. हो मंडई, या टंचाईच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना इंधनाची साठेबाजी होऊ देऊ नका असं निर्देश दिले आहेत. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनीही पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन केलं आहे. भुजबळ म्हणालेत की राज्यामध्ये, म्हणजेच आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये इंधन टंचाई नाही, त्यामुळे नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त पेट्रोल डिझेल खरेदी करून साठवणूक करू नये आणि गेल्या काही दिवसात अनेक ठिकाणी गरजेपेक्षा अधिक इंधन खरेदी होत आहे, त्यामुळे हे बंद करून हवं आहे जेवढं लागतंय तेवढंच इंधन खरेदी करा असं आवाहन करण्यात आलेलं आहे. तर मंडई, खरं म्हणजे इंधन टंचाईमुळे सगळीकडेच वातावरण बिघडण्याची शक्यता दिसत आहे किंवा वातावरण बिघडतंय देखील, पण यामध्ये घाबरून जाऊन आपण चालणार नाही, तर शांततेत विचार करून काम करणं गरजेचं आहे. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: मानवी तस्करीच्या विरोधात कृतीशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉ गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर.

0: स्नेहालय संचलित बालभवन झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 9011201 77. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचा अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, येत्या जून आणि जुलै महिन्यात रिक्त होणाऱ्या राज्यसभेच्या 24 जागांसोबत महाराष्ट्र आणि तामिळनाडू राजीनाम्यामुळे रिकाम्या झालेल्या 2 जागांसाठी 18 जून रोजी मतदान घेतलं जाणार असल्याची केंद्रीय निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलंय. आणि 10 राज्यांतील 24 सदस्यांचा कार्यकाळ 21 जून ते 19 जुलै या कालावधीत संपत आहे. 1 जून रोजी राज्यसभा निवडणुकीची अधिसूचना काढली जाईल, तर 8 जून ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असणार आहे. राज्यनिहाय विचार केला तर आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकात प्रत्येकी 4 जागांसाठी, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी 3 जागांसाठी, झारखंड मधील 2 जागांसाठी, तर मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश, मिझोरम या राज्यातील प्रत्येकी 1 जागेसाठी मतदान होणार आहे. पोटनिवडणुकीत विजयी झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता, तर तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत अण्णा द्रमुकचे नेते सी व्ही षण्मुगम यांच्या विजयानंतर त्यांनी राज्यसभा सदस्यत्व सोडलं होतं. तर मंडळी, अशा प्रकारे आपल्या राज्यामध्ये किंवा राज्यसभेच्या 26 जागांसाठी आता 18 जूनला मतदान होणार आहे. तर आपण अशाच गप्पा मारणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

मंडळी, तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा नगर संतरंगमध्ये. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, मराठी रिक्षा टॅक्सी चालकांनी ना 15 ऑगस्ट पर्यंत व्यावहारिक मराठी भाषा शिकणं सक्तीचं असून 16 ऑगस्ट नंतर कोणतीही मुदत वाढ दिली जाणार नाही, असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलाय. रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा प्रशिक्षणासंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत परिवहन मंत्री सरनाईक बोलत होते. आणि या बैठकीत राजेश नार्वेकर, रवी गायकवाड यांच्यासोबत अनेक अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत

बोलताना सरनाईक म्हणालेत की मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी परिवहन विभागानं पुढाकार घेतलाय. त्यानुसार परिवहन विभाग, कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ यांच्या माध्यमातून राज्यभरात मराठी भाषा अभ्यास केंद्र उभारण्यात येणार आहेत. रिक्षा संघटना व शिवसेना शाखांमधील उपलब्ध जागांमध्ये ही केंद्र 15 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. तर मंडळी, अशा प्रकारे आता मराठीबाबत मुदतवाढ दिली जाणार नाही असं सरनाईक म्हणालेत. आपण अशाच गप्पा मारणार आहोत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।
2: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा, नगरचा अंतरंग। या मॉर्निंग शो मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत, आणि नाता निसर्गाशी हा आपला सेगमेंट सुरू झालेला आहे। यामध्ये आपण पर्यावरणाबद्दल बोलत असतो, पर्यावरणामध्ये जे घटक आहे त्याबद्दल बोलत असतो, आणि आपल्यासोबत असतात आपल्याच अहिल्यानगर मधील निसर्गप्रेमी, निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड सर। नमस्कार सर।
3: नमस्कार मॅडम।
2: सर, आजचा आपला विषय हा थोडासा वेगळा आहे, तो आहे ट्री मिथ्स।
3: यस मॅडम।
2: आणि म्हणजे झाडांबद्दलची अंधश्रद्धा, हा जो विषय आहे तो म्हणजे कधी कोणी विचारही केला नसेल, पण अनेक गोष्टी आहेत त्याबाबत। तर कोणकोणत्या प्रकारचे ट्री मिथ्स आहेत आणि ते कसे आहेत?
3: ट्री मिथ्स आपल्याकडे अनेक प्रकारचे आहेत। म्हणजे असं सापांच्या बाबतीत अंधश्रद्धा असतात, किंवा जे वेगवेगळे लोक अंधश्रद्धा पसरवतात, तर त्या लोकांमार्फत पण या झाडांच्या बाबतीत अंधश्रद्धा पसरवल्या जातात। त्याचबरोबर आपल्या ग्रामीण भागामध्ये, इवन शहरी भागामध्ये देखील जे पूर्वापार राहत आलेले लोक आहेत, त्यांच्याकडून त्यांच्या पूर्वजांनी, म्हणजे पिढीजात काही अंधश्रद्धा ज्या आहेत झाडांच्या बाबतीत, या काही चांगल्या उद्देशाने किंवा काही वाईट उद्देशाने पसरवल्या गेलेल्या आहेत। तर त्याच्यामध्ये म्हणजे आपण डायरेक्टली मूळ विषयाला हात जर घातला, तर त्याच्यामध्ये ज्या अंधश्रद्धा आहेत त्याविषयी आपण बोलूया। की जसं केळीचं आणि पपईचं झाड जे आहे, किंवा शेवग्याचं झाड, हे दारामध्ये लावू नये। तर दारामध्ये लावलं तर मोठी आपत्ती येते, किंवा त्या घरामध्ये वंश टिकत नाही, अशा काही अंधश्रद्धा आहेत। परंतु ह्या याच्यामध्ये जर बारक्याने पाहिलं तर हे जे झाडं आहेत, केळीचं, पपईचं आणि शेवग्याचं, तर हे याचं खोड जे आहे ते खूप नाजूक असतं, आणि याला फळे येतात, शेंगा येतात, आणि हे खाण्यासाठी लहान मुलं जर त्याच्या झाडावर पडले, सॉरी झाडावर चढले, तर त्यांना त्या फांद्या लगेच मोडतात, ते झाड मोडतं, आणि त्याच्यामुळं शारीरिक इजा होऊ शकते। या भावनेतून ही घातलेली एक अंधश्रद्धा आहे, याच्यामध्ये तथ्य काहीच नाहीये। साऊथ इंडियामध्ये जर आपण गेलो, किंवा कोकणामध्ये प्रत्येकाच्या घरोघरी केळीची झाडं आहेत, शेवग्याची झाडं आहेत, त्यांच्या कल्चरचा तो भाग आहे। तसंच खरंच जर असतं तर त्या ठिकाणी सगळ्यात जास्त आपल्याला मोठमोठे जे प्रकार आहेत अशा प्रकारचे अंधश्रद्धा या खऱ्या झालेल्या दिसल्या असत्या, परंतु त्याच्यामध्ये काहीच तथ्य नाहीये। त्याचबरोबर केळीच्या झाडावर साप येतात, तर ही देखील एक अंधश्रद्धा आहे। तसंच केळीचं झाड, म्हणजे केळीच्या झाडाच्या बाबतीत खूप अंधश्रद्धा आहेत। केळीचं झाड जे आहे त्याला जेव्हा फुलं येतात आणि ते फुल जेव्हा उमलतं, तर त्यावेळेस बाळ रडण्यासारखा आवाज येतो, ती हे एक टिपिकल अंधश्रद्धा आहे। तर तसं काही नसतं। काय होतं की केळीचं जे झाड असतं ते बेटाने वाढतं, म्हणजे जेव्हा एक झाड लावतो आपण त्याच्या आजूबाजूला, त्या झाडांचे अनेक पिल्लं जे आहेत किंवा सकर जे आहेत ते वाढतात, आणि जेव्हा दिवसा ते आपल्याला लक्षात येत नाही कारण आवाज बाजूचा त्याच्यामध्ये मिक्स होत, परंतु रात्रीच्या वेळी शांतता जेव्हा असते त्यावेळेस त्या फांद्या ज्या आहेत ते एकमेकावर घर्षण होतात त्यांचं, आणि केळीचं साल जे आहे किंवा खोड जे आहे ते गुळगुळीत असतं, आणि असं गुळगुळीत खोड एकमेकावर थोडं जरी घर्षण झालं तर ते थोडा विचित्र आवाज करतं, आणि त्यामुळं ती एक अंधश्रद्धा लोकांच्या आतमध्ये आहे की केळीच्या झाडाच्या बाबतीत, त्याच्यामध्ये काही सत्य नाहीये। त्याचबरोबर रातराणीच्या झाडावर साप येतात। वासाचा आणि सापाचा काही संबंध नाही, सापाला जे आहे ते वास येत नाही, आणि जसं आपल्याला सुगंध येतो तसा सुगंध सापाला तर मुळीच येत नाही। तर होतं काय की जे पण रात्री उमलणारे फुलं आहेत त्याच्यामध्ये रातराणी आहे, त्यानंतर केवड्याचं देखील झाड आहे त्याच्यामध्ये, तर हे जे रात्री उमलणारे फुलं असतात तर त्याच्यावर रात्रीच्या वेळेस जे भ्रमण करतात असे काही कीटक असतात, ते कीटक त्याच्यावर येतात मकरंद घेण्यासाठी किंवा अन्नरस घेण्यासाठी, आणि त्या किड्यांना खाण्यासाठी त्या ठिकाणी बेडूक येतो किंवा इतर काही पक्षी येतात, आणि त्यांना सगळ्यांना खाण्यासाठी त्या ठिकाणी साप येत। तर ही अन्न साखळीचा भाग आहे, परंतु याच्यामध्ये साप येण्याची पॉसिबिलिटी जी आहे ती खूप कमी आहे। म्हणजे आपल्याकडे मुळात शहरामध्ये सापांची संख्या खूप कमी झाली आहे, आणि त्याचबरोबर जे इकोसिस्टीम आहे ती इम्बॅलन्स झालेली आहे, त्याच्यामुळं ही पॉसिबिलिटी ही खूपच नगण्य, म्हणजे 0.1% एवढीच ही पॉसिबिलिटी आहे, याच्यामध्ये तेवढं तथ्य नाही आहे। त्याचबरोबर सप्तपर्णी नावाच्या झाडाच्या बाबतीत आता रिसेंटली मागच्या काही वर्षांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा किंवा मिसकन्सेप्ट पसरवल्या गेल्या, त्याच्यामधून ही मोठमोठी झाडं जी आहेत शहरामधली ही तोडली गेली। त्याच्यामध्ये अंधश्रद्धा ही होती की सप्तपर्णीचे झाड जे आहे ते कार्बन डायऑक्साईड जास्त सोडतं, त्याचबरोबर ते झाड जे आहे त्याला जेव्हा फुलं येतात ते फुलं विषारी असतात, किंवा त्याच्यामधून निघणारा जो सुगंध आहे तो विषारी असतो. तर याच्यामध्ये काही सत्य नाही आहे. सप्तपर्णी हे जे झाड आहे ते विदेशी नाही आहे, हे आपल्या देशामधलं पश्चिम बंगाल राज्य जे आहे त्या राज्याचं ते राज्यवृक्ष आहे. आपल्याकडे पश्चिम घाटामध्ये जसं कोकण आहे त्या भागामध्ये देखील याची मोठमोठी शेकडो वर्ष जुनी झाडं आहेत. होतं काय की याला जेव्हा फुलं येतात थंडीच्या दिवसामध्ये तर त्यावेळेस याला या फुलांना सुगंध जास्त असतो आणि हजारोंच्या संख्येने याला फुलं लागतात. साधारणतः 20 ते 30 दिवस या फुलांचा कालावधी असतो आणि त्यानंतर त्याला शेंगा लागतात. ज्यावेळेस याला फुलं लागतात त्यावेळेस त्याला सुगंध जास्त प्रमाणात येतो आणि काही लोकांची प्रकृती जी असते म्हणजे असं आयुर्वेदामध्ये वात पित्त आणि कफ अशा प्रकृती सांगितलेल्या आहेत, त्याच्यामध्ये पित्त प्रकृती जी आहे त्यांना त्याचा काही प्रमाणात त्रास होऊ शकतो, म्हणजे त्यांना तो वास सहन होत नाही. परंतु या फक्त 20 ते 30 दिवसांमध्ये आपण जर थोडीशी काळजी घेतली म्हणजे रात्रीच्या वेळेस जर आपण दरवाजे लवकर बंद केले तर हा तेवढा त्रास आपल्याला होत नाही. आणि हे आयुर्वेदिक दृष्ट्या देखील महत्वपूर्ण झाड आहे. त्याच्या सालीचा काढा जो आहे तो तापेमध्ये दिला जातो. परंतु जेव्हा अशा प्रकारची आपण झाडं लावतो त्यावेळेस जास्त प्रमाणात न लावता एखादं झाड ओपन स्पेसमध्ये किंवा रोडच्या साईडला आपण ते लावू शकतो. त्यामुळे सरसगट जर आपण 15-20 झाडं त्या ठिकाणी लावले तर हा एका झाडाचा सुगंध आणि 15-20 झाडांचा सुगंध जो आहे तो जास्त प्रमाणात असणार आहे. त्याचबरोबर झाडाखाली रात्री झोपू नये. तर हे काही प्रमाणात त्याच्यामध्ये तथ्य आहे, कारण जसं आपण ऐकतोय की झाडं जे आहेत ते ऑक्सिजन देतात तर तसंच झाडं दिवसा ऑक्सिजन देतात आणि रात्री कार्बन डायऑक्साईड सोडतात. परंतु हे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जे आहे ते ऑक्सिजनच्या तुलनेत खूप कमी प्रमाणात आहे, खूप कमी प्रमाणात ते कार्बन डायऑक्साईड सोडतात. आणि जेव्हा आपण रात्री त्या झाडाखाली बसलेला असतो किंवा झोपलेला असतो रात्री त्या झाडावर काही वटवाघुळं किंवा इतर पक्षी जे आहेत ते येऊन बसू शकतात, त्यांची विष्ठा जी आहे ती आपल्या अंगावर पडू शकते. तर हे त्याच्या पाठीमागचं एक कारण होतं. त्याचबरोबर अजून एक आपल्याकडे सोजवळ एक कन्सेप्ट आहे ते म्हणजे झाड लावल्यानंतर ऑटोमॅटिक उगवतं. म्हणजे या मिसकन्सेप्टमधून हजारो झाडं आपल्याकडे लावली जातात आणि लावल्यानंतर त्याच्याकडे बघितलं जात नाही. तर ही ॲक्च्युली अंधश्रद्धा नाही आहे. तर हे खूप महत्त्वपूर्ण आहे, म्हणजे हे तसं नाही केलं पाहिजे. जेव्हा झाड लावतो आपण तर ते कोणतंच झाड जे आहे ते आपोआप उगवत नाही, त्याला आपल्याला पाणी द्यावं लागतं, त्याला आपल्याला वन्य तिथले जे वेगवेगळे जनावरं आहेत त्या जनावरांपासून संरक्षणासाठी जाळी लावावं लागते. त्यानंतर जोपर्यंत 2-3 वर्षामध्ये ते झाड सेल्फ सस्टेन होत नाही, म्हणजे जोपर्यंत त्याची मुळं व्यवस्थित या मातीमध्ये रुजत नाहीत तोपर्यंत आपल्याला त्या झाडाची काळजी घेणं हे अपेक्षित आहे. तर हे काही मिसकन्सेप्ट आहेत. या व्यतिरिक्त देखील अनेक मिसकन्सेप्ट असू शकतात. तर त्या प्रत्येक जे अंधश्रद्धा आहेत तर त्याच्या मुळाशी जाऊन आपण त्याचा अभ्यास जर केला तर आपल्याला केवळ त्या अंधश्रद्धा आहेत असं लक्षात येईल. त्याचबरोबर आपल्याकडे काही काटेरी झाडं जी आहेत, खैऱ्याचं झाड किंवा बोरीचं झाड, देशी बाबळीचं झाड, तर या झाडावर काही बाहुल्या असतील किंवा काही काळे दोरे असं लावलं जातं, खिळणी अक्षरशः ठोकलं जातं त्या झाडावर त्या गोष्टी. तर हे एक अत्यंत चुकीचा प्रकार आहे, कारण जेव्हा तुम्ही झाडाला खिळा ठोकताय म्हणजे अर्थात त्या झाडाला तुम्ही वेदना पोहोचवताय. आणि तसं बघायला गेलं तर अध्यात्मामध्ये देखील दिलेलं आहे, संत तुकाराम महाराजांनी देखील सांगितलेलं आहे की झाडं आणि आपण वेगळे नाही आहे, झाडं आपलं नातेवाईक आहे. म्हणजे आपण नातेवाईकांना त्रास देतो का किंवा आपल्या शरीराला, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये देखील 70% पाणी आहे, झाडाच्या बॉडीमध्ये देखील त्या लाकडामध्ये देखील 70% पाणी आहे. तर त्यामुळं झाडं जी आहेत ते आपल्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहेत. आपल्या ऋषीमुनींनी त्याचं महत्त्व ओळखून अनेक ग्रंथामध्ये याचे दाखले दिलेले आहेत. झाडांना नुकसान पोहोचू नका असं अनेकदा त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं झाडांना हे जे अंधश्रद्धेच्या नावाखाली त्रास देणं आहे खरोखर आपण थांबवलं पाहिजे. नुकतंच चांदवी महाल या ठिकाणी त्या ठिकाणी आपले एक निसर्गप्रेमी पोलीस आहेत डॉक्टर सागर दानी सर, त्यांनी त्या ठिकाणी अनेक झाडांना जेव्हा पाहिलं की खिळे आणि बाहुल्या ठोकल्या होत्या त्यावेळेस त्यांनी त्या झाडाची माफी मागून हे सगळे प्रकार स्वतःच्या हाताने काढून टाकला. म्हणजे याच्यामध्ये अंधश्रद्धा काहीच नसतं. इवन आपल्याला जर कुठे असं आढळलं तर त्या झाडाला त्या खिळ्यापासून आपण मुक्त केलं पाहिजे, त्या जे पण काही त्याला बांधलेलं आहे दोऱ्या तर ते त्यापासून मुक्त केलं पाहिजे जेणेकरून त्या झाडाचं लाईफ जे आहे ते सिक्युअर होईल.
2: आणि सर खरं म्हणजे तुम्ही जसं मगाशी पण म्हणालात की काही जे मिथ्स आहेत ते चांगल्यासाठी आहेत तर काही वाईटसाठी आहेत, म्हणजे की झाडं तुटतात म्हणून काही मिथ्स आहेत, तर हे मिथ्स कायम राहणं गरजेचं आहे की हे मिथ्स दूर होणं गरजेचं काय वाटतं?
3: या मिसमध्ये शास्त्रीय आधार असणं खूप महत्त्वाचं आहे, कारण जेव्हा मिस आपल्याला समजतात तर त्यावेळेस सरळ सरळ आपण त्याच्यावर विश्वास न ठेवता त्या पाठीमागे काय शास्त्रीय कारण असू शकतं, आपल्या भागातले जे निसर्गप्रेमी आहेत जे कन्झर्वेशन करतात झाडांच्या बाबतीत निसर्गाच्या बाबतीत त्यांना भेटून जर आपण याविषयी अधिक विस्ताराने जर विचारलं तर नक्कीच शंका आहे त्याचं समाधान होऊ शकतं, त्याच्यामध्ये कितपत तथ्य आहे त्याचा उलगडा होऊ शकतो. त्याचबरोबर जे वास्तुशास्त्र सांगतात तर ते बऱ्याचदा सांगतात की आपल्या आजूबाजूला किंवा घराच्या जवळपास काटेरी झाडं नसावीत. तर इकोसिस्टमच्या दृष्टीने जर पाहिलं तर काटेरी झाडं जी आहेत ती सगळ्यात जास्त जैवविविधता निर्माण करतात आपल्याकडे. म्हणजे बाभळीच्या झाडावर अनेक प्रकारचे फुलपाखरं अधिवास त्यांचा असतो, त्याचबरोबर चिमण्यांची घरटी त्यांचं येणं जाणं त्या झाडावर असतं, कारण त्याच्यासाठी सुरक्षा कवच आहे त्या पक्ष्यासाठी. त्यामुळे जास्तीत जास्त पक्ष्यांची घरटी ते छोटं जरी काटेरी झाड असेल ना तरी त्याच्यावर, म्हणजे 5 फुटाचं जरी असेल 2 फुटाचं जरी असेल तरी त्याच्यावर पक्षी घरटं करण्याचा प्रयत्न करतात. त्याचबरोबर मधमाशीची पोळी जी आहे ती पण त्याच्यावर असतात. त्याच्याही पलीकडं काही लोक काटेरी झाडं नको म्हणतात, परंतु वास्तुशास्त्रवालेच शमीचं झाड जे काटेरी आहे ते घराच्या आजूबाजूला किंवा कुंडीमध्ये असावं असं सांगतात. वास्तविक पाहता शमीचं झाड जे आहे ते उंच वाढणारं झाड आहे, ते कुंडीमध्ये त्याची जागा नाही आहे. त्यामुळं असं झाड जर कुंडीमध्ये लावायचं असेल तर 1-5 वर्ष त्या कुंडीमध्ये ठेवल्यानंतर मोठं झाल्यानंतर आपण जर जमिनीत लावलं तर ते चांगलं राहील. त्यामुळं काटेरी झाडं आपल्या आसपास असावेत नसावेत हे एक चुकीचा गैरसमज आहे. त्याचबरोबर मधमाशीची पोळी जी आहेत ती घरामध्ये नसावीत, आणि ते मधमाशीची पोळी जर असतील तर भांडणं होतात असा एक गैरसमज आहे. तर मधमाशा ज्या आहेत त्या इकोसिस्टीममध्ये जे पण काही कीटोन स्पीसीज आहेत, म्हणजे कीस्टोन स्पीसीज म्हणजे काय की ज्या या इकोसिस्टीमचा अविभाज्य भाग आहेत, म्हणजे त्या जर नष्ट झाल्या तर मानवजात संपुष्टात येईल. स्वतः अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी सांगितलं होतं की मधमाशा नष्ट झाल्या तर पुढच्या 4 वर्षांमध्ये पूर्ण मानवजात नष्ट होईल. म्हणजे आपल्या आसपास जे पण फळं येतात किंवा शेंगा लागतात किंवा बिया तयार होतात त्या सगळ्याच्या पाठीमागे मधमाशांचा खूप मोठा रोल आहे. मधमाशांचा रोल असा आहे की जे आपण पॉलिनेशन करतात कीटक किंवा पक्षी फुलपाखरं, तर त्याच्यामध्ये सगळ्यात हार्डवर्किंग कीटक जर कोणता असेल तर तो म्हणजे मधमाशी आहे. आणि मधमाशांचं शारीरिक रचना जर पाहिली तर त्याच्यामध्ये त्याच्यावर असणारे जे केस आहेत डोक्यावर किंवा पृष्ठभागावर पायांवर, तर ते पोलन्स जे आहेत झाडांचे, तर ते फुलाचे पोलन्स जे आहेत ते एका फुलावरून दुसऱ्या फुलावर घेऊन जाण्यासाठी मदत करतात. त्यामुळं मधमाशा जर आपल्या आसपास जर असतील, आपल्या घरावर जर मधमाशाचा पोळा असेल तर ते म्हणजे कारण नसताना कोणाला त्रास देत नाही, म्हणजे त्याला जर कोणी छेडलं तरच ते त्रास देतात. नगर शहरामध्ये अनेक असे घरं मला माहिती आहेत की ज्या ठिकाणी आग्या मोहळाचं पोळा आहे. आग्या मोहळ म्हणजे काय की ॲपिस डोरसेटा नावाची एक मधमाशी असते, ती खूप आक्रमक असते आणि आकाराने देखील मोठी असते. तर त्या मधमाशीचं पोळं आपल्या शहरामध्ये अनेक ठिकाणी आहे आणि अनेक दशकांपासून आहे. त्यांना त्या पोळ्याचा आतापर्यंत कधीच त्रास झाला नाही आहे आणि त्यामुळं हा एक गैरसमजच आहे की त्या ठिकाणी मधमाशीचं पोळं जर असतील तर भांडणं होतात. आणि ही जी घरं मला माहिती आहेत ती खूप गुणागोविंदाने राहतात आहे, कारण तेवढं म्हणजे मधमाशांना तुम्ही आश्रय देताय, म्हणजे एवढ्या झाडांना पॉलिनेट करण्याचं किंवा निसर्गामध्ये त्यांचं अस्तित्व टिकून ठेवण्याचं पुण्य त्या घरादाराला मिळत आहे. खूप पुण्यदायी काम आहे असं काही नसतं. त्याचबरोबर अजून एक अंधश्रद्धा आहे की पांढरीचं झाड म्हणून एक आहे, पांढरीची काठी त्याला म्हणतात. आणि पांढरीची काठी जर आपल्याजवळ असेल किंवा पांढरीचं झाड जर आपल्याकडे असेल तर आपल्या आसपास साप येत नाहीत. तर हा पण एक गैरसमज आहे की पांढरीच्या झाडाचा आणि सापाचा तसा काही संबंध नाहीये. मुळात असं कोणतं झाड नाहीये की जे साप येण्यापासून रोखू शकतं. मग त्याच्यामध्ये काही जण म्हणतात की वेखंडाचं झाड जर लावलं, विखंडाची वनस्पती असते, तर ते जर लावलं तर साप येत नाहीत, ती पण एक अंधश्रद्धा आहे. सापाला जर तुम्हाला टाळायचं असेल तर आसपास असणाऱ्या अडगळीच्या ठिकाणं किंवा अनावश्यक जे पण होल्स असतात आपल्या घराच्या आजूबाजूला ते आपण बंद केले पाहिजेत, अनावश्यक पसारा कमी केला पाहिजे आणि जेवढं सुटसुटीत आपल्या आसपास राहील ते प्रयत्न केला पाहिजे. त्याचबरोबर उष्ट खरकट जे आहे ते आपल्या घराच्या आजूबाजूला टाकत असू तर त्याला खाण्यासाठी उंदीर येतात आणि उंदराला खाण्यासाठी साप येतात. तर ही एक फूड चेन आहे, त्यामुळं असं कोणतंच झाड नाही आहे जे सापांना येण्यापासून रोखू शकतं. तर ही एक अंधश्रद्धाच आहे. तर या उलट अंधश्रद्धा जर आपण बाजूला ठेवली आणि श्रद्धेचा विषय जर पुढे आणला किंवा अध्यात्माचा विषय पुढे आणला तर आपल्या धर्मग्रंथामध्ये ते प्रत्येक धर्माच्या बाबतीत आहे की प्रत्येक धर्मामध्ये अनेक झाडांचा उल्लेख केलेला आहे की जे आध्यात्मिकदृष्ट्या किंवा सांस्कृतिकदृष्ट्या आपण तो त्या प्रकारची झाडं लावायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये तुम्हाला रंगपंचमीचं महत्व जर जाणून घ्यायचं असेल तर पळसाचं झाडाचं संवर्धन तुम्ही करणं गरजेचं आहे. हे पळसाच्या फुलापासून रंग तयार होतो आणि तो त्याच रंगाने आपली रंगपंचमी जी आहे ती साजरी करायची असते. आता त्याच्या पाठीमागं काही लोकांना असं वाटेल की ही एक अंधश्रद्धा असू शकते. आता पळसाच्या फुलाचं काय महत्व आहे, कारण ऐन उन्हाळ्यामध्ये रंगपंचमीचा सण येतो आणि अशा सणामध्ये पळसाच्या फुलाचं पाणी करून किंवा त्याच्या रंगाने जर आपण रंगपंचमी खेळली तर पळसाच्या फुलामध्ये असा गुणधर्म आहे की तो शीतल आहे, म्हणजे ही उष्णता, शारीरिक उष्णता जी आहे ती कमी करण्यासाठी तो मदत करतो. त्याचबरोबर असा रंग जर चुकून आपल्या पोटामध्ये गेला त्याच्यापासून फायदाच होणार आहे, तर आपल्या शरीराच्या आतमधली उष्णता कमी होण्यासाठी त्याचा फायदा होणार आहे. मी स्वतः जेव्हा उन्हामध्ये जायचं असतं, निसर्ग भ्रमंती करायची असते, अशा वेळेस पळसाच्या फुलात भिजवलेलं पाणी पितो. याच्यामुळे होतं काय की आपल्याला किती पण वेळ उन्हात राहिले ना तर ऊन बाधत नाही, म्हणजे आपल्याला उन्हात गेल्यानंतर चक्कर येणे किंवा जळजळल्यासारखं होणे, डोळ्याची आग होणे, तर हे प्रकार होत नाही. त्यामुळं आपल्या पूर्वजांनी सांस्कृतिकदृष्ट्या आणि आध्यात्मिकदृष्ट्या जे पण काही झाडांचा उल्लेख त्या त्या ग्रंथामध्ये किंवा त्या संस्कृतीमध्ये आहे तो आपण जर पालन केलं आणि त्या त्या झाडांचं संरक्षण केलं आणि त्या झाडांचं वृक्षारोपण संवर्धन केलं तर खऱ्या अर्थाने ह्या अंधश्रद्धा दूर करून आपण आपल्या पूर्वजांचा जो आध्यात्मिक आणि निसर्गपूरक वारसा जो आहे तो पुढे नेण्यासाठी मदत करू शकतो.
2: आणि सर, जसं की तुम्ही म्हणालात की अनेक गोष्टी आपल्या चांगल्यासाठी असतात, काही गोष्टी आपल्या वाईटासाठी असतात, तर झाडांचे मिथ हे देखील दोन्ही प्रकारचे आहेत. काही चांगल्यासाठी, म्हणजे झाडांच्या पण आणि आपल्या पण चांगल्यासाठी पण आहेत आणि वाईटसाठी पण आहेत, पण आपण ते ओळखून घेणं गरजेचं आहे कोणतं चांगलं आहे कोणतं वाईट,
3: शास्त्रीय दृष्टिकोन त्याच्यामध्ये महत्वाचा
2: आणि अभ्यास कोणता महत्वाचा. सर, खरं म्हणजे झाडांचे मिथ म्हणजे झाडांबद्दल असलेली आपली अंधश्रद्धा यावर पण तुम्ही खूप छान माहिती दिलीत, त्याबद्दल धन्यवाद.
3: धन्यवाद मॅडम.
2: तर मंडळी, आज आपण ट्री मिथ्स या विषयावर गप्पा मारलेल्या आहेत. आपल्यासोबत होते अमित गायकवाड सर, जे आपल्या अहिल्यानगरमध्येच असतात आणि झाडं वाचवण्यासाठी, पर्यावरण वाचवण्यासाठी काम करतात. आता वेळ झाली आहे त्यांचा निरोप घेण्याचा, पण आपण आपल्या नगरचा अंतरंग या शोमध्ये अशाच गप्पा मारणार आहोत आणि नातं निसर्गाशी या सेगमेंटमध्ये आपण पुन्हा भेटणार आहोत आणि निसर्गप्रेमी, निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड सरांसोबत अशाच खूप साऱ्या गप्पा मारणार आहोत एका वेगळ्या विषयावर. त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
4: नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवराआवर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूयात दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचा अंतरंगामध्ये मी कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, सध्या कांद्याला 40 पैसे ते 3 रुपये प्रति किलो भाव मिळतोय. उत्पादन खर्चाच्या तुलनेत अत्यल्प बाजारभाव मिळत असल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति किलो 30 रुपये भाव देण्यात यावा, अन्यथा आमच्या जमिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर करून देतो, अशी भूमिका युवा विकास सामाजिक संस्था महाराष्ट्र या संघटनेनं घेतली आहे. आणि मंडळी, या संघटनेचे राज्य अध्यक्ष राहुल बहिरट यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे गुजराती भाषेत निवेदनाद्वारे केली आहे. राहुल बहिरट यांनी निवेदनात म्हटलंय की महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक कांदा उत्पादन घेतलं जातं आणि आपल्या राज्यातील बहुतांश शेतकरी कांदा पिकावर अवलंबून असून सध्या कांद्याला अत्यंत कमी दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागतंय. कांदा उत्पादनासाठी बियाणं, खतं, औषधं, मजुरी, वाहतूक आदी खर्च मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. मात्र बाजारात मिळणारा दर हा उत्पादन खर्चापेक्षाही खूप कमी असल्यानं शेतकरी हवालदिल झाला आहे. अनेक ठिकाणी कांदा विक्रीस नेण्याचा वाहतूक खर्चही निघत नाही. केंद्र शासनानं तातडीनं हस्तक्षेप करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. तर मंडळी, अशा प्रकारे कांद्याला योग्य ती मागणी यावी, योग्य तो भाव मिळावा यासाठी शेतकरी प्रयत्न करत आहेत. याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: जबाबदारी सह घेते भरारी, नाव तिचं आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

मंडळी, तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचा अंतरंग मध्ये कोमल आहे तुमच्या सोबत. म्हणजे आपल्या अहिल्यानगर मध्ये ना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचत आणि पर्यावरण संरक्षणाच्या आवाहनाला तसंच राज्य शासनाच्या हरित उपक्रमांना प्रतिसाद देत अहिल्यानगर जिल्ह्यात शुक्रवारी नो व्हेईकल डे उपक्रम उत्साहात राबवण्यात आलाय. अधिकारी आणि कर्मचारी सायकल, इलेक्ट्रिक वाहन, सार्वजनिक वाहतूक आणि पायी कार्यालयात पोहोचले. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना आणि महसूल कर्मचारी संघटनेनं गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत केलंय. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना आणि महसूल कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी शुक्रवारी सकाळी 9:30 जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर, सरचिटणीस रावसाहेब निमसे, उपाध्यक्ष अशोक मासाळ, महिला जिल्हाध्यक्ष वंदना नेटके यांच्यासोबत संघटनांचे पदाधिकारी स्वागतासाठी सज्ज होत आहे. निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते, जिल्हाधिकारी यांचं स्वीय सहाय्यक सुरेश आघाव यांनी स्वतः सायकलवरून कार्यालयात आले. अशा प्रकारे मंडई आपल्या अहिल्यानगरमध्ये नो व्हेईकल डे निमित्त अधिकारी सायकलवर पायी असे त्यांच्या ऑफिसमध्ये गेलेले आहेत. खरंच हे खूप महत्वाचं आहे, काय वाटतं नक्की कळवा. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

0: कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06।
1: पण तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचा अंतरंग मध्ये। मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। आणि मंडई, आपल्या इकडे सोनई येथील ना प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात असलेले 7 उपकेंद्र आणि 62,000 लोकसंख्या गृहीत धरून आरोग्य केंद्रात पुरुष, महिला तसंच लहान मुलांसाठी आरोग्य सुविधा आवश्यक असताना प्रत्यक्षात 2 ते 15 वयोगटातील मुलांसाठी कुठलीच व्यवस्था नाहीये बरं का। नेवासे फाटा आणि घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असली तरी सोनई येथील वॉटर प्युरिफायर यंत्र 4 महिन्यांपासून धुळखात पडलंय। घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात बालरोग तज्ञ नसल्याची गैरसोय होतीये। हो, सोनई प्राथमिक आरोग्य केंद्रातील खाटा रिकाम्या आहेत। 3 वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक असली तरी पण प्रत्यक्षात एकच महिला वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहे। त्यापैकी 2 रिक्त जागा आहेत आणि 2 सुपरवायझर महिला कर्मचारी विभागातील अंगणवाडी सेविका आणि आशा सेविकांसोबत कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचं नियोजनामध्ये व्यस्त होत्या। येथील स्वच्छता गृह आणि शौचालयाची स्थिती उत्तम असली तरी केंद्राच्या बाहेरील परिसरात काटेरी झाडं, कचरा आणि दुर्गंधी दिसून येते, त्यामुळे रुग्णांच्या आरोग्य धोक्यात येण्याची भीती आहे। आणि घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात असलेले बालरोग तज्ञ डॉक्टर सतीश बोरुडे यांना अर्धांगवायूचा झटका आल्यानं ते सध्या बेड रेस्टवर असून त्यांच्या जागेवर 2.5 वर्षात

दुसऱ्या बालरोग तज्ज्ञाची नियुक्ती झाली नसल्यानं तिथं लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न राम भरोसे झाला आहे. इथं सुविधा आहेत मात्र तज्ज्ञ नसल्यानं अडचण होतीये, खोळंब होतो आहे अशी अवस्था आता झाली आहे. तर म्हणजे अशा प्रकारे ग्रामीण रुग्णालयात बालरोग तज्ज्ञ हवे आहेत आणि जरी पण सोयीसुविधा असल्या तरी पण बालरोग तज्ज्ञ हे खूप महत्त्वाचे असतात त्या त्या बालकांसाठी. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत.
2: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचा अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, पेट्रोलच्या दरातना 91 पैशांची तर डिझेलच्या दरातना 86 पैशांची वाढ करण्यात आली आहे. बरं का, पुन्हा एकदा, म्हणजे वारंवार आता पेट्रोल आणि डिझेलच्या पैशांमध्ये दरामध्ये वाढ होत आहे. आणि 19 मे रोजी पेट्रोलचे दर 87 पैशांनी आणि डिझेलचे दर 91 पैशांनी वाढवण्यात आले होते. तर 15 मे रोजी या दरांमध्ये 3 रुपयांहून जास्त वाढ करण्यात आली आहे. तर म्हणजे अशा प्रकारे आता पेट्रोल आणि डिझेलचे भाव जे आहेत ते वाढतच चाललेत. त्यामुळे सामान्य नागरिक जे आहेत ते त्रस्त झालेत की पुढे जाऊन काय होईल. अशीच या पैशा पेट्रोल आणि डिझेलचं वाढ होत राहील का आणि असंच महागाई होईल का, यामुळे सगळ्याच खूप विचार करतायत किंवा सगळ्यांनाच हा सगळ्यात मोठा प्रश्न पडलेला आहे. तर तुम्हाला याबद्दल काय वाटते नक्की कळवा. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार बालमित्रांनो, मी श्रुती. कशी चालली आहे सुट्टी? आता शाळा सुरू होतील ना. अरे, मी माझी अर्धवटच ओळख करून दिली. मी तुमच्यासारखीच 15 जून पासून शाळेत जाणार आहे. 7वीत जाईन आता. आमच्या पुण्यामध्ये बहुरंग व्हिज्युअल आर्ट्स फाउंडेशन नावाने एक धम्माल ग्रुप आहे. आम्ही दरवर्षी खूप सारी बालनाट्य करतो आणि प्रयोगही. त्यातील 2 धम्माल बालनाट्य तुमच्यासाठी आणि पालक हो तुमच्यासाठीही घेऊन येत आहोत. येत्या रविवारी दिनांक 24 मे रोजी सकाळी 10 वाजता आणि दुपारी 4 वाजता. कुठे? अहो, तुमच्या अहिल्यानगरमध्ये केडगाव देवी रोड आहे ना, तिथे ऊर्जा रंगभवन ह्या नाट्यगृहामध्ये होणार आहे. अरे, कुठलं नाटक ते सांगायचंच राहिलं. पहिलं नाटक असणार आहे माधुरी पुरंदरे यांच्या कथेवर आधारित खजिना, आणि दुसरं असणार आहे अभिनेत्री विभावरी देशपांडे लिखित तू उद्दोस्त माया. ह्या दोन्ही नाटकांचं दिग्दर्शन केले आहे आमच्या शेखर सरांनी, आणि ह्या दोन्ही नाटकात मीही तुम्हाला भेटणार आहे. कुठल्या भूमिकेत ते प्रत्यक्षच बघायला या. लगेच बुकिंग करा ह्या नंबरवर 7558362036. चला, येताय ना? रविवारी सकाळी 10 वाजता आणि दुपारी 4 वाजता भेटूयात.

तहत रेडिओ नगर 91.4 एफएम आवाज तुमचा नगरचा अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्यासोबत मस्त अशा गप्पा पण मारतो आहोत. आणि मंडई सोशल मीडिया अकाउंट्सवरील अचानक हल्ल्यामुळे कॉक्रोच जनता पार्टीची संपूर्ण ऑनलाईन उपस्थिती क्षणार्धात संपुष्टात आली आहे बरं का. हो, अधिकृत इंस्टाग्राम पेज हॅक झाल्याची माहिती संघटनेनं दिली आहे. आम्ही खात्याचं ऍक्सेस गमावलं आहे असं एका अधिकृत निवेदनात म्हटलं आहे. अभिजित दिपके यांचं वैयक्तिक इंस्टाग्राम अकाउंट देखील हॅक झालं असून त्यांच्या ट्विटर खात्यावर विदहेल्ड अशी सूचना दिसत आहे. त्यांचं जे बॅकअप आहे ते अकाउंटही डाऊन करण्यात आलं आहे. तर मंडळी अशा प्रकारे कॉक्रोच जनता पार्टीचं सोशल मीडिया अकाउंट हॅक झालंय आणि डिजिटल हल्ल्यानं खळबळ उठवली आहे. सगळीकडे खळबळ उठवणारं आता कॉक्रोच जनता पार्टीचं जे मीडिया अकाउंट आहे, सोशल मीडिया अकाउंट, तेच हॅक झालंय. याबद्दल काय वाटतंय नक्की कळवा. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

0: मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचा अंतरंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्यासोबत. आणि मंडळी, आपण रोज आकाशवाणी पुणे केंद्रावरून सकाळी 8:30 प्रसारित होणारं राष्ट्रीय मराठी बातमीपत्र ऐकत असतो. आणि आज काही टेक्निकल इश्यूंमुळे ते थोडंसं उशीर आले, तर आपण आत्ता ऐकूयात हे बातमीपत्र.
1: सकाळचे 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या हस्ते आज 51,000 तरुणांना नेमणूक पत्रांचं दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून वाटप. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांचं 4 दिवसांच्या दौऱ्यावर कोलकाता इथं आगमन. देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा, नागरिकांनी अतिरिक्त खरेदी टाळावी, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचं आवाहन. नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात सीबीआयकडून महाराष्ट्रातून आणखी एका महिलेला अटक. लातूरमध्ये 2 डॉक्टरांचीही चौकशी. आणि अमेरिकेच्या नागरिकत्वासाठीच्या ग्रीन कार्ड प्रक्रियेत मोठा बदल. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 19व्या रोजगार मेळ्यात देशभरातल्या 51,000 नव्यानं भरती झालेल्या तरुणांना नेमणूक पत्रांचं वितरण करणार आहेत. पंतप्रधान दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. देशभरात 47 ठिकाणी आयोजित केल्या जाणाऱ्या 18 रोजगार मेळ्यांमध्ये आयोजित जवळपास 12 लाख नेमणूक पत्रांचं वितरण होणार आहे. राष्ट्रनिर्माणामध्ये योगदान देणाऱ्या तरुणांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना अर्थपूर्ण संधी उपलब्ध करून देण्यात रोजगार मेळा महत्वाची भूमिका बजावत आहे.
2: Who really owns your online store? You or the platform you're selling on? Claim complete control with a website made with Hostinger AI. Just describe.
1: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निरोस ख्रिस्तोडौलिसस यांनी दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी बहुपक्षीय प्रयत्नांना बळ देणं आणि संयुक्त राष्ट्रांच्या चौकटीत आंतरराष्ट्रीय दहशतवादावरील सर्वसमावेशक कराराला लवकरात लवकर अंतिम स्वरूप देऊन तो स्वीकारण्याचं आवाहन केलं आहे. भारत आणि सायप्रस यांच्या दरम्यान काल दिल्ली इथं झालेल्या बैठकीनंतर दोन्ही देशांनी संयुक्त निवेदन जारी केलं. यामध्ये संयुक्त राष्ट्र आणि युरोपियन महासंघानं घोषित केलेल्या आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या निर्बंध समितीच्या यादीत समाविष्ट असलेल्या सर्व दहशतवाद्यांविरुद्ध आणि दहशतवादी संघटनांविरुद्ध समन्वयानं कठोर कारवाई करण्याचं आवाहन केलं आहे. दहशतवादाशी निगडीत आर्थिक व्यवहार, हिंसक कारवाया यांचा सामना करण्यासाठी अधिक सहकार्याची गरज असल्याचं दोन्ही नेत्यांनी अधोरेखित केलं. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ आज सकाळी भारताच्या 4 दिवसांच्या दौऱ्यावर कोलकाता इथं आले. ही त्यांची पहिलीच भारत भेट आहे. कोलकाता मुक्कामादरम्यान ते मदर तेरेसा यांच्या समाधीस्थळी भेट देण्याची आणि व्हिक्टोरिया मेमोरियलला भेट देण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर रुबिओ यांचं दिल्लीत आगमन होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ते भेट घेतील. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्याशी उद्या ते चर्चा करतील. तसंच दिल्लीतल्या अमेरिकेच्या दूतावासाच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यालाही उपस्थित राहतील. मंगळवारी भारतानं आयोजित केलेल्या क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी ते पुन्हा दिल्लीला पोहोचतील. परराष्ट्र मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार क्वाडच्या मुक्त आणि खुल्या हिंद प्रशांत क्षेत्राच्या संकल्पनेशी सुसंगत असलेल्या या बैठकीत सध्या सुरू असलेल्या उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेतला जाणार आहे. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेखाली दूरसंचार विभागानं माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्यासाठीच्या ब्रिक्स कार्यगटाची दुसरी बैठक आयोजित केली होती. दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या या बैठकीत डिजिटल तंत्रज्ञान, आगामी संपर्क जाळवं, नवोन्मेष, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासासाठी क्षमता बांधणी या क्षेत्रात सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी ब्रिक्स राष्ट्रांची सामायिक वचनबद्धता दिसून आली. भारताच्या वेगानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेतील गुंतवणुकीच्या संधींवर चर्चा करण्याच्या उद्देशानं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल अमेरिकेच्या इन्व्हेस्टमेंट कंपनी इन्स्टिट्यूटचे आशियाचे व्यवस्थापकीय संचालक मॅथ्यू मोहलेन कॅम्प यांची नवी दिल्लीत भेट घेतली, अशी माहिती गोयल यांनी समाज माध्यमांवरील संदेशात दिली आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून टंचाई नसल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. देशभरात इंधन पुरवठा स्थिर असून नागरिकांनी घाबरून जाऊन खरेदी न करता गरजेनुसार इंधन खरेदी करावं, असा सल्ला समाज माध्यमांवरील संदेशातून दिला आहे. काही किरकोळ विक्री केंद्रांवर येणारा ताण तेल विपणन कंपन्यांद्वारे देखरेख ठेवून समन्वित वितरणाद्वारे हाताळला जात असल्याचं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. दरम्यान देशभरात आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 91 पैशांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. 10 दिवसातली ही तिसरी दरवाढ आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.
3: You just ordered from Myntra. Congrats! You just overpaid. Every Myntra...
1: नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागानं म्हणजे सीबीआयनं महाराष्ट्रातील पुणे शहरातून आणखी एका महिलेला अटक केली आहे. मनीषा हवालदार असं या महिलेचं नाव असून राष्ट्रीय परीक्षा संस्था म्हणजे एनटीएनं तिला तज्ज्ञ म्हणून नियुक्त केलं होतं. या प्रकरणी देशभरातून 11 आरोपींना अटक झाली आहे. दरम्यान सीबीआयनं राज्यातील लातूर जिल्ह्यात डॉ मनोज देशमुख आणि बालरोगतज्ञ डॉ विनोद स्वामी या दोन डॉक्टरांचीही चौकशी केली आहे. या दोन्ही डॉक्टरांनी पीव्ही कुलकर्णी या आरोपीमार्फत आपल्या पाल्यांसाठी फुटलेला प्रश्नसंच विकत घेतल्याचा संशय सीबीआयनं व्यक्त केला आहे. तपासादरम्यान आणखी काही पालक विद्यार्थी आणि मध्यस्थांची नावं समोर येण्याची शक्यता असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. लातूरसह महाराष्ट्राच्या इतर भागातही सीबीआयचा तपास वेगानं सुरू आहे. लेबनानमधील संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेत कार्यरत असलेल्या भारतीय लष्कराच्या अधिकारी मेजर अभिलाषा बराक यांची प्रतिष्ठित 2025 संयुक्त राष्ट्रांच्या मिलिटरी जेंडर अॅडव्होकेट ऑफ द इयर पुरस्कारासाठी निवड झाली आहे. मेजर बराक सध्या लेबनानमधील संयुक्त राष्ट्रांच्या अंतरिम युनिफिल या दलात भारतीय बटालियनमध्ये महिला पथकाच्या कमांडर म्हणून कार्यरत आहेत. मेजर बराक हा सन्मान मिळवणाऱ्या तिसऱ्या भारतीय शांतता सैनिक ठरल्या आहेत. भारत तिबेट सीमा पोलीस दलांच्या महिला संघाच्या माउंट एव्हरेस्ट चढाईच्या पहिल्या यशस्वी मोहिमेसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महिला संघाचं अभिनंदन केलं आहे. समाज माध्यमांवरून लिहिलेल्या संदेशात शहा यांनी दुर्गम भूप्रदेशात आणि आव्हानात्मक हवामानात ही अभूतपूर्व कामगिरी साध्य करून या संघानं त्यांच्या दलाचं राष्ट्रप्रथम हे ब्रीद सार्थ ठरवल्याचं नमूद केलं आहे. अग्नी एक या लघुपल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी ओडिशाच्या चंदीपूर एकात्मिक चाचणी केंद्रातून काल यशस्वीरित्या पार पडली. संरक्षण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार या प्रक्षेपणामुळे सर्व कार्यात्मक आणि तांत्रिक मापदंड पडताळून पाहिले गेले आहेत. ही चाचणी स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडच्या देखरेखीखाली पार पडली. अग्नी एक हे भारताच्या सामरिक क्षेपणास्त्र कार्यक्रमाचा एक भाग म्हणून स्वदेशी बनावटीचं कमी पल्ल्याचं जमिनीवरून जमिनीवर मारा करणारं बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. अमेरिकेत ट्रम्प प्रशासनानं अमेरिकेच्या नागरिकत्वासाठीच्या ग्रीन कार्ड प्रक्रियेत मोठा बदल जाहीर केला आहे. अमेरिकेत कायमस्वरूपी वास्तव्यासाठी अर्ज करणाऱ्या परदेशी नागरिकांना आता अर्ज करण्यासाठी मायदेशी परत जावं लागणार आहे. युएस सिटीजनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेसच्या धोरणात्मक लेखी संदेशात नमूद केल्यानुसार केवळ अपवादात्मक परिस्थितीतच अमेरिकेतून ग्रीन कार्डला मंजुरी मिळू शकेल. त्यामुळे परदेशी नागरिकांना अमेरिकेच्या नागरिकत्वासाठी परदेशातून अथवा मायदेशातूनच दूतावासाची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. या निर्णयाचा परिणाम सध्या अमेरिकेत तात्पुरत्या व्हिसावर कायदेशीर वास्तव्य करणाऱ्या लाखो नागरिकांवर होण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे अध्यक्ष म्हणून केविन वॉश यांनी काल शपथ घेतली. जेरम पॉवेल यांच्या जागी वॉश यांची नेमणूक झाली आहे. पॉवेल यांच्याशी व्याजदर धोरणाबाबत निर्माण झालेल्या मतभेदानंतर आणि त्यानंतर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती करण्यात आली आहे. अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्सच्या संचालिका तुलसी गबार्ड यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे. त्यांचे पती अब्राहम विल्यम्स यांना हाडाचा अत्यंत दुर्मिळ प्रकारच्या कर्करोगाचं निदान झाल्यानंतर त्या 30 जूनपासून कार्यमुक्त होतील अशी घोषणा त्यांनी केली. गेल्या 1.5 वर्षांपासून नॅशनल इंटेलिजन्स संचालकांच्या कार्यालयाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. नॅशनल इंटेलिजन्सचे प्रिन्सिपल डेप्युटी डिरेक्टर अॅरन लुकॉस हे नॅशनल इंटेलिजन्सचे प्रभारी संचालक म्हणून कार्यभार सांभाळतील असं ट्रम्प यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. अमेरिकेतील स्पेसएक्स या अंतराळ संस्थेनं आज सकाळी त्यांची सर्वात मोठ्या आणि शक्तिशाली स्टारशिप सुपर हेवी रॉकेट प्रणाली प्रक्षेपित केली. त्यामुळे चंद्र आणि मंगळ यांच्यावरील मोहिमांसाठी पुनर्वापर करण्यायोग्य अंतराळयान विकसित करण्याच्या प्रयत्नांमधला हा एक महत्वाचा टप्पा पार झाला आहे. भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ म्हणजे सेबीनं दिशाभूल करणाऱ्या अनेक अनोंदणीकृत आर्थिक प्रभावक म्हणजेच इन्फ्लुएन्सर्स आणि संस्थांवर रोखे बाजारामध्ये काम करण्यास बंदी घातली आहे. समाज माध्यमांवरील विविध व्यासपीठांच्या माध्यमातून पंप अँड डंप रॅकेट चालवल्याचा आरोप या संस्था आणि प्रभावकांवर आहे. महाराष्ट्रात मुंबई ते मांडवा या जलमार्गावरील जलवाहतूक 26 मे पासून बंद होणार असल्याची माहिती मेरीटाईम बोर्डानं दिली आहे. मुंबईहून अलिबागला जाण्यासाठी सोयीची असलेली ही वाहतूक असून गेटवे ऑफ इंडियावरून लॉन्चेस रवाना होतात. राखी पौर्णिमेनंतर ही सेवा पूर्ववत सुरू होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या हस्ते आज 51,000 तरुणांना नेमणूक पत्रांचं दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून वाटप. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांचं 4 दिवसांच्या दौऱ्यावर कोलकाता इथं आगमन. देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा, नागरिकांनी अतिरिक्त खरेदी टाळावी, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचं आवाहन. नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात सीबीआयकडून महाराष्ट्रातून आणखी एका महिलेला अटक. लातूरमध्ये 2 डॉक्टरांचीही चौकशी. आणि अमेरिकेच्या नागरिकत्वासाठीच्या ग्रीन कार्ड प्रक्रियेत मोठा बदल.
0: आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं सकाळी 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र ऐकलं. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, माझे नाव गौरी बेल्ले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।
1: नमस्कार, मी शरद जाधव, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचं सकाळचे 10:46 झालेत आणि नगरचं अंतरंग मध्ये मी आर्ज कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, UPSC परीक्षा जी आहे त्याचं वेळापत्रक जाहीर झालंय बरं का? सिव्हिल सर्व्हिस, NDA, CDS परीक्षा कधी होणार आहेत हे आपण सगळं जाणून घेणार आहोत. तर मंडळी, UPSC नव्या कॅलेंडरनुसार सिव्हिल सर्व्हिस प्रिलियम्स परीक्षा 23 मे 2027 रोजी होणार आहेत म्हणजेच आज. तर मुख्य परीक्षा ज्या आहेत त्या 20 ऑगस्ट 2027 पासून सुरू होऊन 5 दिवस चालणार आहेत. तसंच भारतीय वन सेवा म्हणजेच IFS प्रारंभिक परीक्षा देखील सिव्हिल सर्व्हिस प्रिलियम सोबतच घेतली जाणार आहे. आणि मंडळी, अशा प्रकारे NDA परीक्षा जे पहिला पेपर आहे तो 11 एप्रिल 2027 रोजी घेण्यात येणार आहे, म्हणजे घेण्यात आला. आणि NDA परीक्षा सेकंड जो आहे तो 19 सप्टेंबर 2027 रोजी घेण्यात येणार आहे. तसंच CDS परीक्षा फर्स्ट पेपर जो आहे तो 11 एप्रिल 2027 आणि CDS परीक्षाचा दुसरा पेपर जो आहे तो 19 सप्टेंबर 2027 रोजी घेण्यात येणार आहे. तसंच इंजिनिअरिंग सर्व्हिस परीक्षाचा जर विचार केला त्यामध्ये प्रिलियम्स परीक्षा ज्या आहे तो 31 जानेवारी 2027 रोजी घेण्यात येणार आहे.

मध्ये असणार आहे. तर नोटिफिकेशन सीबीआय डीएसपी एलडीसी परीक्षा जी आहे त्याचं नोटिफिकेशन 16 डिसेंबर 2026 रोजी येण्याची शक्यता आहे. अर्जाची शेवटची तारीख 5 जानेवारी 2027 असणार आहे. तर परीक्षा 27 फेब्रुवारी 2027 पासून चालू होणार आहे. तसंच सीआयएसएफ एसी याचा विचार करता याची परीक्षाचं नोटिफिकेशन 25 नोव्हेंबर 2026 रोजी येणार आहे. तर अर्जाची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2026 असेल आणि परीक्षा जी आहे ती 13-14 मार्च 2027 रोजी असणार आहे. तर IES किंवा ISS परीक्षा 2027 याचं देखील जे नोटिफिकेशन आहे ते 10 फेब्रुवारी 2027 रोजी येणार आहे. अर्जाची शेवटची तारीख जी आहे ती 2 मार्च 2027 असणार आहे. तर परीक्षा 18-20 जून 2027 दरम्यान होणार आहे. तसंच CAPF अकाउंट परीक्षा जी आहे ती देखील 2027 होणार आहे. त्याचं नोटिफिकेशन 17 फेब्रुवारी 2027 असणार आहे. तर अर्जाची शेवटची तारीख 9 मार्च 2027 आणि परीक्षा 4 जुलै 2027 रोजी घेण्यात येणार आहे. आणि कंबाईंड मेडिकल सर्व्हिसेस परीक्षा 2027 म्हणजे या परीक्षेसाठी नोटिफिकेशन 3 मार्च 2027 रोजी येणार आहे. तर अर्जाची शेवटची तारीख 23 मार्च 2027 असणार आहे आणि परीक्षा जी आहे ती 18 जुलै 2027 रोजी असणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता UPSC जे परीक्षा आहेत त्या आलेल्या आहेत जवळ, त्यामुळे आता कसून तयारी करण्याची गरज आहे. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा, ऑल दी बेस्ट, छान अभ्यास करा आणि छान गुण प्राप्त करा. आता वेळ चलिए एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

आवाज तुमचा सकाळचे 10:53 झालेत आणि मंडळी सकाळ कशी संपते ना हेच कळत नाही आणि का संपते हे पण कळत नाही, कारण इतक्या गप्पा मारायच्या असतात पण वेळोअभावी आपल्याला थांबावं लागतं आणि आताही आपल्याला थांबावं लागणार आहे, पण काही हरकत नाही, आपण पुन्हा भेटूयात सोमवारी सकाळी 7 नगरचा अंतरंग या मॉर्निंग शो मध्ये खूप साऱ्या गप्पा घेऊन आणि थोड्याच वेळात म्हणजे सकाळी 11 तुमची लाडकी मैत्रीण आर्ज ऋतू तुमच्यासोबत भेटायला येणार आहे गोष्टी तुमच्या आमच्या या शो मध्ये. आणि मंडळी आपलं स्नेहालय ही जी संस्था आहे ना यामध्ये नेहमी काही ना काही नवीन चालू असतं, लहान मुलांसाठी असो किंवा मग कर्मचाऱ्यांसाठी असो किंवा मग इतरांसाठी असो काही ना काही नवीन नवीन गोष्टी चालूच असतात. आणि आज म्हणजेच 23 रोजी सायंकाळी 6 रवींद्रनाथ टागोर सभागृह म्हणजे स्नेहालय संस्था औद्योगिक वसाहत आहे तिथे रवींद्रनाथ टागोर सभागृह आहे, तिथे माधुरी पुरंदरे यांच्या कथेवर आधारित खजिना आणि विभावरी देशपांडे लिखित तू दोस्त माह्या या दोन कथांवर आधारित नाटक होणार आहे जे खूप छान असणार आहे आणि ते आपल्या स्नेहालयातील मुलांसाठी ऑर्गनाईज केलेलं आहे. तर सलग 70 खजिना हे नाटक आहे ज्यामध्ये नेपथ्य प्रकाश वेशभूषा आणि दिग्दर्शन केलंय शेखर नाईक यांनी, तर संगीत आहे अथर्व बडके, नृत्य दिग्दर्शन केलंय श्रद्धा परांजपे यांनी. तसंच तू दोस्त माया हे देखील नाटक सलग 70 असणार आहे, यामध्ये नेपथ्य प्रकाश आणि दिग्दर्शन केलंय शेखर नाईक यांनी, तर संगीत आहे प्रदीप वैद्य यांचं आणि नृत्य दिग्दर्शन केलंय सानिका आपटे यांनी. तर म्हणजे अशा प्रकारे अतिशय छान बहुरंग यांचं हे नाटक आहे, तर स्नेहालयातील जे मुलं आहेत तर त्यांच्यासाठी आहे आणि लगेचच लवकरात लवकरच आपल्या नगरकरांसाठी देखील हे नाटक येणार आहे. आपण अशाच गप्पा मारणार आहोत त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. आणि हो थोड्याच वेळात म्हणजे 11 आर्ज ऋतूचा शो ऐकायला विसरू नका, गोष्टी तुमच्या आमच्या. आपण भेटूयातच पुन्हा सोमवारी सकाळी 7

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते स्नेह बाल.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत.
2: हाय हॅलो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा आणि मी आहे आरजे ऋतू तुमच्या सोबत. मंडळी, आजपासून UPSC च्या प्रिलियम्स परीक्षा आहेत त्या सुरू होत आहेत. UPSC च्या नव्या कॅलेंडरनुसार सिव्हिल सर्व्हिस प्रिलियम परीक्षा 23 मे 2027 रोजी म्हणजेच आज होणार आहेत, तर मुख्य परीक्षा म्हणजेच मेन्स या 20 ऑगस्ट 2027 पासून सुरू होऊन 5 दिवस चालणार आहेत. भारतीय वनसेवा म्हणजेच IFS च्या प्रारंभिक परीक्षा देखील सिव्हिल सर्व्हिस प्रिलियम सोबतच घेतली जाणार आहे, म्हणजे त्या परीक्षा सुद्धा आजच होणार आहेत. NDA परीक्षाची जी प्रिलियम्स आहे ती 11 एप्रिल 2027 रोजी होईल, त्यासोबत त्याची जी मेन्स एक्झाम आहे ती 19 सप्टेंबर 2027 रोजी होणार आहे. त्यासोबत CDS परीक्षेचे सुद्धा वेळापत्रक आलेले आहे. त्याची जी प्रिलियम परीक्षा आहे ती सुद्धा 11 एप्रिल 2027 आणि मेन एक्झाम सुद्धा त्यांची ही 19 सप्टेंबर 2027 पासून असणार आहे. त्याचसोबत इंजिनिअरिंग सर्व्हिस परीक्षा जी आहे त्याची जी प्रिलियम्स परीक्षा आहे ती 31 जानेवारी 2027 पासून, तर मुख्य परीक्षा 18 जून 2027 पासून असणार आहे. तर मंडळी, खूप सारे असे डिटेल्स आहेत, तुम्ही संकेतस्थळावरती भेट द्या आणि आजपासून ज्यांच्या परीक्षा आहेत त्यांना आपल्या रेडिओ नगरच्या संपूर्ण परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा. जर UPSC कॅलेंडर 2027 डाउनलोड करायचा असेल ना, तर UPSC च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. होम पेजवरील एक्झामिनेशन विभागावरती क्लिक करा, त्यानंतर कॅलेंडर हा पर्याय निवडा आणि अॅन्युअल कॅलेंडर 2017 फाईल उघडून डाउनलोड करा. त्याचसोबत तुम्ही डायरेक्ट लिंक टू चेक UPSC 2027 एक्झामिनेशन कॅलेंडर देखील पाहू शकता. तर मंडळी, देशातील लाखो स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही मोठी अपडेट आहे. UPSC नं 2027 वर्षासाठीचं परीक्षा कॅलेंडर जाहीर केले आणि नेमक्या कोणत्या परीक्षा कधीपासून आहेत हे जर तुम्हाला अगदी डिटेलिंगमध्ये जाणून घ्यायचं असेल तर UPSC च्या अधिकृत संकेतस्थळावरती भेट द्या. आणि मंडळी, अशाच नवनवीन माहितीसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. भेटूया एका म्युझिकल ब्रेक नंतर.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

आई थकली आता कुशी नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणूस की आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

वेलकम बॅक मंडळी गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत तुमच्यासाठी. आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. तर मंडळी, आज आपण एका खूप सुंदर आणि विचार करायला लावणाऱ्या विषयावरती बोलणार आहोत. आणि तो विषय म्हणजे आपल्यातील सर्वोच्च शक्ती. मित्रांनो, आपण सगळेच आयुष्यात काही ना काहीतरी शोधत असतो. कधी आनंद, कधी समाधान, तर कधी यश. पण अनेकदा असं होतं की हे सगळं बाहेर शोधताना आपण आपल्या आत काय आहे ना हे विसरून जातो. खरं पाहिलं तर आपल्या प्रत्येकामध्ये एक अद्भुत शक्ती लपलेली असते आणि ती म्हणजे आपली आतील शक्ती. आजकालच्या धावपळीच्या जीवनात आपण स्वतःकडे पाहायला वेळच देत नाही. आपण बाहेरच्या गोष्टींमध्ये इतके गुंतून जातो की आपल्या मनात, आपल्या विचारांमध्ये आणि आपल्या अस्तित्वात किती सामर्थ्य आहे हे आपल्याला जाणवतच नाही. पण जेव्हा आपण थोडा वेळ स्वतःसाठी काढतो, शांत बसतो आणि आपल्या मनाशी संवाद साधतो, तेव्हा आपल्याला आपल्या आतल्या शक्तीची जाणीव होऊ लागते. मित्रांनो, जीवन ही एक प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेत प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काहीतरी खास क्षमता असते. काही लोकांमध्ये प्रेम करण्याची ताकद असते, काहींमध्ये संयम असतो, काहींमध्ये जिद्द असते, तर काहींमध्ये लोकांना प्रेरणा देण्याची शक्ती असते. आणि हीच आपली खरी ओळख आहे आणि तीच आपली खरी ताकद सुद्धा. खरं सामर्थ्य म्हणजे फक्त बाह्य यश नाही, तर स्वतःला समजून घेणं, स्वतःवरती विश्वास ठेवणं आणि योग्य दिशेनं पुढे जाणं हे होय. अनेक वेळा आपण इतरांशी तुलना करतो आणि स्वतःला कमी समजतो. पण प्रत्येक व्यक्ती वेगळी असते आणि प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी विशेष असतंच. त्यामुळे स्वतःची किंमत ओळखणं फार गरजेचं आहे. जर आपण आपल्या मनाचा योग्य वापर केला तर आपल्याला आयुष्यामध्ये मोठं काहीतरी साध्य करता येतं. आपल्या विचारांमध्ये खूप ताकद असते आणि तेच विचार आपल्या कृतींना दिशा देतात. त्यामुळे नेहमी सकारात्मक विचार ठेवणं, स्वतःवरती विश्वास ठेवणं आणि कधीही हार न मानणं हे फार महत्वाचं आहे. मित्रांनो, आपल्या आतली शक्ती ओळखण्यासाठी आपल्याला स्वतःशी प्रामाणिक राहावं लागतं, आपल्या चुका मान्य कराव्या लागतात आणि त्यातून शिकून पुढे जायला लागतं. जेव्हा आपण स्वतःला स्वीकारतो तेव्हा आपल्यामध्ये आत्मविश्वास वाढतो आणि आपण अधिक मजबूत बनतो. जीवनात यशस्वी होण्यासाठी फक्त शारीरिक ताकद पुरेशी नसते, तर मानसिक आणि भावनिक ताकद देखील तितकीच महत्वाची असते. जेव्हा आपण आपल्या मनाला मजबूत करतो तेव्हा कोणतीही अडचण आपल्याला थांबवू शकत नाही. मित्रांनो, सर्वात मोठं सामर्थ्य म्हणजे आपल्या आतल्या शक्तीची जाणीव होणं आहे. एकदा आपण आपली ही शक्ती ओळखली तर आपलं आयुष्य बदलू शकतं. आपण अधिक आत्मविश्वासानं जगू शकतो, आपल्या ध्येयांकडे ठामपणे वाटचाल करू शकतो आणि प्रत्येक अडचणीला धैर्याने सामोरं जाऊ शकतो. आणि म्हणूनच आजपासून एक छोटासा निर्णय घ्या की आपण स्वतःसाठी थोडा वेळ काढणार, आपल्या मनाशी बोलणार आणि आपल्या आतल्या शक्तीला ओळखण्याचा प्रयत्न करणार. कारण खरी शक्ती ही बाहेर नाही, तर ती आपल्या आतच आहे. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया थोड्याच वेळात अशाच नवीन आणि प्रेरणादायी विषयासोबत. तोपर्यंत विश्वास ठेवा, सकारात्मक रहा आणि आपल्या आतल्या शक्तीला जागा ठेवा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी गोष्टी. तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत तुमच्यासाठी. आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 फार्म आवाज तुमचा. मित्रांनो, कधी तुमच्या सोबत असं झालंय का की तुम्ही शांत बसलेले असता पण तुमच्या डोक्यात विचारांची गर्दी सुरू असते. एक विचार संपत नाही तोपर्यंत दुसरा विचार येतो आणि मग तिसरा चौथा असे करत करत मन सतत धावतच राहतं. या सतत चालणाऱ्या विचारांच्या प्रवाहाला आपण ओव्हर थिंकिंग म्हणतो. आजच्या धावपळीच्या आणि तणावाच्या जीवनात ही समस्या खूप सामान्य झाली बरं का. आपण भूतकाळात घडलेल्या गोष्टींचा विचार करत राहतो किंवा भविष्याबद्दल चिंता करत राहतो आणि या सगळ्यात आपण वर्तमानात जगणं मात्र विसरून जातो. यामुळं मन शांत राहत नाही आणि हळूहळू ताण, चिंता आणि अस्वस्थता वाढत जाते. मित्रांनो, विचार करणं चुकीचं नाही बरं का, पण विचारांचा अतिरेक होणं हीच खरी समस्या आहे. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा वारंवार विचार करतो तेव्हा तो आपल्या मनावरती आणि भावनांवरती परिणाम करायला लागतो. आपण नकळत नकारात्मकतेकडे झुकू लागतो आणि आत्मविश्वास सुद्धा कमी होऊ शकतो. ओव्हर थिंकिंगची काही कारणं असू शकतात, जसं की अतिताण, परफेक्शनची सवय, भूतकाळातील वाईट अनुभव, भविष्याची भीती, आत्मविश्वासाचा अभाव किंवा सोशल मीडियाचा अतिवापर. या सगळ्या गोष्टी आपल्या मनाला सतत विचारांच्या जाळ्यात अडकवून ठेवतात. पण मित्रांनो, यावरती काही उपाय सुद्धा आहेत बरं का, आणि ते अगदी सोपे उपाय आहेत. सर्वात आधी आपल्याला हे मान्य करावं लागेल की आपले विचार आपल्यावरती नियंत्रण ठेवत नाही, तर आपण आपल्या विचारांवरती नियंत्रण ठेवू शकतो. यासाठी सर्वात महत्वाची पद्धत म्हणजे आतून बाहेर, म्हणजेच इनसाइड आउट. या पद्धतीमध्ये आपण आपल्या मनाकडे लक्ष देतो, आपल्या विचारांना ओळखतो आणि त्यांना शांतपणे स्वीकारतो. आपण थोडा वेळ स्वतःसाठी काढतो, ध्यान करतो, श्वासावरती लक्ष केंद्रित करतो आणि मनाला शांत करायचा प्रयत्न करतो. त्याचसोबत दुसरी पद्धत म्हणजे बाहेरून आत, म्हणजेच आउटसाइड इन. या पद्धतीमध्ये आपण आपल्या आसपासच्या गोष्टींकडे लक्ष देतो. उदाहरणार्थ की संगीत ऐकणं, पुस्तक वाचणं, निसर्गात वेळ घालवणं किंवा आवडत्या छंदामध्ये गुंतून जाणं. यामुळं मन विचारांपासून थोडंसं दूर जातं आणि आपल्याला हलकं वाटायला लागतं. मित्रांनो, मन सतत एका विचारापासून दुसऱ्या विचाराकडे धावत असतं, पण आपण त्याला थोडासा विराम दिला तर आपल्याला शांतता आणि समाधान दोन्ही सुद्धा अनुभवता येतं. त्यासाठी रोज काही मिनिटं ध्यान, प्राणायाम किंवा शांत बसण्याची सवय लावणं फार उपयोगी आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःशी सकारात्मक संवाद साधणं. मी हे करू शकतो, मी सक्षम आहे, असे विचार मनात ठेवले तर आपला आत्मविश्वास वाढतो आणि नकारात्मक विचार हळूहळू कमी होतात. मित्रांनो, जीवनात विचार येणं थांबवता येणार नाही, पण त्या विचारांना कसं हाताळायचं हे आपण नक्कीच शिकू शकतो. जेव्हा आपण आपल्या मनावरती नियंत्रण ठेवायला शिकतो तेव्हा आयुष्य अधिक शांत, आनंदी आणि संतुलित बनतं. म्हणूनच आजपासून एक छोटासा निर्णय घ्या की आपण आपल्या विचारांना समजून घेणार, त्यांच्यावरती नियंत्रण ठेवणार आणि वर्तमानात जगण्याचा प्रयत्न करणार. तर मित्रांनो, अशाच नवनवीन आणि उपयुक्त विषयांसोबत भेटूया एका छोट्याशा म्युझिकल ब्रेक नंतर. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 फार्म, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

हाय हॅलो नमस्कार गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत तुमच्या साडी आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. तर मंडळी आता आपण एका अतिशय महत्वाच्या विषयावरती बोलणार आहोत आणि तो विषय आहे आरोग्याचं बाळकडू, म्हणजेच आपल्या मुलांच्या आरोग्याची योग्य काळजी कशी घ्यावी. मित्रांनो, प्रत्येक आई वडिलांची इच्छा अशी असते की त्यांचं बाळ निरोगी आनंदी आणि तंदुरुस्त वाढावं, पण अनेकदा आपण काही छोट्या चुका करतो आणि त्याचा परिणाम मुलांच्या आरोग्यावरती होऊ शकतो. त्यामुळे आज आपण अगदी सोप्या भाषेत काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत. सर्वात आधी मुलांच्या आहाराबद्दल बोलूया. तर लहान वयात मुलांना पौष्टिक आहार देणं फार गरजेचं आहे. त्यांच्या आहारात दूध, फळं, भाज्या, डाळी आणि कडधान्य यांचा समावेश असावा. जंक फूड, चिप्स, कोल्ड ड्रिंक्स यापासून मुलांना शक्यतो दूर ठेवावं, कारण यामुळे त्यांची रोग प्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते. मुलांच्या वाढीसाठी फक्त आहारच नाही तर योग्य सवयी देखील तितक्याच महत्वाच्या आहेत बरं का. वेळेवरती झोपणं, वेळेवरती उठणं आणि त्याचसोबत स्वच्छतेची सवय लावणं या गोष्टी लहानपणापासूनच शिकवायला हव्यात. हात धुणं, दात घासणं आणि स्वच्छ राहणं या सवयी त्यांना निरोगी ठेवतात. मित्रांनो, आजच्या डिजिटल युगात एक मोठी समस्या म्हणजे मोबाईल आणि स्क्रीन टाइम. लहान मुलं तासन तास मोबाईलवरती गेम खेळतात किंवा व्हिडिओ पाहतात, ज्यामुळं त्यांच्या डोळ्यांवरती आणि मेंदूवरती परिणाम होऊ शकतो. त्यामुळं मुलांचा स्क्रीन टाइम मर्यादित ठेवणं फार गरजेचं आहे. शक्यतो लहान मुलांना मोबाईल देऊच नका. त्याचसोबत मुलांना बाहेर खेळण्याची सवय लावणं देखील फार महत्वाचं आहे. धावणं, खेळणं, सायकल चालवणं यामुळे त्यांची शारीरिक आणि मानसिक वाढ चांगली होते. बाहेर खेळल्यामुळे त्यांना ताज्या हवेत वेळ घालवता येतो आणि त्यांचा आत्मविश्वास सुद्धा वाढतो. मित्रांनो, मुलांच्या आरोग्यात लसीकरणाचा मोठा वाटा असतो बरं का. वेळेवरती लसीकरण केल्यानं अनेक गंभीर आजारांपासून मुलांचं संरक्षण होतं. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लसीकरण पूर्ण करणं अत्यंत गरजेचं आहे. याशिवाय पालकांनी मुलांशी संवाद साधणं फार महत्वाचं आहे. मुलांच्या भावना समजून घेणं, त्यांचं ऐकणं आणि त्यांना प्रेमानं मार्गदर्शन करणं यामुळे त्यांचा मानसिक विकास चांगला होतो. मुलं फक्त शारीरिकदृष्ट्या नव्हे तर भावनिकदृष्ट्या सुद्धा मजबूत होतात. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की मुलं आपल्याकडूनच शिकतात. आपण ज्या सवयी अंगीकारतो त्याच सवयी मुलंही आत्मसात करतात. त्यामुळे आपण स्वतःही निरोगी सवयी अंगीकारणं फार गरजेचं आहे. चला तर मग आजपासून आपण ठरवूयात की आपल्या मुलांना योग्य आहार, चांगल्या सवयी आणि भरपूर प्रेम देणार, कारण निरोगी बालपण म्हणजेच उज्ज्वल भविष्य. आणि याच सकारात्मक विचारांसह भेटूया थोड्याच वेळात. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: până mei. Căci varun, ca și desete.
1: हाय हॅलो नमस्कार गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत तुमच्या साडी आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 फॅम आवाज तुमचा. तर मंडळी आज आपण एका अशा विषयावरती बोलणार आहोत जो आपल्या प्रत्येकाच्या घराशी जोडलेला विषय पण तरी सुद्धा आपण त्यावरती मोकळेपणानं बोलायला कचरतो आणि विषय आहे पाळीची रजा. नुकताच वर्तमानपत्रामध्ये प्रज्ञा शिवतरे यांचा एक लेख मी वाचला होता आणि मला वाटलं की हा विचार तुमच्यापर्यंत पोहोचायलाच हवा. एका मैत्रिणीनं सहज विचारलं होतं की जर एखाद्या गोष्टीमुळं खूप त्रास होत असेल तर आपण तो का सहन करायचा. खरंच आहे, शरीराचा हा नैसर्गिक धर्म पाळताना होणारा त्रास आपण नॉर्मल म्हणून दुर्लक्षित का करतोय. तुम्हाला माहितीये का, ही चर्चा फक्त आपल्याकडेच नाही तर जगभरात सुरू आहे. जपान, इंडोनेशिया, दक्षिण कोरिया आणि तैवान यासारख्या देशांनी तर याला कायदेशीर मान्यता सुद्धा दिली आहे. अगदी स्पेननं सुद्धा 2023 मध्ये महिलांना दर महिन्याला 3 ते 5 दिवसांची पगारी रजा मंजूर केली. तर आता प्रश्न असा येतो की भारतात काय स्थिती आहे बरं. आपल्याकडे बिहारमध्ये अनेक वर्षांपासून महिला कर्मचाऱ्यांना ही रजा मिळतीये. आता कर्नाटक आणि केरळ सरकारनं सुद्धा या दिशेनं पाऊल टाकलंय. महाराष्ट्र राज्य महिला आयोग सुद्धा यासाठी एक आराखडा तयार करतय. ही खरं तर खूप स्वागतार्ह गोष्ट आहे बरं का. पण इथे एक गंमत सुद्धा आहे.

मैत्रिणींनो, आपल्याला माहिती आहे की पाळीचे ते 4 ते 5 दिवस प्रत्येकीसाठी सारखे नसतात. कोणाला फक्त थोडा अशक्तपणा जाणवतो तर कोणाला तीव्र कंबरदुखी, पोटदुखी किंवा डोकेदुखीचा सामना करावा लागतो. काही जण म्हणतात की आमच्या वेळी आम्ही सगळी कामं करायचो, पण प्रत्येकीची शारीरिक ठेवण वेगळी असते. कधी कधी हे दुखणं इतकं जास्त असतं की साध्या हालचाली करणं सुद्धा कठीण होतं. आणि अशा वेळी रजा कशाला असं विचारण्यापेक्षा तुला विश्रांतीची गरज आहे का, हा प्रश्न जास्त महत्वाचा आहे. अनेकदा भीती असते की जर रजा घेतली तर कामाच्या ठिकाणी आम्हाला कमकुवत समजलं जाईल का, किंवा आम्हाला प्रमोशन मध्ये डावललं जाईल का. मित्रांनो, संवेदनशीलता म्हणजे भेदभाव नव्हे. एखाद्याच्या नैसर्गिक प्रक्रियेचा सन्मान करणं म्हणजे खरी प्रगती. आज काळ बदलतोय, कंपन्यांचे नियम बदलतात, पण त्यासोबत आपली मानसिकता बदलणं सुद्धा जास्त गरजेचं आहे. आणि ही रजा म्हणजे सुट्टी एन्जॉय करणं नसून आपल्या शरीराला आणि आरोग्याला दिलेला वेळ. न्यायालयानं सुद्धा एका प्रकरणात म्हटलं होतं की ही सक्ती केल्यास महिलांच्या नोकरीवरती परिणाम होऊ शकतो, त्यामुळे हे प्रकरण फक्त कायद्याचं नाही तर ते मानवी दृष्टिकोनाचं आहे. आपल्या घरातल्या स्त्रिया, आपल्या ऑफिसमधल्या सहकारी जेव्हा या त्रासातून जात असतात तेव्हा त्यांना सहानुभूतीपेक्षा समजून घेण्याची गरज असते. पाळीची रजा हा स्त्रियांच्या आरोग्याचा आणि सन्मानाचा हक्क आहे. समानता म्हणजे फक्त सारखे नियम लावणं नाही तर एकमेकांच्या गरजा ओळखून साथ देणं होय. तर मित्रांनो, याच पॉझिटिव्ह विचारासोबत भेटूया एका छोट्याशा ब्रेक नंतर. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतु सोबत।
2: नमस्कार श्रोते हो, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतु तुमच्या सोबत तुमच्यासाठी। आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। तर मंडळी, आज आपण बोलणार आहोत एका अशा पुस्तकाबद्दल जे फक्त वाचण्यासाठी नाही तर अनुभवण्यासाठी आहे। मित्रांनो, साहित्य म्हणजे फक्त कथा कादंबऱ्या नसतात, तर ते समाजाचं प्रतिबिंब असतं, आपल्या आसपास घडणाऱ्या वास्तवाचं चित्रण असतं। आणि असंच एक पुस्तक आहे काळोखाच्या रेषा या नावाचं। हे पुस्तक म्हणजे एक आत्मकथन, पण ते फक्त एका व्यक्तीचं आयुष्य सांगत नाही तर संपूर्ण समाजाच्या वेदना संघर्ष आणि वास्तव मांडतं। लेखक राजू बाविस्कर यांनी त्यांच्या आयुष्यातील अनुभव अत्यंत प्रामाणिकपणे आणि संवेदनशीलतेने मांडलेत। या पुस्तकात तुम्हाला कृत्रिमपणा जाणवत नाही, ना मोठे शब्द, ना दिखाऊपणा, फक्त खरं आयुष्य जसं आहे तसं। मित्रांनो, या लेखनात एक खास गोष्ट आहे आणि ती म्हणजे वास्तवाची जाणीव। गावाकडचं जीवन, गरिबी, संघर्ष आणि त्या सगळ्यातून उभं राहणारं माणूसपण, हे सगळं इतकं जिवंतपणे मांडलंय की ते वाचताना आपण त्या प्रत्येक प्रसंगात हरवून जातो। या पुस्तकात फक्त दुःख नाही तर आशा सुद्धा आहे, जगण्याची उमेद आहे आणि परिस्थितीशी लढण्याची ताकद आहे। मित्रांनो, एक वाक्य खूप सुंदर आहे बरं का, काळोखाच्या रेषांमध्ये सुद्धा उजेड शोधता येतो। आणि हे पुस्तक आपल्याला हेच शिकवतं। लेखकानं आपल्या आयुष्यातील 42 प्रसंगांमधून एक दाहक पण वास्तववादी प्रवास मांडलेला आहे। बालपणापासून ते शिक्षणापर्यंत संघर्षातून उभं राहण्याची कहाणी। मित्रांनो, हे पुस्तक वाचताना कधी डोळे पाणावतात तर कधी मनाला एक नवी उभारी मिळते, कारण हे फक्त पुस्तक नाही तर एक सामाजिक दस्तावेज आहे। आजच्या काळामध्ये आपण अनेकदा बाह्य जगात हरवतो, पण अशा पुस्तकांमुळे आपण स्वतःकडे आणि समाजाकडे पुन्हा एकदा पाहायला शिकतो। तर मित्रांनो, वेळ काढा, अशा पुस्तकांना जरूर वाचा, कारण वाचन आपल्याला फक्त ज्ञान देत नाही तर एक माणूस म्हणून घडवतं। त्यामुळे हे पुस्तक नक्कीच आवर्जून वाचा। आणि अशाच वेगळ्या आणि विचार करणाऱ्या लावणाऱ्या विषयांसोबत पुन्हा भेटूया थोड्याच वेळात। कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

रेडिओ नगर 90.4 FM वर सकाळी अवतीभोवती या सदरामध्ये रोज एक विनोद ऐकवला जातो. तुम्हाला आवडलेले दर्जेदार विनोद आमच्याकडे 90111 23 90 किंवा 98 81 33 77 75 किंवा 91 56 61 05 14 या मोबाईल क्रमांकावर पाठवा. तुमच्या आवाजात आणि तुमच्या नावासोबत तुम्ही हे विनोद जगभरातील लाखो श्रोतांपर्यंत पोहोचवू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

हाय हॅलो नमस्कार गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तर आत्ताचा विषय ऐकूनच तुम्हाला थोडस टेन्शन येईल बर का, कारण आज आपण बोलणार आहोत मोबाईल शिवाय एक दिवस शक्य आहे का. हो की नाही, आले की नाही टेन्शन. तर मंडळी खरं सांगा, सकाळी उठल्यावरती सगळ्यात आधी आपण हातात काय घेतो बरं, ब्रश घेतो की पाणी घेतो? हे अजिबात नाही, आपण घेतो तो म्हणजे मोबाईल. अलार्म बंद केला की लगेचच व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, रील, स्टेटस आणि मग आपला दिवस सुरू होतो मोबाईल सोबत. पण एक विचार करा, जर तुम्हाला सांगितलं की आज पूर्ण दिवस मोबाईल वापरायचा नाही तर काय होईल? काही लोक म्हणतील की अरे शक्यच नाही, माझं कामच तर मोबाईल वरती आहे यार, मी तर बोर होईल रा. पण खरंच इतका अवघड आहे का? चला तर एक छोटासा इमॅजिनेशनचा गेम खेळूयात. कल्पना करा, तुम्ही सकाळी लवकर उठलाय, मोबाईल बाजूला ठेवलाय, थोडंसं बाहेर चालायला गेलात, घरच्यांशी निवांत गप्पा मारल्या, आवडतं गाणं मस्तपैकी रेडिओवरती ऐकलं, काय वाटतंय? थोडं वेगळं पण शांत वाटतंय ना. मंडळी मोबाईल वाईट नाहीये, पण त्याचा जास्त वापर करणं आपल्याला थकवतं, डोळे दुखतात, झोप कमी होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण रिअल लाईफ मिस करतो. आज एक छोटासा चॅलेंज घेऊयात का, रोज 24 तास नाही फक्त 1-2 तास मोबाईल बाजूला ठेवा, त्यावेळेत पुस्तक वाचा, मित्रांशी समोरासमोर बोला किंवा स्वतःसाठी वेळ काढा. बिलीव्ह मी, पहिल्या दिवशी थोडंसं कठीण वाटेल पण हळूहळू मजा येईल. एक मजेशीर गोष्ट सांगू का, तर पूर्वी लोक मोबाईल शिवाय जगायचे आणि ते जास्त आनंदी होते, पण आज आपल्याकडे सगळं आहे पण वेळच नाहीये. म्हणून आजचा एक मस्तपैकी फंडा, मोबाईल वापरा पण त्याचा गुलाम बनू नका, थोडा वेळ स्वतःसाठी ठेवा. तर मंडळी या माझ्या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा आणि अप्लाय सुद्धा करा, फक्त ऐकून सोडून देऊ नका. तर अशाच नवनवीन विचारांसोबत भेटूया थोड्याच वेळात, कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

नमस्कार बालमित्रांनो, मी श्रुती। कशी चालली आहे सुट्टी? आता शाळा सुरू होतील ना? अरे, मी माझी अर्धवटच ओळख करून दिली। मी तुमच्यासारखीच 15 जून पासून शाळेत जाणार आहे। 7वीत जाईन आता। आमच्या पुण्यामध्ये बहुरंग व्हिज्युअल आर्ट्स फाउंडेशन नावाने एक धम्माल ग्रुप आहे। आम्ही दरवर्षी खूप सारी बालनाट्य करतो आणि प्रयोगही। त्यातील 2 धम्माल बालनाट्य तुमच्यासाठी आणि पालक हो तुमच्यासाठी ही घेऊन येत आहोत। येत्या रविवारी दिनांक 24 मे रोजी सकाळी 10 वाजता आणि दुपारी 4 वाजता कुठे? अहो, तुमच्या अहिल्यानगर मध्ये केडगाव देवी रोड आहे ना, तिथे ऊर्जा रंग भवन ह्या नाट्यगृहामध्ये होणार आहे। अरे, कुठलं नाटक ते सांगायचंच राहिलं। पहिलं नाटक असणार आहे माधुरी पुरंदरे यांच्या कथेवर आधारित खजिना, आणि दुसरं असणार आहे अभिनेत्री विभावरी देशपांडे लिखित तू उद्दोस्त माया। ह्या दोन्ही नाटकांचं दिग्दर्शन केले आहे आमच्या शेखर सरांनी, आणि ह्या दोन्ही नाटकात मीही तुम्हाला भेटणार आहे। कुठल्या भूमिकेत ते प्रत्यक्षच बघायला या। लगेच बुकिंग करा ह्या नंबरवर 7558362036। चला, येताय ना? रविवारी सकाळी 10 वाजता आणि दुपारी 4 वाजता भेटूयात।

वेलकम बॅक मंडळी गोष्टी. तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 फार्म आवाज तुमचा. तर मंडळी, आता मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक भन्नाट झटपट आणि हेल्दी रेसिपी जी कदाचित तुम्ही पहिल्यांदाच ऐकत असाल. आणि या रेसिपीचं नाव आहे आर जे ऋतू स्पेशल चटपटीत मखाना ब्रेड. हो, तोच मखाना जो आपण उपवासात खातो. पण आज आपण त्याला देणार आहोत एक एकदम झणझणीत आणि मजेदार ट्विस्ट. सर्वात आधी पाहूयात की लागणारं साहित्य काय. आणि हो, तुम्ही हे विसरू नका लिहायला, कारण ही इतकी भारी रेसिपी आहे ना की तुम्ही एकदा खाल तर खातच राहाल. त्याच्यामुळे हे नोट डाऊन करून घ्या. तर साहित्यामध्ये 2 कप मखाना, 1 बारीक चिरलेला कांदा, 1 बारीक चिरलेला टोमॅटो, 1 उकडलेला बटाटा, थोडीशी कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेल्या, जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर आणखी 2 मिरच्या घालू शकता, पण ते तुमच्या रिस्कवरती. त्याचसोबत चाट मसाला, लाल तिखट, मीठ चवीनुसार, लिंबाचा रस, थोडस शेव ऑप्शन मध्ये बर का, पण मजा येते. आणि थोडस तेल, अगदी थोडस, कारण हे डाएट फ्री आहे त्याच्यामुळे. आता बनवायची पद्धत अगदी तर सोपी आहे बर का. तर सर्वात आधी एक कढई घ्या, त्यात थोडस तेल टाका. तेल गरम झाले की त्यात टाका मखाना आणि ते मस्त पैकी हलक्या हातानं भाजून घ्या. सॉरी, हातानं नाही, हलक्या उलटण्यानं भाजून घ्या. मखाना थोडेसे कुरकुरीत झाले की ते गॅस बंद करा आणि त्यांना थोडस थंड होऊ द्या. आणि हो, हा स्टेप फार महत्वाचा आहे बर का, कारण कुरकुरीतपणा म्हणजेच भेळची मज्जा आहे. आता एक मोठा बाउल घ्या, त्यामध्ये हे भाजलेले मखाने टाका, त्यात टाका चिरलेला कांदा, टोमॅटो, उकडलेला बटाटा आणि पुढे हिरव्या मिरच्या व कोथिंबीर टाका. आता सगळ्यात मजेदार भाग आहे ते म्हणजे मसाल्यांचा. चिमूटभर चाट मसाला, थोडस लाल तिखट आणि चवीनुसार मीठ. आता वरून लिंबाचा रस पिळा आणि सगळं असं मस्तपैकी छान मिक्स करा. आता शेवटचा टच असं आहे की वरतून थोडस शेव टाका, जे मी तुम्हाला सांगितलं होतं. बस, तर मग तयार आहे तुमची आर जे ऋतू स्पेशल चटपटीत मखाना भेळ. कसं आहे ना, ही डिश फक्त 5 ते 7 मिनिटात होते बर का, आणि खायला एकदम भन्नाट. चहासोबत, मित्रांसोबत गप्पा मारताना किंवा संध्याकाळी थोडी भूक लागली की ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे. आणि सगळ्यात खास म्हणजे ही हेल्दी सुद्धा आहे. तर जर तुम्हाला अजून ट्विस्ट हवा असेल ना, तर त्यामध्ये थोडस चिंचगुळाची चटणी घाला बर का, मग तर चव एकदम चाट सारखीच लागेल. आ हा हा, आजची ही हटके रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ते मला नक्की सांगा रेडिओ नगर मध्ये. तर अशाच नवनवीन गोष्टींसोबत मी भेटते थोड्याच वेळात. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 फार्म आवाज तुमचा.

प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दर रविवारी सकाळी 9 वाजता. वाचक स्वर अनिल सोमाणी यांचा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

हाय हॅलो नमस्कार मंडळी गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आणि मी आहे तुमची लाडकी मैत्रीण आर जे ऋतू तुमच्यासोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. तर मंडळी असं कधी झालंय का की एखाद्या मीटिंगमध्ये किंवा चार चौघात तुमच्याकडून अशी काहीतरी चूक झाली जसं की तुम्ही खुर्चीवरून घसरलात किंवा काहीतरी चुकीचं बोललात. अशा वेळी आपण खूप ओशाळतो, लाजून जातो आणि तीच गोष्ट पुन्हा पुन्हा आठवून स्वतःला त्रास करून घेतो. पण आजची ही बातमी तुम्हाला एक नवीन दृष्टिकोन देईल. तर सायकोलॉजी असं सांगते की जर तुम्ही स्वतःच्या चुकांवरती हसायला शिकलात तर ते तुमच्या मानसिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं. याला मानसशास्त्रामध्ये सेल्फ डेप्रिकेटिंग ह्युमर म्हणतात. स्वतःवरती हसल्यामुळे आपल्या मेंदूमध्ये फील गुड हार्मोन्स तयार होतात आणि ज्यामुळे आपला ताण कमी होतो आणि भीती मात्र पळून जाते. जेव्हा आपण स्वतःच्या चुकांचा स्वीकार करून त्यावरती हसतो तेव्हा समोरच्या व्यक्तीला सुद्धा आपल्याबद्दल आपुलकी वाटते आणि वातावरण हलकं होतं. म्हणूनच एखादी चूक झाली तर स्वतःला समजावून सांगा की अरे, या चुकीनं कोणाचं काही फार मोठं नुकसान झालेलं नसेल, तर ही गोष्ट काही मोठी गोष्ट नाहीये. हा छोटासा बदल तुमचा आत्मविश्वास नक्कीच वाढवेल. तर मग आजपासूनच जास्त गांभीर्यानं घेणं सोडून देऊयात आणि चुकांकडे हसून बघायला शिकूयात.

सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार श्रोते हो, मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्यासोबत तुमच्यासाठी आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. तर आता आपण आपल्या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत आणि आता खूप महत्वाच्या विषयावरती आपण बोलणार आहोत आणि तो विषय म्हणजे यशस्वी लोकांच्या काही सवयी. श्रोते हो, आपण अनेक यशस्वी लोकांबद्दल ऐकतो, बोलतो, त्यांचं काम, त्यांची कामगिरी, पण त्यांच्या यशामागे काही चांगल्या सवयी असतात. पहिली सवय म्हणजे शिस्त. यशस्वी लोक वेळेचं महत्व समजतात, ते आपला वेळ योग्य प्रकारे वापरतात. दुसरी सवय म्हणजे मेहनत. कोणतंही यश हे सहज मिळत नाही, त्यासाठी सातत्यानं मेहनत करावी लागते. तिसरी महत्वाची सवय म्हणजे नवीन गोष्टी शिकण्याची तयारी. यशस्वी लोक नेहमी शिकत असतात, ते कधी कंटाळा करत नाहीत, ते नवीन कल्पना स्वीकारतात आणि ते डाऊन टू अर्थ असतात. चौथी सवय म्हणजे सकारात्मक विचार. अडचणी येतात, अपयश येतं, पण यशस्वी लोक हार मानत नाहीत, ते प्रत्येक समस्येला संधी म्हणून पाहतात. पाचवी आणि महत्वाची सवय म्हणजे स्वतःवरती विश्वास. स्वतःवरती विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य वाटत नाही. श्रोते हो, यशस्वी होण्यासाठी मोठं काही करण्यापेक्षा या छोट्या गोष्टी, छोट्या सवयी अंगीकरण फार महत्वाचं असतं आणि हळूहळू याच सवयी आपल्याला यशाच्या दिशेनं घेऊन जातात. तर अशाच पॉझिटिव्ह विचारांसह भेटूया आपण उद्याच्या भागामध्ये. तर कार्यक्रम आता संपलेला आहे आणि मी तुमची मैत्रीण आर जे ऋतू आता तुमचा निरोप घेतेय. तर कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात स्नेह वार्ता फक्त रेडियो नगर 90.4 एफएम वर।
2: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी आरजी वैशिल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेह वार्ता हा शो सुरू आहे। मंडळी समाजात माणूस की नाती जपणार आणि विविध सामाजिक उपक्रम राबवणार स्नेहालय। परिवारामध्ये नुकताच जागतिक कौटुंबिक दिन उत्साहात साजरा करण्यात आला। कुटुंब म्हणजे प्रेम, विश्वास आणि आधार देणारं सुरक्षित नातं आणि याच नात्यांचं महत्त्व अधोरेखित करणारा हा खास दिवस। त्यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने स्नेहस्पर्श प्रकल्पामध्ये साजरा करण्यात आला आहे। आज याच विषयावर आपल्यासोबत आहेत स्नेहालयाचे पालक संजय बंदिष्टी सर। चला तर मग आपण ऐकूया त्यांच्या प्रतिक्रिया।
3: हाय सर।
4: हाय बाळा।
3: सर तुम्हाला कसं वाटतं आज फॅमिली डे बद्दल?
4: अरे बाळा, असं आहे की एक माझी छोटी फॅमिली आहे जी माझ्या घरी असते।
3: ओके।
4: स्नेहालय ही माझी सगळ्यात मोठी फॅमिली आणि माझी जेवढी घरची फॅमिली जवळची आहे ना तेवढीच किंबहुना थोडीशी जास्तच मला ही फॅमिली जास्त जवळची आहे। कारण इथं मला कमीत कमी 100 मुलं आणि 100 मुली, त्यामुळे या फॅमिलीमध्ये या कुटुंबामध्ये जेव्हा कधी यावं यायची संधी मिळते आणि सगळ्यांना एकत्र भेटण्याची संधी मिळते त्यावेळेला मला अतिशय मनापासून आनंद होतो।
3: ओके सर, फॅमिली डे बद्दल तुम्ही सर्वांना काय सांगशाल?
4: जगात सगळ्यात काही महत्त्वाचं असेल ना बाळा तर ते आपले कुटुंब, त्यामुळे बाकी कुठलीही नाती, आपण म्हणतो ब्लड इज थिकर दॅन वॉटर, त्याचा अर्थच असा आहे की शेवटी रक्ताचं नातं, आपल्या फॅमिलीचं नातं आणि मग याच्या पुढे जाऊन तुमच्या माझ्या तयार झालेलं मैत्रीचं किंवा कुटुंबाचं नातं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। त्यामुळे आजचा दिवसही तेवढाच महत्त्वाचा आहे आणि तुम्ही बाळांनी सुद्धा कायम लक्षात हे ठेवलं पाहिजे की कुटुंब पहिल्यांदा मग बाकीचे सगळे।
3: ओके, थँक्यू सर।
4: थँक्यू बाळा।
2: नगरकर आत्ताच आपल्या सोबत होते स्नेहालयाचे पालक संजय बंदिष्टी सर। कुटुंब हेच माणसाच्या आयुष्यातील सर्वात मोठं बळ असतं हा सुंदर संदेश त्यांनी आपल्याला दिला आहे। आता इथे वेळ झालेली आहे एक छोट्याशा म्युझिकल ब्रेकची। कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज।

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आरजी वैशिल आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर आत्ताच आपल्या सोबत होते स्नेहालयाचे पालक संजय बंदिष्टी सर. आत्ता आपल्या सोबत आहेत फॅमिली बेस्ट केअर प्रकल्पाचे प्रकल्प समन्वयक सागर भिंगर दिवे सर. जागतिक कुटुंब दिनानिमित्त कुटुंबाचं महत्व आणि नात्यांमधील जिव्हाळ्याविषयी त्यांच्या भावना आपण जाणून घेऊया.
1: नमस्कार, मी सागर भिंगर दिवे, स्नेहालय संचालित फॅमिली बेस्ड केअर प्रकल्पाचा प्रकल्प समन्वयक. आज आपण फॅमिली डे हा सेलिब्रेट करतोय. फॅमिली डे हा आपल्या स्नेहालयातील मुलांचा व पालकांचा एक मोठा उत्सव असतो. याचं कारण हेच आहे की 15 मे ला दरवर्षी आपण जागतिक कुटुंब दिन साजरा केला जातो आणि त्याच जागतिक कुटुंब दिनाचे औचित्य साजून आपण आज स्नेहालयाच्या मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी आपण फॅमिली डेचं कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचा उद्देश हाच आहे, या कार्यक्रमामध्ये जे स्नेहालय संस्थेतील मुलं आहेत त्यांचे जे पालक असतील, जे नातेवाईक असतील, या पालकांना आपण इथे बोलवलं जातं, त्यांना आमंत्रित केलं जातं. त्याचा पालकांचा आणि मुलांचा एकोपा वाढावा, त्यांच्यात स्नेह वाढावा, त्यांच्यात प्रेम वाढवावं, त्यांच्यात बॉन्डिंग चांगलं हो, या उद्देशाने आपण हा कार्यक्रम आयोजित करतो. यासाठी आपण दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित करतो आणि गेल्या 5 वर्षापासून हा कार्यक्रम आपण मोठ्या प्रमाणावर आयोजित करत आहोत. ज्यावेळेस आपण पालकांना इथे बोलवतो तर पालकांसाठी आणि बालकांसाठी मोठमोठे आपण त्यांच्यामध्ये खेळ घेतले जातात, मुलं एन्जॉय करण्यासाठी, पालकांना पण एन्जॉय करण्यासाठी मुलांचे डान्स असतात, आपली कला त्यांना सादर करण्यासाठी मुलं खूप उत्साहाने या डान्समध्ये सहभागी होतात. आणि स्नेहालयातला मुलांचा एक आवडीचा आणि आनंदाचा कार्यक्रम कुठला असेल तर तो फॅमिली डे आहे. कारण त्यांना माहिती असतं की आपले पालक स्नेहालयामध्ये येत आहेत, खूप दिवसांनी आपल्याला भेटायला येत आहेत आणि मुलंही खूप खुश असतात, पालकही खूप खुश असतात. एक नवीन कार्यक्रम त्यांना पाहायला मिळतो. इथे आपण वेगवेगळे गेस्ट बोलवतो ज्याच्यामधून वेगवेगळी माहिती आपण पालकांपर्यंत मुलांपर्यंत पोहोचवत असतो. कुटुंबाचं महत्त्व काय हे कार्यक्रमातून आपण पालकांना आणि इथल्या मुलांना पण समजून सांगत असतो. तर असाच हा कार्यक्रम आहे. यावर्षी आपलं यंदाचं 5वं वर्ष आहे या कार्यक्रमाचं आणि सगळ्यांना परत एकदा फॅमिली डेच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.
0: नगरकर आत्ताच आपल्या सोबत होते सागर भिंगार दिवे सर. हे फॅमिली बेस्ड केअर प्रकल्पाचे समन्वयक आहेत. जागतिक कुटुंब दिनानिमित्त त्यांनी कुटुंबातील प्रेम, विश्वास आणि एकोप्याचं महत्व सुंदर शब्दात मांडलं. आता वेळ झालेली आहे एक छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
2: स्नेहालय संचलित हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र. या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आरजी वैशिल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर आत्ताच आपल्या सोबत होते स्नेहालय संचलित फॅमिली बेस्ट केअर प्रकल्पाचे प्रकल्प समन्वयक सागर भिंगार दिवे सर. आत्ता आपल्या सोबत आहे फॅमिली बेस्ट केअर प्रकल्पातील लाभार्थी विद्यार्थी परशुराम तमन. फॅमिली बेस्ट केअर प्रकल्पामध्ये साजरा करण्यात आलेला जागतिक कुटुंब दिन त्यांनी साजरा केलेला आहे, त्याविषयीच्या त्याच्या प्रतिक्रिया आपण ऐकूया.
1: हाय परशुराम.
2: हाय.
1: आज तुला कसं वाटतंय फॅमिली डे बद्दल?
2: आज मला खूप आनंद होतोय आणि इथं सर्व मुलांचे ना फॅमिली झाले आणि ते पण खूप आनंद दिसतात आणि मला ते बघून सुद्धा नाही का असं वाटते की माझी सुद्धा नाही का आई किंवा भाऊ आला पाहिजे होता जसे करून नाही का छान ऍक्टिव्हिटी करण्यासाठी.
1: तू कशात पार्टिसिपेट केलंय?
2: हो, मी डान्स मध्ये केलंय आणि जो डान्स मी करणार आहे ना मी तो स्वतः कोरिओग्राफ केलेला आहे.
1: ओके परशुराम, काय सांगशील बाकीच्यांना फॅमिली डे निमित्त?
2: सर्वांना फॅमिली डेच्या हार्दिक शुभेच्छा आणि छान राहा, हसत खेळत राहा फॅमिली संग आणि बस. थँक्यू.
1: थँक्यू.
0: नगरकर आत्ताच आपल्या सोबत होता स्नेहालय संचलित फॅमिली बेस्ट केअर प्रकल्पाचा लाभार्थी विद्यार्थी परशुराम तमन. कुटुंबातील प्रेम आधार किती महत्वाचा असतो हे त्यांनी खूप सुंदर शब्दात सांगितलं. आता घेऊया एक छोटासा म्युझिकल ब्रेक, कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
3: नमस्कार, माझं नाव आरुष प्रसाद बेडेकर, तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: नगरकर तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा मी अर्जी वैशिल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेही वार्ता हा शो सुरू आहे. मंडळी आत्ताच आपण स्नेहालय संचलित मानसग्राम प्रकल्पातील रुपालीची यशोगाथा ऐकली आहे. त्यानंतर आपण ऐकणार आहोत सक्षम प्रकल्पातील गायत्रीची यशोगाथा. तर मंडळी संघर्षातून आत्मनिर्भरतेकडे गायत्रीची प्रेरणादायी यशोगाथा आपण ऐकूया. आज आपण ऐकणार आहोत एका जिद्दी मेहनती आणि आत्मविश्वासू मुलीची प्रेरणादायी यशोगाथा. श्रीरामपूर येथील गायत्री एकनाथ बोरुडे ही साध्या कुटुंबातील विद्यार्थिनी. वडील ज्यूस बार व्यवसाय करतात तर आई गृहिणी आहे. घरची परिस्थिती साधी असल्यामुळे काही कौटुंबिक अडचणींमुळे तिचे शिक्षण काही काळ थांबलं होतं. त्या काळात तिने शिलाई मशीन कोर्स करून कुटुंबाला हातभार लावला. पण मनामध्ये काहीतरी वेगळं करण्याची जिद्द कायम होती. त्याचवेळी ऊर्जा बालभवनच्या गुलनास सय्यद मॅडम यांच्या माध्यमातून तिला स्नेहालय संचलित सक्षम प्रकल्पातील बेडसाईड नर्सिंग असिस्टंट कोर्सची माहिती मिळाली. सुरुवातीला तिच्या घरच्यांचा विरोध झाला पण शिक्षण आणि आत्मनिर्भर होण्याच्या इच्छेने तिने हार मानली नाही. 26 जानेवारी 2026 रोजी तिने कोर्सला सुरुवात केली. सक्षम प्रकल्पात उत्तम मार्गदर्शन सकारात्मक वातावरण आणि सेवेचे प्रशिक्षण दिले. अनेक अडचणींवर मात करत रुपालीने लेखी प्रॅक्टिकल आणि तोंडी परीक्षा उत्तीर्ण करून 59% गुणांसह कोर्स यशस्वीपणे पूर्ण केला. आज गायत्री श्रीरामपूर येथील जेएसवाल हॉस्पिटलमध्ये प्रामाणिकपणे रुग्णसेवा करत आहे. ती आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करत असून आत्मविश्वासाने स्वतःच्या पायावर उभी राहिली आहे. गायत्री आपल्या यशाचे श्रेय सक्षम प्रकल्प गुलनास सय्यद मॅडम त्याचबरोबर कुलकर्णी मॅडम आणि दीपाली मॅडम आणि सर्व शिक्षकांना देते. ही यशोगाथा प्रत्येक मुलीला सांगते परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द मेहनत आणि योग्य मार्गदर्शन असेल तर आत्मनिर्भरतेची वाट नक्कीच खुली होते. तर नगरकर आत्ताच आपण स्नेहालय संचलित सक्षम प्रकल्पातील गायत्रीची यशोगाथा आपण ऐकली आहे. यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी सिद्धार्थ जाधव. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आरजी वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर लहानग्यांसाठी आणि बालनाट्य रसिकांसाठी एक खास आनंदाची बातमी आज तुम्हाला मी सांगणार आहे. आज शनिवार दिनांक 23 मे रोजी सायंकाळी 6 वाजता MIDC स्नेहालय येथे रवींद्रनाथ टागोर सभागृहामध्ये रंगणार आहे बालनाट्यांची धमाल मेजवानी. बहुरंग व्हिज्युअल आर्ट्स फाउंडेशन प्रस्तुत आणि शेखर नाईक फाउंडेशन यांच्या सहकार्याने सादर होत आहे सुंदर बालनाट्य खजिना तू दोस्त माह्या.

0: या नाट्यामध्ये मुलांसाठी मनोरंजनासोबतच मैत्री, आनंद आणि सुंदर संदेशही अनुभवायला मिळणार आहे. विशेष म्हणजे या नाटकांना संगीत, नृत्य आणि आकर्षक सादरीकरणाची देखील सुंदर जोड लाभली आहे. माधुरी पुरंदरे यांच्या कथेवर आधारित हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. नेपथ्य प्रकाश वेशभूषा आणि दिग्दर्शक शेखर नाईक, त्याचबरोबर संगीत दिलेले आहे अथर्व वडके आणि नृत्य दिग्दर्शक आहे श्रद्धा परांजपे. त्याचबरोबर या नाट्याला संगीत दिलं आहे प्रदीप वैद्य, त्याचबरोबर नृत्य दिग्दर्शक आहे सानिका आपटे. म्हणून नगरकरांना आपल्या छोट्या दोस्तांना घेऊन नक्की या आणि बालनाट्यांचा हा सुंदर आनंद अनुभवा. ठिकाण आहे MIDC स्नेहालय रवींद्रनाथ टागोर सभागृह. आज येथे उत्कृष्ट पद्धतीने नाट्य रंगणार आहे. तर आपण सर्व बालमित्रांनो यामध्ये सहभागी होऊन या नाट्याचा सर्वजण आपण आनंद घेऊया. तर नगरकर, आत्ताच आपण आनंदाची बातमी ऐकली आहे. यानंतर इथे वेळ झालेली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: बदन पे सितारे लपेटे हुए

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06।

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी सिद्धार्थ जाधव आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. रेडिओ नगर 90.4 FM. आता जगभर ऐका.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र।
1: शास्त्र शुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा। फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष। अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

रेडिओ नगर 90.4 एफएम वर सकाळी अवतीभोवती या सदरामध्ये रोज एक विनोद ऐकवला जातो. तुम्हाला आवडलेले दर्जेदार विनोद आमच्याकडे 90111 23 90 किंवा 98 81 33 77 75 किंवा 91 56 61 05 14 या मोबाईल क्रमांकावर पाठवा. तुमच्या आवाजात आणि तुमच्या नावासोबत तुम्ही हे विनोद जगभरातील लाखो श्रोतांपर्यंत पोहोचवू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा.

राखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: अनमोल मोती या कार्यक्रमाद्वारे रसिकांना रिझवणारा सुरांचा काफिला पुन्हा एकदा निघालाय एका सुरील्या सफरीला.
1: हिंदी चित्रपट संगीताला ऐश्वर्य प्राप्त करून देणाऱ्या गाण्यांचं अंतरंग जाणून घ्या सुहास मुळे यांच्या लेखणीतनं.
0: विविध रूपातील ही गीतं आणि ती अजरामर करणारे मनस्वी कलावंत,
1: अशी गाणी जी जगण्याला अर्थ देतात, मनात रुंजी घालतानाच हृदयामध्ये हक्कानं घर करतात.
0: तर अशी ही दिलके करीब असणारी जरा हटके गाणी अर्थात दिलबंद गाणी.
2: एक हसी शाम को
3: शनिवारी रात्री 9 वाजता तर पुन्हा प्रसारण मंगळवारी रात्री 10 वाजता. लेखक सुहास मुळे. ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

नगरच्या रस्त्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत, शहर आणि जिल्ह्यातील अचूक घडामोडींपासून ते नगरच्या ऐतिहासिक सफरीपर्यंत सर्व काही अपडेट मिळतील एकाच ठिकाणी. मॉर्निंग शो नगरचं अंतरंग मध्ये सोमवार ते शनिवार रोज सकाळी 7 ते 11 माझ्यासोबत म्हणजेच आर जे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माझे नाव अखिलेश आदिनाथ शेडाळे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: नमस्कार बालमित्रांनो, मी श्रुती। कशी चालली आहे सुट्टी? आता शाळा सुरू होतील ना। अरे, मी माझी अर्धवटच ओळख करून दिली। मी तुमच्यासारखीच 15 जून पासून शाळेत जाणार आहे। 7वीत जाईन आता। आमच्या पुण्यामध्ये बहुरंग व्हिज्युअल आर्ट्स फाउंडेशन नावाने एक धम्माळ ग्रुप आहे। आम्ही दरवर्षी खूप सारी बालनाट्य करतो आणि प्रयोगही। त्यातील 2 धम्माळ बालनाट्य तुमच्यासाठी आणि पालक हो तुमच्यासाठीही घेऊन येत आहोत। येत्या रविवारी दिनांक 24 मे रोजी सकाळी 10 वाजता आणि दुपारी 4 वाजता कुठे? अहो, तुमच्या अहिल्यानगर मध्ये केडगाव देवी रोड आहे ना, तिथे ऊर्जा रंगभवन ह्या नाट्यगृहामध्ये होणार आहे। अरे, कुठलं नाटक ते सांगायचंच राहिलं। पहिलं नाटक असणार आहे माधुरी पुरंदरे यांच्या कथेवर आधारित खजिना, आणि दुसरं असणार आहे अभिनेत्री विभावरी देशपांडे लिखित तू उद्दोस्त माया। ह्या दोन्ही नाटकांचं दिग्दर्शन केले आहे आमच्या शेखर सरांनी, आणि ह्या दोन्ही नाटकात मीही तुम्हाला भेटणार आहे। कुठल्या भूमिकेत ते प्रत्यक्षच बघायला या। लगेच बुकिंग करा ह्या नंबरवर 7558362036। चला, येत आहे ना? रविवारी सकाळी 10 वाजता आणि दुपारी 4 वाजता भेटूयात।

0: मी इशिता बोरा आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: उधर तुम हसी हो इधर दिल जवां है, ये रंगीन रातों की एक दास्तां है. उधर तुम हसी हो इधर

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727505 किंवा 90110-26495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: आपल्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आर जे अंश घेऊन येतोय एक खास सफर, आठवणीतली गाणी,
1: दर बुधवारी रात्री 9 वाजता
2: आणि पुनर्प्रसारण दर रविवारी रात्री 10 वाजता
1: फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर,
0: जिथे प्रत्येक गाणं सांगतं एक कथा, तुमची आमची आपल्या आठवणींची.

आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूयात दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. Bye, bye.

0: گستاخی ماں گستاخی ماں.
1: नमस्कार, मी सौ अंजना प्रमोद पंडित. आपण ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र।
1: शास्त्र शुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा। फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष। अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत।
2: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज, आणि मी अनु आहे तुमच्यासोबत। सांजरंग या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे आणि ऑलमोस्ट 4 वाजून गेलेत रेडिओ नगरच्या घड्याळात, आणि आज आहे 23 मे 2024 आजची तारीख, आणि आज आहे अर्थात सॅटर्डे, वार आहे शनिवार, आणि वीकेंडला सुरुवात झालेली आहे। सो मे महिन्यामधला खरं तर हा वीकेंड आपण बऱ्यापैकी शेवटच्या आठवड्याकडे वळणारा वीकेंड सेलिब्रेट करतो आहोत, आणि हा आठवडा आपला बघता बघता संपला सुद्धा। या आठवड्यामध्ये बऱ्याच घडामोडी झाल्या, वातावरणामध्ये सुद्धा बदल झाले। अगदी काल जर बघितलं तर काल नगर शहरामध्ये संध्याकाळच्या वेळेला जोराचा वादळी वारा सुटला होता, खूप छान आल्हाददायक वातावरण काही वेळ का होईना पण नगरकरांना बघता आलं, अक्षरशः ढग दाटून आले होते आणि विजा सुद्धा चमकत होते असं नगरकरांना वाटत होतं की अवकाळी पाऊस आता येतोय की काय, आणि पावसाचा शिडकावा होऊन कुठेतरी या उष्णतेला तो थांबवतोय की काय, शांत करतोय की काय, असं वातावरण छान निर्माण झालं होतं नगरमध्ये काल संध्याकाळी। पण पाऊस मात्र आला नाही, पण थोड्या वेळ आल्हाददायक गारा आणि वादळी वाऱ्याचा अनुभव काल नगरकरांनी घेतला, त्यामुळे खूप छान आल्हाददायक आपल्या प्रत्येकालाच वाटलं आहे। कुठेतरी दिवसभरामधल्या या उकाड्यामुळे ना खूप छान हवेमधला गारवा आपल्याला संध्याकाळी जाणवत होता, आणि वीकेंडला सुरुवात झालेली आहेच। आज आपण बऱ्याच गोष्टी जाणून घेणार आहोत आणि उद्यासुद्धा दिवसभरामध्ये रेडिओ नगरवर खूप छान छान आणि वेगवेगळे कार्यक्रम तुम्ही ऐकू शकणार आहात। या संदर्भात तर अपडेट देणार आहेच, पण त्याचबरोबर सध्या आपल्या नगर शहरामध्ये काय सुरू आहे, काय महत्त्वाचे अपडेट आहेत, ज्या अपडेट्स मी तुम्हाला देणार आहे अगदी थोड्याच वेळामध्ये, त्याआधी थोड्याच वेळामध्ये आपण ऐकणार आहोत आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं प्रसारित झालेलं मराठी बातमीपत्र। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

गरुड प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आर जे संजय।

रेडिओ नगर 90.4 एफएम वर सकाळी अवतीभोवती या सदरामध्ये रोज एक विनोद ऐकवला जातो. तुम्हाला आवडलेले दर्जेदार विनोद आमच्याकडे 90111 23 90 किंवा 98 81 33 77 75 किंवा 91 56 61 05 14 या मोबाईल क्रमांकावर पाठवा. तुमच्या आवाजात आणि तुमच्या नावासोबत तुम्ही हे विनोद जगभरातील लाखो श्रोतांपर्यंत पोहोचवू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा.

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा आम्ही अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. जनगणना सुरू आहे आणि या जनगणने संदर्भामध्ये एक महत्वाची अपडेट आहे. भारत सरकारच्या गृहमंत्रालयाच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या या डिजिटल जनगणना उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर आपल्या अहिल्यानगर महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये जनगणनेच्या पूर्वतयारीचं काम वेगानं सुरू झालंय. याच अंतर्गत प्रगणक म्हणून कार्यरत असलेले शिक्षक डॉक्टर अमोल बागुल यांनी आपल्या कार्यक्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाशी संबंधित एक अभिनव उपक्रम राबवलाय. त्यांनी नेमून दिलेल्या प्रभागाचा अचूक आणि अद्ययावत नकाशा तयार केलाय आणि आधुनिक ड्रोन तंत्रज्ञानाचाही यासाठी वापर केलाय. ड्रोनद्वारे संपूर्ण परिसराचं हवाई छायाचित्रकरण करण्यात आलंय आणि त्याच्या आधारे प्रभागामधले रस्ते, घरं, गल्ल्या, प्रमुख ठिकाणं आणि भौगोलिक रचना यांचं बारकाईनं निरीक्षण करण्यात आलंय. या माहितीच्या आधारे जनगणना कार्यासाठी उपयुक्त असा अचूक आणि अद्ययावत नकाशा तयार करण्यात आलाय. खरं तर याप्रसंगी आयुक्त आणि मुख्य जनगणना अधिकारी यशवंत डांगे यांनी सांगितलं की या उपक्रमामुळे घरांची अचूक नोंद, क्षेत्रनिहाय नियोजन आणि घर भेटी घेणं अधिक सुलभ आणि सोपं होणार आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: या आठवणींना उजाळा देण्यासाठी आर जे अंश घेऊन येतोय एक खास सफर आठवणीतली गाणी.
1: दर बुधवारी रात्री 9 वाजता
2: आणि पुनर्प्रसारण दर रविवारी रात्री 10 वाजता
1: फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर,
0: जिथे प्रत्येक गाणं सांगतं एक कथा, तुमची आमची आपल्या आठवणींची.

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅक स्टेज ची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गम्मत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहलाच लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा सांजरंग। या कार्यक्रमात मी अनु आहे तुमच्यासोबत। श्रोते हो, जिल्ह्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा सुरळीत पुरवठा राखण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयानं काम करावं असे आदेश आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पेट्रोल डिझेल पुरवठ्याबाबत आयोजित आढावा बैठक झाली आणि यावेळी ते बोलत होते। याप्रसंगी अनेक जिल्हा पुरवठा अधिकारी, विविध कंपन्यांचे प्रतिनिधी, पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे काही पदाधिकारी उपस्थित होते। पुणे आणि मनमाड या ठिकाणी इंधन डेपो निर्धारित वेळेपेक्षा अधिक वेळ सुरू ठेवून जिल्ह्यातील पेट्रोल पंपांना इंधनाचा अविरत पुरवठा होईल याची दक्षता घ्यावी। नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीनं राबवण्याच्या सूचना सुद्धा यावेळी देण्यात आल्या। इंधन वाटपावेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पेट्रोल पंप परिसरात पोलीस पेट्रोलिंग वाढवण्यात यावी। जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपावर नागरिकांना सुरळीत सेवा मिळावी यासाठी महत्वाचे प्रयत्न केले जाणार आहेत, सहकार्यावर भर दिला जाणार आहे आणि सध्या आपल्या शहरामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा आहे, साठा उपलब्ध आहे, पुरवठ्याची व्यवस्था व्यवस्थित पद्धतीनं सुरू आहे, वाहतुकीचा समन्वय व्यवस्थित पद्धतीनं नागरिकांनीही साधावा असं आवाहन करण्यात आलंय। ऐकत रहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा।
1: दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची, संवाद पाठांतर बॅक स्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गम्मत जम्मत। नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले। तर ऐकायला विसरू नका, दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4।

0: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. केंद्रीय संरक्षण मंत्री यांनी आज 23 मे 2024 रोजी राहत्या आणि कोपरगाव तालुक्यातील दौऱ्यावर भेट दिली आणि या दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी दादासाहेब गीते यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 कलम 163(1) आज रात्री 12 वाजेपर्यंत संपूर्ण राहता आणि कोपरगाव तालुक्यामध्ये नो फ्लाय झोन म्हणजे अर्थातच ड्रोन उडवण्यावर बंदी असा हा आदेश जारी केलेला आहे. या आदेशाचं जी व्यक्ती उल्लंघन करेल त्या व्यक्तीवर भारतीय न्यायसंहिता कलम 223 अंतर्गत इतर लागू असलेल्या कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल असंही आदेशामध्ये नमूद करण्यात आलंय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.
1: नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल नगरचं अंतरंग शो मध्ये. मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत.
2: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहलाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अनु आहे तुमच्यासोबत सांज रंग या कार्यक्रमात. शैक्षणिक वर्ष 2026-27 हे लवकरच सुरू होत आहे आणि 10वीचे 12वीचे बोर्डाच्या परीक्षेचे निकाल जे आहेत ते समोर आलेत. 10वीनंतर 11वीमध्ये प्रवेश घेणारे जे विद्यार्थी आहेत त्यांनी 11वी ऑनलाईन प्रवेश अर्ज हा 25 मेपर्यंत द्यायचा आहे. त्यासाठी मुदतवाढ करण्यात आली आहे. 25 मे 2026 पर्यंत संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे. 2 दिवसांमध्ये संकेतस्थळावर पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी खूप मोठ्या संख्येनं लॉग इन केल्यामुळे सर्व्हर डाऊन झालं होतं आणि अशा अनेक तांत्रिक तक्रारी आल्या होत्या. या तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना मनस्तापही सहन करावा लागला होता, ज्यामुळे बोर्डानं अखेर ही 3 दिवसांची मुदतवाढ अजून दिलेली आहे. येत्या 25 मे 2026 पर्यंत संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे अर्ज विद्यार्थी भरू शकतात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. श्रोते हो, सगळ्यात जास्त तीव्र उष्णता ही विदर्भामध्ये सध्या जाणवते आहे आणि या तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे नेहमीप्रमाणे 15 जूनला दरवर्षी नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असतं. पण आता या शाळा थेट 26 जूनला विदर्भातील सुरू करण्याचा महत्वाचा निर्णय सरकार करत असल्याची माहिती समोर येते. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी ही माहिती दिली आहे. 10 जूननंतर सुद्धा उष्णतेची लाट विदर्भामध्ये कायम राहण्याची शक्यता आहे, तर शाळा 26 जून रोजी सुरू करण्यावर सरकारचा विचार असेल असं सांगण्यात आलंय. यासंदर्भात शालेय शिक्षण विभाग लवकरच बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा समजून घेणार असून यासंदर्भात लवकरच निर्णय दिला जाणार आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवन.

गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी. मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल. ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. श्रोते हो, महत्वाच्या काही जागतिक स्तरावरच्या घडामोडींकडे वळूयात. सध्या सोने आणि चांदीच्या दरामध्ये सोनं स्वस्त झालं आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चेमध्ये सकारात्मक प्रगती झाल्याच्या वृत्तानंतर मौल्यवान धातूंची खरेदी घटल्यानं सोन्याच्या दरामध्ये घसरण झाली. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार दिल्लीमध्ये 24 कॅरेटचा सोन्याचा भाव हा काल 1,64,900 प्रति 10 ग्रॅमवरून घसरून 1,59,630 प्रति 10 ग्रॅम झाला आहे. दरम्यान सध्या चांदीचे भाव जर म्हणाल तर ते जसेच्या तसे स्थिर आहेत, पण सोनं मात्र चांगलंच घसरलं आहे, स्वस्त झालं आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
2: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
1: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
2: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी

0: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालाच लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM आवाज. तुमचा मी अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. श्रोते हो, भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार सगळ्यात जास्त हिटवेव्ह किंवा सगळ्यात जास्त उष्णता जी आहे ती विदर्भामध्ये आहे. आणि अक्षरशः विदर्भामध्ये तुम्ही जर पाहाल तर सूर्य अक्षरशः आग ओकताना आपल्याला दिसतंय. अक्षातच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ब्रह्मपुरी या देशामध्ये सगळ्यात जास्त तप्त शहर हे काल ठरलंय. ब्रह्मपुरीमध्ये काल 47.2 डिग्री अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली आहे. पुढचे 2 दिवस हवामान विभागानं विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना उष्णतेचा हिटवेव्हचा अलर्ट देण्यात आलेला आहे. हा रेड अलर्ट सुद्धा आहे. अकोला अमरावतीसह वर्ध्याला सुद्धा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर नागपूर आणि यवतमाळसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे विदर्भातील जे नागरिक आहेत त्यांनी तर उष्णतेपासून वाचण्याची काळजी घेण्याची आहेच आहे. पण महाराष्ट्रामध्ये सुद्धा वाढतं तापमान पाहता या उष्णतेमुळे होणारे जे काही गंभीर आजार आहेत किंवा काही किरकोळ तक्रारी आहेत या आजारांकडे काही तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या, उपचार घ्या, सुरक्षित राहा. ऐकत राहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.
1: अनमोल मोती या कार्यक्रमाद्वारे रसिकांना रिझवणारा सुरांचा काफिला पुन्हा एकदा निघालाय एका सुरील्या सफरीला.
2: हिंदी चित्रपट संगीताला ऐश्वर्य प्राप्त करून देणाऱ्या गाण्यांचं अंतरंग जाणून घ्या सुहास मुळे यांच्या लेखणीतना.
1: विविध रूपातील ही गीतं आणि ती अजरामर करणारे मनस्वी कलावंत.
2: अशी गाणी जी जगण्याला अर्थ देतात, मनात रुंजी घालतानाच हृदयामध्ये हक्कानं घर करतात.
1: तर अशी ही दिलके करीब असणारी जरा हटके गाणी अर्थात दिलबंद गाणी.
3: एक हसी शाम को
4: शनिवारी रात्री 9 वाजता तर पुन्हा प्रसारण मंगळवारी रात्री 10 वाजता. लेखक सुहास मुळे. ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंग. या कार्यक्रमात मी अनु आहे तुमच्यासोबत. राज्यामध्ये सध्या दुहेरी वातावरण आणि दुहेरी हवामान बघायला मिळत आहे. कोकण पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचा येलो अलर्ट तर विदर्भामध्ये उष्णतेचा रेड अलर्ट हवामान विभागानं जारी केला आहे. राज्यामध्ये हे दुहेरी वातावरण पाहायला मिळत आहे. तर एकीकडे विदर्भामध्ये अक्षरशः तीव्र उन्हानं सूर्य होरपळत आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये पावसानं हजेरी लावली असून नागरिकांना यामुळे दिलासा मिळतोय. काल मुंबईसह पुण्यामध्ये कोकणामध्ये पावसाच्या सरी कोसळल्या होत्या. कोकणासह सातारा सांगली जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट भारतीय हवामान विभागानं जारी केला असून दरम्यान अकोला अमरावती वर्धा या जिल्ह्यांमध्ये तीव्र उष्णतेची लाट वर्तवली आहे. हवामान विभागानं रेड अलर्ट यासाठी दिला आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंग। या कार्यक्रमात मी अनु आहे तुमच्यासोबत। राज्यातील प्रवाशांशी मराठीमध्ये संवाद साधा असं जेव्हा परिवहन मंत्री यांनी आवाहन केलं त्यानंतर मुदतवाढ नाही असंही सांगितलंय। 15 ऑगस्टपर्यंत रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकणं सक्तीचं असेल असं राज्याचे परिवहन मंत्री यांनी पुन्हा एकदा सांगितलंय। राज्यातील प्रवाशांनी मराठीमध्ये संवाद साधावा, अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांनी सुद्धा व्यावहारिक मराठी शिकणं सक्तीचं आहे, शासनानं ते सक्तीचं केलेलं आहे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं। चालकांनी 15 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन असेल किंवा प्रत्यक्ष मराठी केंद्रामध्ये जाऊन मराठी भाषा शिकणं, जे अमराठी रिक्षा टॅक्सी ड्रायव्हर्स आहेत तर त्यांनी मराठी भाषा शिकणं बंधनकारक आहे। 16 ऑगस्टनंतर मुदतवाढ मिळणार नाहीये। नियमांचं पालन जर केलं नाही तर त्यांच्यावर कठोर आणि कायदेशीर कारवाई होऊ शकते असा इशारा परिवहन मंत्र्यांनी दिला आहे। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

श्रोतेहो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे, तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे, त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझा रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता, त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोचत आहेत आणि त्यामुळे तो आवाज आपण ज्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM आवाज, तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्यासोबत. वाढत्या पेट्रोल आणि डिझेलचा हा जो काही दराचा परिणाम आहे तो शेतकऱ्यांना सुद्धा सहन करावा लागतो. नाशिकच्या लासलगाव बाजार समितीच्या कांदा व्यापाऱ्यांनी सुद्धा 25 मे पासून कांदा लिलावात आम्ही सहभागी होणार नाही असा बंड पुकारला आहे, असा महत्वाचा निर्णय घेतला आहे. इंधन तुटवड्यामुळे ट्रान्सपोर्ट एजंटकडून ट्रकांचा पुरवठा कमी होतोय आणि त्यामुळे खरेदी केलेला जो शेतकऱ्यांचा शेतमाल आहे तो परराज्यामध्ये वेळेत पाठवणं कठीण झालंय. त्यामुळे या निर्माण झालेल्या आर्थिक अडचणीमुळे शासनानं लवकरात लवकर ट्रक उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी कांदा व्यापारी सरकारला करतायत. त्याचबरोबर सरकारला पत्रातून ही मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे, पण तरीसुद्धा व्यापाऱ्यांनी मात्र कांदा व्यापाऱ्यांनी 25 मे पासून कांदा लिलावामध्ये सहभागी न होण्याचं निर्णय घेतला आहे. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी सुमंत शिंदे, तुम्ही ऐकताय रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.

प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दर रविवारी सकाळी 9 वाजता. वाचक स्वर अनिल सोमाणी यांचा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, मी धनंजय शित्रे, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।
1: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। मी अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात। आठवड्यानंतर, वीकेंडनंतर, सोमवारी म्हणजे येत्या सोमवारी 12वीच्या गुणपत्रिका आता विद्यार्थ्यांना मिळणार आहेत। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं फेब्रुवारी आणि मार्च 2026 12वीची बोर्डाची परीक्षा घेण्यात आली होती आणि आपण पाहिलं की 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेचा निकालसुद्धा लागला। 25 मे 2026 रोजी येत्या दुपारी 3 वाजता संबंधित उच्च माध्यमिक शाळा किंवा ज्युनियर कॉलेज, ज्या ज्या कॉलेजमध्ये जे विद्यार्थी शिकलेले आहेत आणि ज्या कॉलेजमधून त्यांनी ही बोर्डाची परीक्षा दिलेली आहे, तर त्या कॉलेजमध्ये गुणपत्रक, प्रमाणपत्र आणि स्थलांतर म्हणजेच TC प्रमाणपत्रसुद्धा विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे। त्यामुळे 12वीची गुणपत्रिका सोमवारी मिळणार आहे। त्यामुळे जे कोणी 12वीचे विद्यार्थी आहेत, ज्यांचा बोर्डाचा निकाल लागलेला आहे, गुणपत्रिकेसाठी ते जर वाट पाहत असतील, तर येत्या सोमवारी दुपारी 3 वाजता नक्कीच हे प्रमाणपत्र, गुणपत्रक जे आहे ते तुम्हाला मिळणार आहे। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण, 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अ.ए. सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं, आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

0: अनमोल मोती या कार्यक्रमाद्वारे रसिकांना रिझवणारा सुरांचा काफिला पुन्हा एकदा निघालाय एका सुरील्या सफरीला.
1: हिंदी चित्रपट संगीताला ऐश्वर्य प्राप्त करून देणाऱ्या गाण्यांचं अंतरंग जाणून घ्या सुहास मुळे यांच्या लेखणीतनं.
0: विविध रूपातील ही गीतं आणि ती अजरामर करणारे मनस्वी कलावंत,
1: अशी गाणी जी जगण्याला अर्थ देतात, मनात रुंजी घालतानाच हृदयामध्ये हक्कानं घर करतात.
0: तर अशी ही दिलके करीब असणारी जरा हटके गाणी अर्थात दिलबंद गाणी.
2: एक हसी शाम को
3: शनिवारी रात्री 9 वाजता तर पुन्हा प्रसारण मंगळवारी रात्री 10 वाजता. लेखक सुहास मुळे. ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमामध्ये. श्रोते हो, सध्या तीव्र उन्हाळा आपल्याला सगळ्यांना जाणवतो आहे आणि संपूर्ण राज्यामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये अतिशय उष्ण ठिकाणं आहेत. पण संपूर्ण भारताचा विचार केला तर भारतामध्ये सगळ्यात 10 मोठी उष्ण ठिकाणं कुठली आहेत? भारतामध्ये सगळ्यात जास्त सध्याचं आजचं तापमान 48 डिग्री अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलेलं आहे, ते म्हणजे UP मध्ये बांदा या भागामध्ये. त्यानंतर MP मध्ये खजुराहो या ठिकाणी सुद्धा 47.4 डिग्री अंश सेल्सिअस एवढं तापमान आहे. वर्ध्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 47.1 डिग्री अंश सेल्सिअस एवढं तापमान होतं. आणि रोहतक, हरियाणामध्ये, नागपूर, अमरावती, चंद्रपूर महाराष्ट्रातल्या यासुद्धा जिल्ह्यांमध्ये अतिशय जास्त तापमान बघायला मिळालं आहे. तर MP मधल्या नवगाव या ठिकाणी, श्रीगंगानगर राजस्थानमधल्या या गावात आणि उत्तर प्रदेशमधल्या हमीरपूर या ठिकाणी सुद्धा 46.2 डिग्री अंश सेल्सिअस एवढ्या हून अधिक तापमानाची नोंद आज झालेली आहे. त्यामुळे भारतातील सगळ्यात जास्त 10 उष्ण ठिकाणं कुठली आहेत तर ही आहेत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी सुयोग गोरे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

दर मंगळवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर शुक्रवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडिओ नगर 90.4 एफएम वर.
2: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा हक्काचा आवाज आणि मी आरजे अनु तुमच्यासोबत आहे. नगर डायरी या कार्यक्रमामध्ये श्रोते हो खूप मनापासून स्वागत. श्रोते हो, आपल्या नगर शहराचा वर्धापन दिन जवळ येतो आहे आणि त्यानिमित्तानं मुलाखतीची एक विशेष मालिका आपण ऐकत आहात. आपल्या नगर शहराला ऐतिहासिक वारसा आहे, सांस्कृतिक वारसा आहे, व्यावसायिक वारसा सुद्धा आहे. आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये टेलरिंग या क्षेत्रामध्ये जर बघायला गेलं तर अगदी 1947 साली पतंगे टेलर्स अँड कंपनी आपल्या शहरामध्ये आली. या फर्मचे संचालक होते कैलासवासी रामभाऊ पतंगे. ही टेलरिंग कंपनी त्यांनी आपल्या स्वतंत्र भारतामध्ये, भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1947 साली सुरू केली आणि नंतर या व्यवसायाचा, या कामाचा व्याप त्यांनी वाढवला. त्यांचे धाकटे बंधू लक्ष्मण यांना हाताशी घेतलं आणि नगर हे तेव्हा मिलिटरी सेंटर असल्यामुळं बरेचसे ऑफिसर्स पुण्याहून सूट शिवण्यासाठी नगरमध्ये पतंगे टेलर्स अँड कंपनी या ठिकाणी यायचे. त्याचबरोबर नगरमधील सर्व नामवंत वकील असतील, डॉक्टर्स असतील, मोठमोठे व्यावसायिक असतील, हे सुद्धा पतंगे टेलर्स अँड कंपनी याकडे यायचे. लग्नाचा सूट शिवायचा तर केवळ पतंगे टेलर्स हे समीकरण असायचं आणि इतर छोटी छोटी दुकानं सुद्धा होती, पण भव्य टेलरिंगची फर्म पहिल्यांदा 1947 पतंगे टेलर्स अँड कंपनी यांची आली. तर आता आपल्यासोबत या फर्मचे संचालक बाळासाहेब पतंगे सर आज आपल्यासोबत आहेत. सर, या शो मध्ये आणि स्टुडिओ मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत.
3: धन्यवाद आणि नमस्कार.
2: नक्कीच सर, जसं मी आता म्हणाले की 1947 साली पतंगे टेलर्स अँड कंपनीची स्थापना झाली जी तुमच्या वडिलांनी केली होती.
3: हो.
2: आणि त्या काळी म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या व्यवसायाला नगरमध्ये सुरुवात झाली, या फर्मला सुरुवात झाली. तुम्ही लहान असताना किंवा शालेय वयामध्ये असताना आपल्या वडिलांना व्यवसाय करताना तुम्ही पाहिलंच असेल.
3: अगदी पाहिलंय. म्हणजे कसं असायचं की वडिलांना म्हणजे मी लहानपणापासून पाहतोय की ते घरी देखील दुकानातून काम घरी घेऊन यायचे आणि घरी देखील कटिंग करायचे. दिवसभर दुकानात त्यांचं काम चालूच असायचं, परंतु गिराईक येणं जाणं यामुळे वेळ मिळत नसे. मग ते जे काही काम आहे ते घरी घेऊन यायचे आणि मग सकाळी दुकानात जाताना परत घेऊन जायचे.
2: नक्कीच. या व्यवसायाला तुम्ही स्वतः कधी सुरुवात केली होती?
3: या व्यवसायात तसं जर मी म्हटलं तर मला, मी 10-12 वर्षाचा असताना मला वडील दुकानात पाठवायचे. सकाळी झाडलोट वगैरे करून येणे हे माझं काम असायचं. कारण त्यावेळेस कसं असायचं की दुकानात झाडलोट करायला कोणी दुकानदार माणूस ठेवत नव्हते. जो तो दुकानदार आपल्या हाताने स्वतः काय सगळे काही स्वच्छता करायचा आणि त्यात कुणाला काही कमीपणा वाटत नव्हता. तर त्या म्हणजे 10-12 वर्षाचा असतानापासून मी दुकानात जायचो. वडील नंतर दुकानात आल्यानंतर मग घरी येणे, आवरणे आणि शाळेत जाणे. त्यानंतर मग परत संध्याकाळी शाळा सुटली की 1-2 तास दुकानात जाणे. पण ते मला काही कंपल्सरी नव्हतं. कारण कसं लहान वय होतं, वडील म्हणायचे तुला यायचं तर ये किंवा तुझ्या मित्रांबरोबर काय खेळ खेळायचे, सिनेमाला जायचं ते जा. इतकी एवढी मला मोकळीक होती.
2: नक्कीच. जसं मी आत्ता म्हणाले की मिलिटरी ऑफिसर पासून वेगवेगळे नामवंत व्यक्ती असतील, वेगवेगळ्या प्रोफेशनमध्ये काम करणारे त्या काळचे नगरचे काही व्यक्ती असतील, तर ते दुकानात यायचे. हळूहळू हा ग्राहक वर्ग कसा वाढत गेला?
3: कसं आलं की नगर हे मिलिटरीचं फार मोठं सेंटर होतं, म्हणजे अजून पण आहे. तर मिलिटरीचे बरेचसे ऑफिसर, कर्नल, ब्रिगेडियर हे नगरला यायचे. म्हणजे त्यावेळेस नगरला त्यांचं स्थायिक असायचे ते इथं काही वर्षासाठी. तर त्यांना कपडे शिवण्यासाठी पुण्याला वगैरे जायचे. परंतु काही काही जण कसं की काय आता इथं का असं कोहिनूर आणि सारडा या दोन दुकानं कापडाचे होत्या. तर कोहिनूरमधनं समजा कापड घेतलं तर तिथं ते विचारायचे की बुवा नगरमध्ये कोणी चांगला टेलर आहे का, आम्हाला सूट चांगल्या प्रकारे शिवून देईल, आम्हाला काय दररोज पुण्याला जावं लागतं. मग त्यांनी तिथं सांगितलं त्यांना की बुवा नगरमध्ये इथं आहेत पतंगे टेलर्स आणि तुम्हाला त्यांची फिटिंग आवडेल. एवढं सांगितल्यानंतर मग काही लोक यायचे. आल्यानंतर कपडे वगैरे शिवायला टाकल्यानंतर विचारायचे की बुवा ट्रायल को का बाना आहे. तर वडील सांगायचे ट्रायल वगैरे ह्या कोची नाही रेता, आप कपडे डाल के जाओ, ये तारीख आहे, वो तारीख को आओ, कपडे पहिन के देखो और लेकर जाओ. तर ते म्हणायचे वो असं कसं, आम्ही तर पुणा जाते जब हमको कपड़े डालने के लिए सीने को जाओ, फिर ट्रायल के लिए जाओ और फिर डिलीवरी के लिए जाओ, ऐसे तीन बार हमको जाना पड़ता है। आप तो बोल रहे हैं कि कुछ भी नहीं है, अगर कुछ खराबी हो गई तो आपको कपड़ा भर के देना पड़ेगा। पढ़े लिखे बनाए बिल्कुल क्यों नहीं देंगे, आप आओ तो सही, मेजरमेंट वगैरह सगळी घेऊन त्यांना दिलेले तारखेला ते आले की आल्यानंतर कपडे घालून पाहिजे। कपडे घालून पाहिल्यानंतर त्यांचं एकच हे वाक्य असायचं, अरे ये तो पुन्हा से भी अच्छी सिलाई हुई है, हम वाक्य क्यों हम पुन्हा जाते थे इतने दिन। तर असं करत करत मग ती एक लाईन आमची सुरू झाली। त्यानंतर कापड बाजारातले व्यापारी वर्ग ह्यांना तर सर्वांना दुकान आमची माहितीच होती, आणि राहता राहिले की नगरमध्ये कलेक्टर बदलून यायचे दर तीन वर्षांनी किंवा चार वर्षांनी। ते बदलून आल्यानंतर ते त्यांचे साहजिक ड्रायव्हरला वगैरे विचारणार की भाऊ इथं कोण टेलर चांगले आहेत, तर त्यावेळेस त्यांनी सांगावं की भाऊ इथं एकच टेलर आहेत, पतंगी टेलर्स। ते गाडी पाठवून आम्हाला घेऊन जायचे इकडं, बोलून घ्यायचे घरी। त्यावेळेस आम्हाला तिकडं जावं लागायचे, कलेक्टर असल्यानंतर ते काही दुकानात येत नव्हते। मग आम्ही आपलं जायचं, कधी मी जायचो, काका जायचे, सुरुवातीला तर काका आणि वडील दोघं जायचे कारण मी लहान होतो, परंतु नंतर नंतर मग मी पण जायला लागलो। तर त्यांचे म्हणजे त्यां कपड्याच्या बाबतीत ते पर्टिक्युलर असायचे फार, कलेक्टर वगैरे असल्यामुळं ते फार पर्टिक्युलर असायचे, सूट वगैरे अगदी काही काही जण तर अगदी म्हणजे पाहूनच सगळ्या गोष्टी घ्यायचे। परंतु त्यांनी अशी एकाही कलेक्टरनी कधीही तक्रार केली नाही की बा आमचं कापड हे बिघडलंय, काय अतिशय उत्कृष्ट शिलाई आमची असायची आणि फिटिंग तर म्हणजे एक नंबरच असायची। आता अशा प्रकारे मग ते सुरू होत गेलं। त्यानंतर मी तुम्हाला सांगेल की आमच्याकडं लग्नाचा सूट हा केवळ पतंगींकडंच शिवायचा, असा नवरदेवाचा देखील आठ तास असायचा। तर तो का, तर कसं आहे की बा नगरमध्ये सारडा आणि कोहिनूर ह्या दोन मोठ्या दुकानं असायची, बस्त्याला सगळे नगरचे जे तालुके आहेत संगमनेर, कोपरगाव तालुका, नंतर श्रीरामपूर, शेवगाव, इकडे सर्व मोठमोठे बागायतदार वगैरे जे असायचे ते नगरला कपडे म्हणजे बस्त्यासाठी यायचे। बस्त्याला आले की कापड वगैरे घेणं अगोदर त्यांचं काम असायचं। बस्ता झाला की मग कधी कधी आम्हाला तिथं दुकानात बोलवून घ्यायचे, ते तिथं साहजिक ते त्या दुकानात विचारायचे ना की बघ कोण टेलर चांगले आहेत। आणि त्या काळी काय होतं की आमचं जे दुकान होतं ते सर्वात भव्य असं दुकान होतं, बाकी छोट्या छोट्या दुकानं होते, पण आमचं दुकान जर तुम्ही पाहिलं असतं तर असे मोठमोठे दोन टेबल, म्हणजे एक सर्वसाधारण वर्ग जर तिथं यायचा म्हटलं तर तो थोडासा धजत नसे यायला, त्यांना वाटायचं की मग हे एवढी मोठी दुकान आहे ना आपण कसं जायचं इथं। पण मग हे लग्नाचे बस्ते वगैरे हे होत राहायचे, त्या अनुषंगाने मग त्यांच्याबरोबर जे आलेले लोक असायचे त्यांचे पण कपडे यायचे, ह्या सर्व गोष्टी घडत जायच्या।
2: नक्कीच, जेव्हा तुम्ही लहान वयामध्ये दुकानामध्ये काम करायला शिकले किंवा जे काही टेलरिंगचं काम आहे किंवा कापड फाडणं असेल किंवा इतर काही छोट्या छोट्या गोष्टी असतील, तर ते दिवस तुम्हाला आठवतात का, कशी सुरुवात झाली होती तुमची?
3: हो, ते दिवस मला चांगले आठवतात, कारण मला सुरुवातीला त्यावेळेस म्हणजे मी साधारण 10वी 9वी पास झाल्यानंतर मे महिन्याचा सुट्टी होती शाळेला। मग मे महिन्याच्या सुट्टीमध्ये मला रोज माझे वडील कापड अंथरून द्यायचे आणि सांगायचे बा हे असं असं मार्किंग करे, मग हे मार्किंग करे, माप तुझ्यासमोर काढून ठेवलेलं आहे, ही लांबी आहे, हे लांबीचे मार्क कर, हे कंशी ही कंबर आहे, हे असे असे मार्क याचं बरं। आमच्या याच्या व्यवसायात कसं आहे की टेलरिंग व्यवसाय जरी असलं तरी तुमचं गणितला फार महत्त्व होतं, कारण प्रत्येकाला आहे ना 1/3 करा, 1/2 करा, 1/4 करा, असे त्यातमध्ये एक कॅल्क्युलेशन असायचे आणि ते परफेक्ट असायचे, म्हणजे इतके कॅल्क्युलेशन करून कोणीही इतर टेलर करत नव्हते की जे आमच्याकडे काम व्हायचं, आणि त्यामुळे ते काम परफेक्ट असायचं। तर ते म्हणजे मी आपलं मग त्यांच्या हाताखाली ह्या गोष्टी शिकलो, थोडं शिवणकाम मी जास्त केलं नाही, शिवणकाम मी फार थोडं शिकलो, कारण मला वडिलांनी डायरेक्ट मला कटिंगच करायची शिकवली की बघ हे असं असं आहे, हे सर्व आखून दिलंय, आता ह्या प्रमाणे तू कसं काप, तूच हे केलं आखले, तूच आता हे काप, कसं कापायचं, काय काय नाही तू पाहत असतो म्हणे। त्यांनी मला सांगितलं नाही की बघ कसं कापायचं, कारण तू पाहिलं आम्हाला कटिंग करताना। मग मी आपलं आठवायचं आणि ते त्याप्रमाणे करायचं, एखादी गोष्ट कुठं चुकली की थांब हे असं नाही, इथून सरळ घ्यायचं काय, मग त्या तसं मी हळूहळू शिकत गेलो।
2: नक्कीच, त्या काळामध्ये जेव्हा व्यवसायाची वाढ होत होती किंवा व्यवसाय मोठा होत होता, त्या काळामध्ये कष्ट आणि प्रामाणिकपणा नक्कीच या व्यवसायामध्ये फार महत्त्वाचा आहे, जो तुम्ही तुमच्या वडिलांकडून पाहिला सुद्धा आहे. तर ते दिवस तुम्हाला आठवतात का, ते खडतरीचे दिवस असतील किंवा काही वडिलांच्या काही आठवणी असतील त्या स्मरणात आहेत का?
3: सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या तुमच्या व्यवसायाशी तुम्ही प्रामाणिक राहा हे त्यांचं ब्रीद होतं. काय की जे काही तुम्हाला तुमचा कुठलाही व्यवसाय असू द्या, त्या व्यवसायाशी तुम्ही प्रामाणिक राहा आणि तुमची त्यात निश्चित प्रगती होईल हे ते मला नेहमी सांगायचे. त्यानुसार मग मला पण म्हणजे ते मनावर खूप बिंबवलं गेलं आणि त्यांची जी ससोटी होती, त्यांचं जी मेहनत होती ती मी माझ्या डोळ्यांनी मी पाहत होतो. त्यांना म्हणजे जेवणाचंही कधी भान राहत नव्हतं की बाबा आता इतके वाजले तर आपल्याला जेवायला जायचं, तर तो काही त्यांचा वेळेचा हेच नव्हतं, बंधनच नव्हतं की बाबा लागली भूक तर आपलं जा बाजारात तिथे थोडं काहीतरी खाऊन ये, झालं संपलं लई दुकानात यायचे. म्हणजे सकाळी नाश्ता करून घरून निघाले की रात्रीच घरी जेवायला येणे असा त्यांचा परिपाठ होता.
2: कॉलेजचं शिक्षण तुम्ही काही काळ सोडलं आणि त्यानंतर पूर्ण वेळ या व्यवसायामध्ये उतरलात, तर हा निर्णय तुमच्यासाठी कसा होता, कठीण होता का?
3: तो निर्णय माझ्यासाठी म्हणजे मला त्यावेळेस खूप वाईट वाटलं की आपल्याला नाईलाजा असतो कॉलेजचं शिक्षण सोडावं लागतं, कारण मी बीडी सायन्सला चांगल्या मार्काने पास झालो होतो, एफ वाय एसला ॲडमिशन घेतली होती. एफ वायचे साधारण 6 महिने मी कॉलेजमध्ये गेलो, परंतु नंतर वडिलांची तब्येत थोडी प्रकृती थोडीशी म्हणजे त्यांना बरं वाटेनसं झालं, त्यांना काम त्यांच्याने होत नव्हतं. तर त्यांनी मला सांगितलं अरे बाळा इकडे ये, हे बघ म्हणे असं असं आहे म्हणे, लक्षणवरती एकट्यावरती ताण पडतो, आता तुला दुकानात उभं राहणं गरजेचं आहे. तर मी तुला कसं सांगू की तू आता कॉलेज सोड म्हणून, एवढं त्यांनी मला सांगितल्यानंतर मी म्हटलं ठीक आहे, म्हटलं तुम्ही काय सांगू नका मीच करतो म्हटलं ते. मग मी त्यावेळेस कॉलेजला रामराम टाकलो.
2: त्या काळामध्ये जसं तुम्ही सांगितलं की नगरमधली प्रसिद्ध दोन कापड दुकानं होती, एक म्हणजे कोहिनूर आणि सारडा, बस्त्यासाठी प्रसिद्ध होती, अनेक जिल्ह्यातल्या तालुक्यांमधली ग्रामीण भागातली लोक यायची, त्याचबरोबर सासर माहेरची मंडळी सुद्धा येत होती. आणि त्या काळामध्ये टेलरिंग व्यवसायामध्ये वातावरण कसं होतं, किंवा तुमच्या जोडीला अजून कुठले फर्म जे आहेत ते येत होते का, त्या काळामध्ये कसं वातावरण होतं?
3: त्यावेळेस इतर फर्म होत्या ना, नव्हत्या असं त्यातला काही भाग नाही आहे, परंतु फर्स्ट प्रेफरन्स आपण ज्याला म्हणतो तो आम्हाला असायचा. मग आमच्याकडनं जर आम्ही नाईलाज असं नाही म्हणून सांगितलं तर मग इतर काही दुकानं होत्या त्यांच्याकडं लोक शिवायचे सूट नाईलाज आहे म्हणून आहे. पण मग कधी कधी असंही त्यांचं व्हायचं की बाबा आम्ही असं असं आलो होतो तुमच्याकडं पण तुम्ही नाही म्हणालात, शेवटी आम्हाला नाईलाज दुसरीकडनं शिवून घ्यावं लागलं पण ते काय आम्हाला पसंत पडलं नाही आहे. ह्या पण गोष्टी होतात. म्हणजे हे कसं घडायचं की दुसऱ्या वेळेस ते ज्यावेळेस यायचे ना की 2 महिने अगोदर यायचे आणि त्यावेळेस ते सांगायचे की होय असं असं झालं होतं.
2: बऱ्याच वेळा असंही होत असेल की सीझन म्हणजे दिवाळी असेल किंवा लग्नाचा सीझन असेल किंवा ज्यावेळेस दुकानामध्ये प्रचंड काम पडलेलं असेल किंवा बऱ्याच वेळा महिन्यानंतर कापड्याची किंवा कपड्यांची डिलिव्हरी तुम्हाला द्यावी लागायची, तर तेव्हा हा मोठा व्याप सांभाळण्यासाठी कसे मदतीचे हात असायचे किंवा काही लोक यासाठी जोडले गेले सुद्धा होते का?
3: आता यात कसं होतं की आता एवढा मोठा कामाचा व्याप होता, त्या हिशोबाने आमच्याकडं कारागीर पण तेवढे होते. म्हणजे त्या काळी आमच्याकडं दुकानात 25 कारागीर होते. आता या 25 कारागिरांकडनं काम किती होईल काय होईल काय नाही याचा अगोदर अंदाज घेणे, म्हणजे सुरुवातीला वडील आणि काका तो काही अंदाज घ्यायचे नाही, फक्त मेहनत करणे, काम कट करून देणे, कारागिरांकडनं काम करून घेणे. कारागीर देखील त्यावेळेस 5:30 कामावर यायचे, म्हणजे इतकं त्यांना पण कामाची ओढ होती. आणि त्यावेळेस कसं होतं की शिलाई अशी खूप कमी होती, आज जशी भरमसाठ शिलाई कुठल्याही ड्रेसला कशाला मिळते तर तसे त्यावेळेस नव्हतं, त्या काळी शिलाई अशी खूप कमी भेटायची आणि त्या मानाने त्या हिशोबाने त्या कारागिरांना पण त्याचे पैसे मिळायचे, त्यामुळं त्यांना भरपूर काम करणं गरजेचं असायचं आणि ते काम त्यांना आमच्याकडे मिळायचं, त्यामुळं ते कामाची प्रामाणिक करायचे सतत. म्हणजे सकाळी 5 आले की दुपारी काही जण तर डबा देखील घेऊन यायचे आणि रात्री 10 जायचे. आमचे दुकान म्हणजे मी स्वतः कधी कधी रात्री 12 दुकानातून घरी गेलेले आहे, म्हणजे इतका वेळ चालू असायचं.
2: नक्कीच. वडील गेल्यानंतर किंवा वडिलांच्या पश्चामध्ये जेव्हा तुम्हाला ही जबाबदारी सांभाळायची, व्यवसाय सांभाळायची जबाबदारी जेव्हा आली, तेव्हा काही चॅलेंजेस काही मोठी आव्हानं तुमच्यासमोर आली होती का?
3: मोठी आव्हानं म्हणजे कसं माहिती का की आता त्या काळी म्हणजे वडील गेले, वडील गेल्यानंतर म्हणजे मी काका आणि काकांचा मुलगा असे तिघ जण मग आम्ही त्यावेळेस होतो. तिघ जणी म्हणजे आम्ही एक प्रकारे काम वाटूनच घेतलेलं असायचं की भाऊ हे काम ह्यानी करायचं आहे, पॅन्ट सफरी असतील तर ते मी करणार, शर्ट असेल तो आमचा जो भाऊ होता चुलत भाऊ तो करणार, अशा प्रकारे आम्ही कामाचं वाटप करून ते काम आम्ही सक्सेस केलं. म्हणजे 8-9 वर्ष आम्ही ते बरोबर राहिलो वडील गेल्यानंतर. परंतु नंतर माझ्या असं एक लक्षात आलं की नगरचा सावेडी भाग जो आहे हा हळूहळू कात टाकायला लागला आहे. तर मग त्या साईडला तिकडं आपण एखादं दुकान का नाही चालू करावं असं माझ्या मनाने घेतलं. मग आणि मी काकांकडे ही गोष्ट बोललो, काका म्हणले तुला करायचं असेल तर कर, माझी काही इच्छा नाही तिकडे यायची, कारण इकडलं पण व्याप सांभाळायचा तिकडं पण हे करायचं म्हटलं तर त्यांना थोडंसं अवघड वाटलं. ते म्हटलं बरं ठीक आहे. मग तिकडं 2 दुकानं घेतली मी आणि 1989 साली तिकडं पतंग अँड कंपनी हे नाव न देता पतंगेज सुपरस्टिच हे नाव मी देऊन या नावाने फर्म चालू केली. त्यामाग ना उद्देश माझा एक फार वेगळा होता की मी पाहत होतो कापड बाजारात आमचं जे दुकान होतं त्या दुकानात केवळ म्हणजे जो हाय क्लास जे लोक आहेत, जे व्यापारी वर्ग आहे, मोठमोठे ऑफिसर आहेत, डॉक्टर आहेत, वकील आहेत, हे सर्व लोक यायचे, परंतु एक सर्वसाधारण वर्ग जो आहे तो काही येत नव्हता. तर मला अपेक्षा त्या वर्गाची होती, कारण कसं होतं की तो वर्ग जास्त होता, हे मोजके लोक आहेत, तो वर्ग जास्त होता, त्यांची माल तो माझ्याकडे यावा ही माझी अपेक्षा. मग तिकडं मी गेल्यानंतर पतंगे सुपरस्टिच, त्यात पतंगे नाव आलंच पण सुपरस्टिच हे आणखी एक वेगळं जोडनाव आलं त्याला. मग ते पतंगे सुपरस्टिच या नावाने मी माझ्या धाकट्या भावाला बरोबर घेतलं आणि तिकडं दुकान चालू केले. सुपरस्टिच हे नाव मी ज्यावेळेस दिलं बदललं नाव, तर त्यावेळेस मला त्याचा रिस्पॉन्स अतिशय चांगला मिळाला. मला तो अनुभव इतका वेगळा मिळाला ना की अरे आपल्याला जी अपेक्षा होती ती आपली अपेक्षा पूर्ण झाली.
2: बऱ्याच काळानंतर किंवा व्यवसाय करत असताना बऱ्याच वेळा फॅशन बदलत असते किंवा ट्रेंड वेगवेगळा येत असतो. जसं आता जुनं दुकान तर तुमचं होतं, एक ठराविक वर्ग त्या दुकानामध्ये येत होता कपडे शिवण्यासाठी, पण आता तुम्ही सावेडी उपनगराचाही विचार केला, सामान्य लोकांचाही विचार केला, त्याचबरोबर तुम्ही हाही विचार केला का की लोकांच्या गरजा, लोकांच्या अपेक्षा आणि बदलता ट्रेंड याला तुम्ही कसं फॉलो केलं किंवा हे कसं जोडलं या तुमच्या व्यवसायामध्ये?
3: आता बदलता ट्रेंड हा जो असा आला ना की रेडीमेडमध्ये काय होत असतं की वेगवेगळ्या व्हरायटीज ते तुम्हाला देऊ शकतात, परंतु प्रत्येक कारागीर आमच्याकडचे जे कारागीर होते तो त्या प्रकार रुकम ते करू शकतील अशी काही खात्री नव्हती. आमचं जे ट्रेडिशनल काम होतं ते काम अतिशय व्यवस्थित व्हायचं, परंतु रेडीमेडचं जे वेगवेगळ्या डिझाईन्स करणे हे करणे हे आम्हाला शक्य नव्हतं आणि आम्हाला ते कधीही पटत नव्हतं खरं सांगायचं. म्हणजे असे पाहता बदलत्या काळानुसार बदलायला पाहिजे हे अतिशय बरोबर आहे, परंतु आम्ही त्यानुसार काही हे करू शकलो नाही. त्या दरम्यान आहे ना सफारीचा ट्रेंड सुरू झाला होता आणि मला सांगायला अभिमान वाटतो की सफारी हा प्रकार संपूर्ण महाराष्ट्रात सर्वप्रथम आम्ही शिवला, आम्ही चालू केला आणि आमच्यासारखी फिटिंग कोणालाही देता आली नाही, कारण आमच्याकडचे जे सफारी असायचे ते सर्व कोट फिटिंगचे असायचे. इतर लोक करायचे काय शर्ट टाईप करायचे आणि फक्त काहीतरी त्याला डिझाईन वगैरे करायचे आणि देऊन टाकायचे, पण आमचे सफारी म्हणजे सफारी असायचे. मुळात सफारी हा जो आहे हा एक आफ्रिकन कंट्रीचा नॅशनल सूट आहे. तर तो आमच्याकडं त्यावेळेस मिलिटरीच्या ट्रेनिंगसाठी म्हणजे इथं रणगाडे वगैरे ज्या असतात त्याच्या ट्रेनिंगसाठी तिकडनं झिम्बाब्वे वगैरे तिकडनं लोक यायचे, तर त्यांच्या अंगावर आम्ही ते सफारी वगैरे पाहिली. ते पाहिल्यानंतर मग म्हटलं बाबा त्यांना आमची त्यांच्याकडनं एक दिवशी आम्ही तो सफारी मागून घेतला, म्हटलं दाखवा त्यांनी तो दिला. एक 2-3 दिवस आमच्या काकांनी तो ठेवला, पाहिलं त्याचं कटिंग काय काय नाही आणि मग पहिला सफारी त्यांनी माझा शिवला आणि तो इतका उत्कृष्ट झाला तो पाहूनच म्हणजे ते हे सुरू झाले सफारीचा ट्रेंड.
2: नक्कीच. त्याचबरोबर सामान्य ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही सांगितलं की पतंगे सुपरस्टिच या नावानं एक फर्म सुरू केली. ही फर्म सुरू झाल्यानंतर व्यवसायामध्ये सुद्धा काळानुरूप बदल कसे केले आणि सावेडीचा लोकांचा वाढता उपनगराचा व्याप पाहता किंवा गर्दी पाहता तुम्हाला चांगला रिस्पॉन्ड मिळाला का?
3: रिस्पॉन्स तिकडे सावाडीला चांगलाच मिळाला. परंतु मी आणखी एक गोष्ट इथं अशी नमूद करू इच्छितो की मी तुम्हाला अगोदर सांगितलं की मी धाकट्या भावाला घेऊन तिथं बिझनेस चालू केला. त्याच्या MIDC मध्ये भरपूर ओळखी होत्या. तर MIDC तले मग काही ऑफिसर वगैरे आमच्याकडे यायला लागले. नंतर मग जे आता इंडियन सिमलेस कंपनी आहे त्याचे मोठमोठे ऑफिसर आहेत, तर ते त्यांनी पाहिलं तर ते म्हटले की आमच्या ऑफिसरशी युनिफॉर्म करायचे ते तुम्ही करून द्याल का. काय तर आम्ही अर्थातच नाही कशाला म्हणणार, सगळे ऑफिसरचे युनिफॉर्म होते. मग ते आम्ही करून दिले आणि ते त्यांना खूप पसंत पडले. मग त्यानंतर त्यांचे वर्कर्सचे पण युनिफॉर्म आले. आता वर्कर्सचे युनिफॉर्म करायचे म्हटलं ना मग त्या आपल्याला थोडीशी तडजोड करावी लागते रेटमध्ये, कारण ते त्या बरोबर म्हणजे ते तसेच शिवून द्यायचे आणि तोच रेट आपल्याला मिळेल याची गॅरंटी नाही. कारण कॉम्पिटिशन त्यावेळेस खूप होती. वर्कर्सचे ड्रेस शिवून देण्याचे जे इतर लोक होते पुण्याहून देखील काही जण यायचे आणि ते शिवून ऑर्डर घेऊन निघून जायचे, शिवून आणून द्यायचे, नंतर परत कधी पाहायचे नाही. तर आम्ही त्यांना सांगितलं की बा आमचे हे रेट राहतील, त्यांनी ते ऍग्री केले आणि मग तो एक सुरू झाला. म्हणजे मोठमोठ्या नगरच्या ज्या कंपन्या होत्या त्या सर्व युनिफॉर्म आमच्याकडे असायचे. म्हणजे इतकं मोठं काम आम्हाला तिकडे गेल्यानंतर मिळालं. आणि त्याच्या व्यतिरिक्त मग कंपन्यांचे ऑफिसर वगैरे ते तर यायचेच. आणि मग सावेडे परिसरातला जो वर्ग होता विशेष म्हणजे कसं सावेडे परिसरामध्ये सर्व्हिस करणारा क्लास जास्त होता. हां तर मग ते सर्व दोन पण येत होते अशा प्रकारे. म्हणजे मी आम्ही तिथं न कळत डेव्हलप झालो की म्हणजे तिथं आम्हाला गेल्यानंतर जास्त सायास पडले नाही की बा आपल्याला खूप काही करावं लागेल इथं गेल्यानंतर मेहनत घ्यावी लागेल, तर तसं काही करावं लागलं नाही, अगदी सगळं सहजगत्या घडलं.
2: नक्कीच व्यवसायामध्ये असा एखादा इतक्या वर्षांमध्ये आठवणीत राहिलेला प्रसंग आहे का की जो तुम्हाला खूप इमोशनल पण करतो आणि तुमच्या व्यवसायासाठी सुद्धा खूप महत्वाचा होता?
3: कसं आहे आमच्या व्यवसायात सावधानता बाळगणे याला खूप महत्व आहे. कारण आपण जर कपड्याची डिलिव्हरी या दिवशी द्यायची ठरवली तर ती त्या दिवशी देणे गरजेचं असतं. आता सावधानता हा एक वेगळा भाग झाला आणि प्रसंग अवधानता. आता एक मी तुम्हाला एक प्रसंग सांगतो म्हणजे तो त्याला आपण विनोद म्हणावं का काय हे मला माहीत नाही, परंतु तो तुम्हाला मी सांगतो की काय झालं. दुपारची वेळ होती, दोन मी कापड बाजाराला दुकानात होतो, त्यावेळेस दोन गृहस्थ दुकानात आले, त्यांनी माझ्याकडे रिसीट दिली, मी ती रिसीट पाहिली. रिसीट पाहिल्यानंतर मला थोडंसं जरा हे झालं, त्यांना मी म्हटलं की बा त्यांनी विचारलं झालेत का कपडे, हो म्हटलं झालेत ना. मी आपला आतमध्ये गेलो, एक सूट काढला, शर्ट काढला, पॅक केला आणि पॅक करता करता त्यांना विचारलो कधी लग्न, ते म्हणे अहो का आता उद्या 8 तारखेचं लग्न आहे म्हणे. आय म्हटलं बरं बरं बरं, नक्की ना म्हणे. हा नक्की का बरं असं, नाही नाही म्हटलं काय आहे की लोक काय करतात की बा थोडा उशीर असला तरी अलीकडं सांगतात आणि कपडे शिवून नेतात. नाही नाही नाही हे अरे म्हणजे ती पत्रिका दे रे टेलरला. आय असं करून त्यांनी त्याच्याबरोबर आलेल्या माणसाला सांगितलं, त्यांनी पण आपल्या पत्रिका दिली मला लिहून वगैरे दिली. दिल्यानंतर मग ठीक आहे म्हटलं, ते म्हणे बरं त्याला आम्ही येतो, पेमेंट वगैरे केलं, त्यांनी कपडे घेतले आणि गेले. ते गेल्यानंतर मी ती पत्रिका पाहिली, त्यातलं मंगल कार्यालय कुठलं ते पाहिलं आणि ती पत्रिका अगोदर पॅडला लावून ठेवली आणि नंतर त्यांचं कापड जे होतं ते काढलं. त्यांचं सूट झालेलंच नव्हता. काय म्हणजे त्यांच्याशी बोलताना मला टेन्शन होतं, परंतु ते बिलकुल चेहऱ्यावर न दाखवता मी त्यांच्याशी सहजगत्या बोललो आणि मला जे हवं होतं ते मी काढून घेतलं. काय मग त्यानंतर मग मी लगेच कामाला लागलो. काय त्यातले शर्ट जे असतात ते आम्ही अगोदरच करून घेत असतो, राहतो सूट पॅन्ट आणि कोट. त्यावेळेस मी कोटाचं काम करत होतो, कोटाचं काम कटिंग काका करायचे. मी आपलं त्यातली पॅन्ट कापली, कारागिराला बोलवलं, त्याला देऊन टाकली. काय नंतर दुसरे दोन कोट मेकर त्यांना बोलवलं, त्यांना मटेरियल वगैरे दिलं, म्हणलं आता काका येतील आल्यावर कोट कापून देतील, रात्री कितीही वाजोत मला हा कोट तयार पाहिजे. रात्री 1 वाजता तो कोट तयार झाला. मग तो कोट पॅन्ट शर्ट एका बॅगमध्ये मी टाकले, ती पत्रिका खिशात टाकली, रात्री घरी गेलो. सकाळी 7 वाजता उठलो, आवरलं आणि श्रीरामपूर स्कूटरवर मध्ये जाताना राहुरीला थोडंसं नाश्ताच पाणी की चहा पाणी केलं. 9 वाजता श्रीरामपूरला पोहोचलो. जे मंगर कार्यालय होतं त्याच्या दारात गाडी उभी केली आणि समोरच मला माझ्या दुकानची पिशवी दिसली एकाच्या हातात. त्या आणि पाहिलं तर तेच ग्रस्त होते जे कपडे घेऊन गेले होते. त्यांना म्हणलं ओ पाटील, आवाज दिल्यानंतर त्यांनी पाहिलं, अहो आणि काय टेलर तुम्ही तर खरंच आले लग्नाला. म्हणला हो मी आलो नसतं तर खूप घोळ झाला असता. ते म्हणे काय झालं आहे, म्हणलं अगोदर तुमची पिशवी मला द्या, ही तुमची पिशवी घ्या. म्हणजे काय झालं आहे काय, अहो म्हणलं तुमचे कपडे बदलून दुसऱ्याचे कपडे आले तुम्हाला म्हटलं. अहो बापरे असं झालं का म्हणे, अहो आम्ही काय नवरदेवाला आता कपडे द्यायला चाललो होतो म्हणे. म्हणलं बरं झालं, म्हणलं मी अगोदर आलो म्हटलं, कारण काय झालं म्हणलं आता हे घेऊन जायचे कपडे आणि म्हणलं ते गिरायक 11 वाजता येणार आहे म्हटलं. आय तर म्हटलं ठीक आहे म्हणे, ते आता आले तर लग्न लावून जा म्हणे, जेवण करून जा. म्हटलं अहो नाही म्हटलं, मला ते गिरायक 11 वाजता येणार आहे म्हटलं, मला जाणं गरजेचं आहे. तर ते म्हणे ठीक आहे हरकत नाही म्हणे, लाडू तरी खाऊन जा. मग त्या लग्नाचा लाडू खाऊन मी निघालो, 11 वाजता दुकानात पोहोचलो. त्या दिवशी झालं काय होतं, आदल्या दिवशी ज्यावेळेस हे कपडे घेऊन गेले त्याच्यानंतर ते ज्याचे कपडे दिले मी ते गिरायक आलं होतं. ते गिरायक आलं होतं तर त्याचे कपडे आता काय करायचं बाबा, त्यांना मी सांगितलं तुमचे कपडे कोट पॅन्ट त्या शर्टला 1 तास लागेल, त्यावर साधारण 8 वाजले होते. तर ते म्हटलं बघ तुम्ही थांबत असाल तर 9 वाजता या म्हणे, मी तुम्हाला देतो. अहो म्हणे नाही नाही आम्ही उद्या सकाळी येतो म्हणे. काय असं म्हणून ते गेले निघून. दुसऱ्या दिवशी मी 11 वाजता ज्यावेळेस दुकानात आलो ते कोट कपडे सगळे काही हँगरला लावून ठेवले, 11:30 वाजता ते आले. अहो झालं का टेलरांचा शर्ट झाला का, अहो म्हणलं झालाय. तर आता ह्या गोष्टीला म्हणजे विनोद म्हणावं काय म्हणावं, ह्या अशा ही गोष्टी घडत असतात, त्यालाच आम्ही प्रसंग अवधानाचं म्हटलं.
4: नक्कीच नक्कीच खूप छान एक अनुभव जो आहे,
3: दोघांनाही कळलं नाही की बा आपले कपडे झाले नव्हते आणि आपले कपडे दुसरीकडे गेले होते.
4: नक्कीच नक्कीच. आता आपण पाहतो आहोत की सध्याच्या काळामध्ये म्हणजे 2024 मध्ये जर या व्यवसायाकडे पाहायला गेलं तर रेडीमेडचा जमाना प्रचंड वाढतो आहे, त्यामध्ये ऑनलाईन शॉपिंग हा एक वेगळाच वर्ग सुरू झालेला आहे आणि तरुण पिढी त्याला कुठेतरी फॉलो करताना दिसते आहे. तर याचा व्यवसायावर परिणाम झाला का?
3: याचा व्यवसायावरती परिणाम खूप झाला आहे, म्हणजे जवळपास 60% आमचे गिराई कमी झालं. जे 40% आहेत तर त्यामध्ये कसं आहे माहिती का, जे पेन्शनर आहेत असे लोक आहेत, त्याच्यानंतर जे सर्व्हिस क्लास आहेत की ज्यांना रेडीमेड कपडे बसत नाहीत असे लोक आहेत, तर असे लोक आता सध्या कपडे शिवून घेतात. जे यंगस्टर आहेत त्यांना त्या कपड्याशी काही देणं घेणं नसतं, फिटिंग कशी असली तरी चालते, एक पॅन्ट शर्ट रेडीमेड घेतला 6 महिने वापरला आणि टाकून दिला, अशी सध्या त्यांची स्थिती आहे. त्यामुळं मग कसं आहे की आता आमच्याकडं काय होतं माहिती का, की काही लोक आहे ना रेडीमेड वापरतात, 3-4 वेळा रेडीमेड वापरल्यानंतर त्यांना तो कंटाळा येतो की नाही आपण शिवून घेत होतो तेच बरे होतं, मग असे लोक पण परत येतात, असं घडत आहे.
4: नक्की जसं आता तुम्ही म्हणाले की रेडीमेड खूप दिवस वापरल्यानंतर पुन्हा एकदा ग्राहक येतात आणि म्हणतात की नाही नाही ती शिलाई जी आहे ती कपडा फाटेपर्यंत कपडा फाटेल पण शिलाई मात्र खराब होणार नाही. तर हे वाक्य आजही नगरमध्ये ऐकायला मिळतं, त्यामुळे खूप छान वाटतं. या पारंपरिक व्यवसायाकडे आज तरुणांनी कसं पाहावं असं तुम्हाला वाटतं?
3: पारंपरिक व्यवसाय जे आहेत, मी म्हणजे त्या बाबतीत तरुणांना सांगायचं जर झालं तर असं सांगेल की तुमचे जे पारंपरिक व्यवसाय आहेत ते तुम्ही आनंदाने स्वीकारा, त्याच्यापासून दूर जाऊ नका, त्यात तुम्हाला काय डेव्हलपमेंट करता येत असेल ती करा. त्यामुळं कसं होतं की आज काय म्हणती का की प्रत्येक जण काय विचार करतो की मला मी सर्व्हिस मिळाली की मला इतकं पेमेंट मिळेल तितकं पेमेंट मिळेल, पण तुमचा जॉब राहील याची शाश्वती नाही. तुमची तुम्हाला निश्चित इतके पैसे मिळतील ती शाश्वती फक्त तुमच्या व्यवसायात आहे आणि तो तुम्ही प्रामाणिकपणे केला तर तुम्हाला त्याच्यात निश्चितच यश लाभतं, असा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि मी इतरांना पण तेच सांगतो.
4: नक्कीच. तुम्ही नगरचे आहात सर आणि तुमचा जन्म इथला आहे नगरचा, तुमचा व्यवसाय नगरमधला आहे आणि आजही तुम्ही नगरमध्ये आहात. पूर्वीचं नगर शहर आणि आत्ताचं बदलतं नगर शहर काय सांगाल सगळ्याच दृष्टीनं?
3: पूर्वीचं नगर शहर आणि आत्ताचं नगर शहराच्या मध्ये बदल जर विचार सांगायचा झाला ना तर असं आहे की नगर तसं फार उशिरा डेव्हलप व्हायला लागले. आत्ता हे नगरमध्ये काहीतरी बदल घडतायत ह्या गेल्या 5-7 वर्ष किंवा 10 वर्षापासून म्हणा की थोडेफार बदल घडत आलेत आणि आता स्पीड धरलाय चांगला. नगरच्या मागं म्हणजे औरंगाबाद नाशिक हे 2 जिल्हे जे आहेत हे नगरच्या पुढं अतिशय खेडे होते. काय आम्ही साधारण 30-31 वर्षापूर्वी मागं जर गेलो तर यांना नगर पुढारलेलं होतं, बाकी औरंगाबाद आणि नाशिक काहीही नव्हतं. परंतु तिथं त्यांना जे काय कोणी मंत्री लागले की त्यांना आपल्या गावाबद्दल आस्था होती, त्यांनी ती आस्था बाळगली आणि त्यांनी ते करून दाखवलं. त्यामुळं औरंगाबाद नगरपेक्षा पुढे गेलं, नाशिक नगरपेक्षा पुढे गेलं, नगर आहे तसंच राहिलं, पण ते आता हळूहळू काळ टाकतंय.
4: नक्कीच. सर, तुम्ही नगर शहरामधले आहात आणि आपलं आपल्या शहरावर फार मनापासून प्रेम असतं, व्यवसायाच्या दृष्टीनं सुद्धा नगर तुमच्यासाठी खूप महत्वाचं ठरलेलं आहे. तर आज या नगर वर्धापन दिन विशेष मुलाखतीच्या मालिकेमध्ये नगरबद्दल काय सांगाल, कसं वाटतं तुम्हाला नगर, आपुलकीचं शहर वाटतं का?
3: आय लव नगर. कारण माझं नग आपल्या गावावरती माझं अतिशय प्रेम आहे. माझं संपूर्ण आयुष्य नगरमध्ये गेलं आहे. आता मी समजा माझी मुलगी पुण्यात राहते, ती म्हणे पप्पा एकदा पुण्यात येऊन राहा, पुण्यात येऊन राहा, आपला फ्लॅट आहे, सगळं काही आहे, मग तुम्ही काय आता एकटेक तिथं कुठं राहता, या म्हणे पुण्यात. मग मी 8 दिवस गेलो पुण्यात, राहिलो तिथं, पण मला तिथं बिलकुल करमलं नाही. नगरमध्ये म्हणजे कसं आहे माहिती का, की कोणाकडे जायचं तरी विचारावं लागत नाही, फोन करावा लागत नाही, डायरेक्ट त्याच्याकडे जा, तो असला तरी ठीक आहे, नसला तरी त्याच्या घरातही आपण प्रवेश करू शकतो. सगळ्या गोष्टी आज देखील होतात, पण पुण्यात तसं नाही. इतर गावी पुण्यात म्हणण्यापेक्षा इतर गावी तसं नाही आहे. इतर गावी तिथं गेलं की तुम्हाला अगोदर त्याला फोन करा रे, मग तो अवेलेबल आहे की नाही ते पहा रे. मग ह्या सगळ्या गोष्टी नगरमध्ये ह्या फॉर्मॅलिटी काहीही नाहीत, आणि त्यामुळे मला नगर आवडतं.
4: नक्कीच. नगर शहराला ऐतिहासिक वारसा आहे, सांस्कृतिक आहे, व्यवसायाचा वारसा आहे विविध, त्याचबरोबर नगरची खाद्य संस्कृती पण प्रसिद्ध आहे. आज आपण कुठे गेलो तरी नगरची चव जी आहे ती आपल्याला कुठल्याच पदार्थांना बघायला मिळत नाही. नगरची लस्सी प्रसिद्ध आहे, इथली भेळ आहे, ते सुद्धा एक व्यावसायिक आहेत की इथे येऊन त्यांनी नगरची खाद्य संस्कृती उंचावली आहे. नगरच्या खाद्य संस्कृतीवर तुमचं किती प्रेम आहे?
3: मी एक तर अगोदरच म्हणजे त्या जीवनाच्या बाबतीत मी फार रसिक माणूस आहे. मला गोड आवडतं, तसंच फरसाण वगैरे हे जे प्रकार ते देखील आवडतात. आणि नगरच्या खाद्य संस्कृतीबद्दल जर सांगायचं जर झालं तर कसं आहे माहिती का, की माझी बहीण पुण्यात असते, माझे मेहुणे नगरला ज्या ज्या वेळेस यायचे त्या त्या वेळेस इथून 2 किलो खवा घेऊन जायचे. त्या काळी खवा म्हणजे 4 रुपये किलो होता. म्हणजे आज आपल्याला तो भाव खूप कमी वाटतो, पण त्यावेळेसच्या हिशोबाने तो बरोबर होता. म्हणजे 4 रुपयाबरोबर होता, आणि ते इथून खवा घेऊन जायचे आणि तिथं घरी नेऊन त्याचे गुलाजामून करायला सांगायचे. म्हणजे इतका तो खवा प्रसिद्ध होता, इतका तो खवा चांगला असायचा. शिवाय आदल्या दिवशी ते जगदीश भवन जे आहे त्यांना सांगून ठेवायचे की आम्हाला असं अशी 1 किलो बासुंदी लागते, तुम्ही ती फ्रीजमध्ये काढून ठेवा. तो आपला डीप फ्रीजमध्ये घालून ठेवायचा, दुसऱ्या दिवशी सकाळी निघायच्या अगोदर या घेऊन यायचे, निघताना लगेच बासुंदी घेऊन जायचे. म्हणजे ती 3 तास तर अगदी आरामशीर व्यवस्थित राहायची. पुण्याला पोहोचल्यानंतर मग दुपारचे जेवण त्यांना, म्हणजे नगरला खवय्ये लोक आहेत त्याप्रमाणे बाहेरचे लोक देखील इथं येऊन इथलं पदार्थ पसंत करतात. अशी नगरची खासियत आहे.
4: नक्कीच सर. आज या नगर शहराच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं तुम्ही मुलाखतीसाठी रेडिओ नगरमध्ये आलात, कसं वाटतंय सर?
3: मला इथलं वातावरण पाहून अतिशय छान वाटलं. तुम्ही जे कोऑपरेट करता की समोरच्या अगोदर तुम्ही तुम्हाला प्रथमच सांगितलं की बघ मी ही मुलाखत देतो, ती आज मी प्रथमच देतोय, परंतु आता बोलताना म्हणजे मला तुम्ही बोलतं केलं आणि मला असं कुठलंही टेन्शन राहिलेलं नाही, त्यामुळे मला मी तुम्हाला या गोष्टीचे 100% मार्क देईल.
4: नक्कीच सर. या माध्यमातून आज तुम्ही रेडिओमध्ये आला आहात, तुमच्या आयुष्यात रेडिओचं स्थान कसं आहे किंवा रेडिओबद्दल काही आठवणी आहेत का?
3: रेडिओबद्दलच्या आठवणी माझ्या खूप काही आहेत. म्हणजे मी लहानपणापासून रेडिओ ऐकत आलेलो आहे. रेडिओवरची सकाळची रेडिओ सिलोनची एक कार्यक्रम जे असायचे ते सर्व ऐकायचो. मराठी गाणे म्हणजे आम्ही शाळेत जाताना मराठी विविध भारतीवरची कुठली मराठी गाणे लागलेले असायची ती जाता जाता ऐकून जायचो. आणि अतिशय छान वाटायचं. दिवसभरातले कार्यक्रम जे असायचे सकाळचे आणि रात्रीचे, दुपारचा काही संबंध नसायचा आमचा, परंतु ते आम्ही ऐकत असायचो.
4: नक्कीच. या माध्यमात आज तुम्ही आला आहात, तुमच्या खूप जवळचं आणि कोणतं आवडतं गाणं आज तुम्हाला इथे ऐकावं असं वाटतं?
3: या माध्यमात आल्यानंतर आता एकदा अचानक तुम्हाला सांगायचं म्हटलं तर या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे
4: हेच गाणं का?
3: त्या गाण्याचं वर्डिंग आहे त्याचं सर्व काय आलंय.
4: नक्कीच. हे आयुष्याचा अर्थ समजून सांगणारं जे गाणं आहे ते नक्कीच या माध्यमातून मी प्ले करेन. आणि सर, वेळात वेळ काढून तुम्ही रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये आलात, छान नगरकरांशी गप्पा मारल्यात, एक जुन्या आठवणींनाही उजाळा मिळाला, त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद तुमचे.
3: मला इथे बोलवल्याबद्दल मी देखील आपले आभार मानतो. रेडिओ नगर 90.4 FM देखील मनोमन मी आभार मानतो.
4: श्रुते हो
2: नगर शहराचा वर्धापन दिन लवकरच येतोय आणि त्यानिमित्तानं आपल्या शहरातील व्यावसायिक बाळासाहेब पतंगे सर आज आपल्यासोबत होते. पतंगे टेलर्स अँड कंपनी या नावानं आपला भारत स्वतंत्र झाल्यानंतर ही फर्म कंपनी आपल्या शहरामध्ये आली आणि त्यानंतर या व्यवसायानं एक उंच भरारी घेतली. आज आपल्यासोबत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये होते बाळासाहेब पतंगे. आजचा नगर डायरी कार्यक्रम इथे संपत आहे. पुन्हा भेटूयात आपण याच वेळी याच ठिकाणी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: नमस्कार बालमित्रांनो, मी श्रुती. कशी चालली आहे सुट्टी? आता शाळा सुरू होतील ना. अरे, मी माझी अर्धवटच ओळख करून दिली. मी तुमच्यासारखीच 15 जून पासून शाळेत जाणार आहे. 7वीत जाईन आता. आमच्या पुण्यामध्ये बहुरंग व्हिज्युअल आर्ट्स फाउंडेशन नावाने एक धम्माल ग्रुप आहे. आम्ही दरवर्षी खूप सारी बालनाट्य करतो आणि प्रयोगही. त्यातील 2 धम्माल बालनाट्य तुमच्यासाठी आणि पालक हो तुमच्यासाठीही घेऊन येत आहोत. येत्या रविवारी दिनांक 24 मे रोजी सकाळी 10 वाजता आणि दुपारी 4 वाजता कुठे? अहो, तुमच्या अहिल्यानगर मध्ये केडगाव देवी रोड आहे ना, तिथे ऊर्जा रंगभवन ह्या नाट्यगृहामध्ये होणार आहे. अरे, कुठलं नाटक ते सांगायचंच राहिलं. पहिलं नाटक असणार आहे माधुरी पुरंदरे यांच्या कथेवर आधारित खजिना, आणि दुसरं असणार आहे अभिनेत्री विभावरी देशपांडे लिखित तू उद्दोस्त माया. ह्या दोन्ही नाटकांचं दिग्दर्शन केले आहे आमच्या शेखर सरांनी, आणि या दोन्ही नाटकात मीही तुम्हाला भेटणार आहे. कुठल्या भूमिकेत ते प्रत्यक्षच बघायला या. लगेच बुकिंग करा ह्या नंबरवर 7558362036. चला, येत आहे ना? रविवारी सकाळी 10 वाजता आणि दुपारी 4 वाजता भेटूयात.

स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नगरच्या रस्त्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत, शहर आणि जिल्ह्यातील अचूक घडामोडींपासून ते नगरच्या ऐतिहासिक सफरीपर्यंत सर्व काही अपडेट मिळतील एकाच ठिकाणी. मॉर्निंग शो नगरचं अंतरंग मध्ये सोमवार ते शनिवार रोज सकाळी 7 ते 11 माझ्यासोबत म्हणजेच आर जे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, मी प्रवीण कदम। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता
1: श्रोते हो नमस्कार आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा आणि मी RJ अनु तुमच्या सोबत आहे. दिलवंत गाणी हा आपला शो सुरू आहे आणि आपल्या आजच्या शोचा विषय आहे वेगवेगळ्या शायरांनी जीवनाची केलेली व्याख्या जिंदगी तेरे रंग हजार. नगरकर हा कार्यक्रम सादर केला आहे ऑल इंडिया रेडिओचे दूरदर्शनचे संहिता लेखक निवेदक संगीत समीक्षक सुहास बाई मुळे यांनी.
2: श्रोते हो नमस्कार. चला आपण जीवनाच्या रंगात बुडूयात आणि त्यालाच विचारूया, जीवना तुझा रंग कसा. आजपर्यंत अनेक तत्ववेत्त्यांनी साहित्यिकांनी जीवनाची व्याख्या करण्याचा प्रयत्न केलाय, पण परिपूर्ण आणि सर्वमान्य अशी एकही व्याख्या शब्दबद्ध होऊ शकलेली नाही. हे तर असं झालं की कमोदिनी काय जाणे तो परिमल, म्हणजे स्वतःच्या सुवासाची स्वतः कमळालाच काही कल्पना नसते ना. आणि तेच खरं आहे, जीवन हे एका अजब अनुभूतीचं नाव आहे, तो व्याख्येचा विषयच नाही मुळी. जसं गुलाबाच्या फुलाचं कितीही पानभर वर्णन केलं ना, तरी एका प्रत्यक्ष क्षणाची अनुभूतीच खरं काय ते सुगंधाबाबत सांगून जाते. जीवन हा एक अजब प्रवास आहे, अज्ञाताकडून अज्ञाताकडे नेणारा, अज्ञात मार्गावरून नेणारा आणि अज्ञात कालमर्यादेचा. अशा या जीवनाविषयी अनेक शायरांनी आपला अंदाजे बयां पेश केलेला आहे. साहिर लुधियानवी, मजरू सुलतानपुरी, कैफी आजमी, गुलजार साहेब, शैलेंद्र यासारख्या दिग्गज प्रज्ञावंतांनी जीवनाविषयी काय काय विचार मांडले हा एक अभ्यासाचाच विषय आहे. आपण नेहमी गाणीबरोबरच ऐकत असतो निव्वळ मनोरंजन म्हणून, त्याच्या शब्दांमध्ये त्याच्या अर्थामध्ये आपण कधीच उतरत नाही, तो गाण्यावरचा सगळ्यात घोर अन्याय आहे. गुलजार साहेब म्हणतात की या जीवनात आपली भूमिका फक्त एका मुसाफिराची आहे, घर दार नातं गोतं यश अपयश ही तर केवळ आभासी वळणं आहेत, ती फारशी मनावर न घेता अव्याहतपणे चालत राहणं हेच आपलं काम आहे

गीतकार हिंदीवर म्हणतात, कशी काय करायची जीवनाची व्याख्या. इथं तर अशी परिस्थिती आहे की जिंदगीभर जिंदा रहा मगर जिंदगी नाही दिखी. खरंच अंतर्मुख होण्यासारखा विषय आहे की आपणही जन्मापासून जगतोच आहोत ते जीवन आपण समजू शकलो आहोत का. जे रोज रोज जगतो त्याविषयी आपण इतके अज्ञानात आहोत की या अज्ञाताकडून अज्ञाताकडे होणाऱ्या प्रवासादरम्यान घडणाऱ्या घटनांचं प्रयोजन समजण्यासाठी अख्खं आयुष्य वेचावं लागतं. ते वेचून पण त्याचा अर्थ समजलच असंही सांगता येत नाही. सफर चित्रपटामध्ये गीतकार इंदीवर यांनी असेच विचार मांडले आहेत.

0: पहा बरं, जीवन एक कोडं आहे, कधी न सुटणारं. सुटल्यासारखं वाटता वाटता सोडवणारा त्यात कसा गुरफटला जातो आणि कसा फरफटला जातो ते त्याचं त्यालाही देखील समजत नाही. गंमत म्हणजे मागं फिरण्याचा पर्याय उपलब्ध नसतो आणि रस्ताही बदलू शकत नाही. साप शिडीच्या खेळासारखी शिडी मिळाली तर ठीक, नाहीतर अजगराशी गाठ पडली की खेळ खलास. मग तिथे खेळाडूच्या पात्रतेचा किंवा अपात्रतेचा भेदभाव नसतो. त्या सापशिडीमधली शिडी विद्वान माणसालाही वर नेते आणि बिंडोक माणसाला देखील नको त्या ठिकाणी नेऊन बसवते. आणि अजगर विद्वानालाही गिळतो, तसंच बिंडोकालाही गिळतोच. तिथे मामला सब घोडे 12% असाच असतो. पण या जीवनाच्या खेळामध्ये दुर्दैवानं विद्वानांच्या नशिबी अजगरच जास्ती आलेत पा. तो अजगराचा चोखंदळपणा झाला म्हणा, कारण त्याला बिंडोक माणसाला गिळावसही वाटत नाही, त्यालाही गिळायला विद्वानच आवडतो. हे असं का होतं कोण जाणे. नाहीत उत्तर ज्यांची प्रश्न ते छळतात का, नाहीत उत्तर ज्यांची प्रश्न ते छळतात का, मिळतात उत्तर ज्यांची अंतरी ते जळतात का.
1: जिंदगी कैसी है पहेली हाय, कभी तो हंस

0: चला जाए सपनों से आगे कहां।
1: रसिक हो, आता मला सांगा, जीवन म्हणजे हे जर सगळं असंच आहे, अटळ आहे, तर निदान आपला दृष्टिकोन तरी आपला असावा ना। जीवनाकडे पाहताना पाण्याचा अर्धा ग्लास रिकामा आहे असं म्हणण्यापेक्षा तो अर्धा ग्लास भरलेला आहे असं तर आपण म्हणू शकतो ना। तो रिकामा असलेला अर्धा ग्लास भरवण्यासाठी आयुष्यभर वणवण करण्यापेक्षा तो भरलेला अर्धा ग्लास पिऊन या एकदाच मिळणाऱ्या आयुष्याचा फकीर मस्तीमध्ये उपभोग घेणार निश्चितच शहाणा असतो। मंजिल तो मिल ही जाएगी यूं ही भटकते भटकते, गुमराह तो वो है जो घर से निकलते ही नहीं। जीवनाचे मात्र दोनच शाश्वत शत्रू आहेत, एक म्हणजे चिंता आणि दुसरी चिता। या दोघी सवती सवती मिळून भल्या भल्यांची वाट लावून टाकतात। मग आपण ठरवायलाच पाहिजे की या शत्रू पक्षाशी आत्मिळवणी करायची का एकदाच मिळणाऱ्या आयुष्याची साथसंगत करायची। चिंतेला थारा देऊन लगेचच चितेवर जायचं की त्याच चितेवर चिंतेचा नायनाट करायचा।

गंमत पहा, प्रत्येक जण हा उद्यासाठी जगतो. माझा येणारा उद्याचा दिवस सुखाचा असावा म्हणून आज मर मर मरतो. पण हा जो उद्या आहे ना, तो फार फसवा आहे. किराणा दुकानामधल्या पाटीसारखा, आज रोख उद्या उधार, तो उद्या कधीच येत नसतो. प्रत्येक उद्याचा दिवस सुखाचा आणि सुरक्षित करण्यासाठीच्या धडपडीमध्ये आजचा दिवस संपतो. त्याचं मूल्यमापन न होता, रसग्रहण न होता, तो खऱ्या अर्थाने न जगता अशा असंख्य आज नावाच्या दिवसांची बेरीज उद्याच्या प्रतीक्षेमध्ये एक दिवस संपते. आणि मग काय, तर राम नाम सत्य आहे. त्यावेळी तुम्ही कितीही टाव फोडला ना की अरे माझं ते अमुक तमुक करायचं राहूनच गेलं, त्यासाठी मला पुन्हा माझे गेलेले ते दिवस थोडे तरी द्या ना, तर तुमचं कोणी काहीही ऐकायला तयार नसतं. दिवस बुडत्या सूर्याबरोबर बुडला की संपला, पुन्हा मिळणं नाही. कोई बेबस, कोई बेताब, कोई चुप तो कोई हैरान. ऐ जिंदगी, तेरी महफिल के तमाशे कभी खत्म नहीं होते.

मित्रांनो, आयुष्यामध्ये घाबरण्यायोग्य जर काही असेल ना, तर तो आहे काळ. प्रत्येक क्षणाला मृत्यूकडे लोटणाऱ्या या काळाला जरा दचकूनच असलं पाहिजे. काळाचा महिमा बेजोड आहे. त्याचा ना कधी आरंभ आहे ना कधी अंत आहे. संपूर्ण विश्वावर आणि त्या विश्वामध्ये हुकूमत करणाऱ्यांवर देखील जर खरी हुकूमत कोणाची असेल ना, तर ती काळाचीच आहे. त्याची लहर कधी आणि कशी फिरेल हे अतर्क्य आहे. तो सृजनात्मक निर्माता देखील आहे आणि एका दंशामध्ये सगळं काही नष्ट करणारा देखील आहे. म्हणून तर त्याला कालसर्प म्हटलेलं आहे. उम्रभर सीखते रहे हम लहरों से लढने का हुनर, हमें क्या मालूम कि किनारे भी कातिल निकलेंगे.

जीवन हे एक अजब रसायन आहे. त्याचा अर्थ प्रत्येक क्षणात आणि प्रत्येक कणात लपलेला आहे. तोही शाश्वत नाही. कॅलिडोस्कोप सारखा तो हर घडी आकार बदलत असतो. मग माणूस संभ्रमामध्ये पडतो की हे खरं की ते खरं. खरं काहीच नसतं. परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. एखाद्या शापित राजपुत्रासारखा आपल्याला सुखाच्या खजिन्याचा राजमार्ग कधी सापडतच नाही. या भटकण्यालाच आपण जीवन म्हणतो. या शापाला उशाप मात्र आहे बर का? काय उशाप आहे? तर क्षण जगायला शिकणं, प्रत्येक क्षणाचा आस्वाद घ्यायला शिकणं, मनाचे कप्पे हवे तेव्हा उघडायला किंवा बंद करायला शिकणं. मेंदूपेक्षा हृदय आपल्याशी फार खरं बोलत असतं. ही एक कला आहे. सर्व कलांपेक्षा श्रेष्ठ अशी कला आहे. ती जमली ना तर जीवनाचा अर्थ शोधावाही लागत नाही. तो एखादं फूल हळूवारपणे उमलावं तसा उलगडत जातो. मग त्याच्या सुकण्याला किंवा नष्ट होण्यालाही काहीतरी अर्थ प्राप्त होतो. क्षण फार मूल्यवान आहे. जे काही या जगात होतंय ते एका क्षणातच होतंय. जन्म एका क्षणात होतो, मृत्यू एका क्षणात होतो, जीवन क्षणाक्षणांनीच जगलं जातंय. येणारा श्वास फक्त त्या क्षणासाठी असतो. त्याच्या पुढच्या श्वासाची कसलीही शाश्वती देता येत नाही. मग प्रत्येक क्षण आनंदाने का जगू नये? कल किसने देखा है, कल का नाम तो एक धोका है.

आजचा दिवस खऱ्या अर्थाने जो जगायला शिकला त्याला कसलं आलंय मृत्यूचं भय? जीवनाचं उघडं नागडं सत्य ज्याला उमगलं तो पाप पुण्य नीती अनीती असल्या भोंगळ संकल्पना मानित नसतो. एवढी सगळी निरर्थकता पटूनही जीवनाचं आकर्षण भल्या भल्यांना सुटलेलं नाही. मौत तौसिकी होती है, करे जमाना जिस पर अफसोस, यूं तो यहां सभी आए हैं मरने के लिए. जीवनाच्या या रंगीबेरंगी यात्रेमध्ये पुढच्या क्षणाला काय घडणार याविषयी सगळ्यांनाच भीतीयुक्त उत्सुकता असते. कदाचित उद्या आपल्यातला कोणीतरी नसेल, मीही नसेल. नफरतों में क्या रखा है दोस्तों, मोहब्बत से जीना सीखो. ये दुनिया ना तो हमारा घर है ना ठिकाना. याद रहे, दूसरा मौका सिर्फ कहानियां देती है, जिंदगी नहीं. खुदा हाफिज़.

नगरकर, आजच्या दिलबंद गाणी या कार्यक्रमाचा विषय होता जिंदगी तेरे रंग हजार, आणि हा कार्यक्रम सादर केला आहे ऑल इंडिया रेडिओचे दूरदर्शनचे संहिता लेखक, निवेदक, संगीत समीक्षक सुहास भाई मुळे यांनी. नगरकर, आता वेळ झाली इथेच थांबण्याची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नगरच्या रस्त्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत, शहर आणि जिल्ह्यातील अचूक घडामोडींपासून ते नगरच्या ऐतिहासिक सफरीपर्यंत, सर्व काही अपडेट मिळतील एकाच ठिकाणी, मॉर्निंग शो नगरचं अंतरंग मध्ये, सोमवार ते शनिवार रोज सकाळी 7 ते 11 माझ्यासोबत म्हणजेच आर जे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार नगरकर, माझे नाव पृथा भोरटे. तुम्ही ऐकत आहात बदलता नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल नगरचं अंतरंग शो मध्ये. मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: वो आ गया, देखो देखो वो आ गया।

पूरा प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र RJ संजय।

नमस्कार नगरकर, माझे नाव सई बेडेकर। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

शायरी, फॅशन टिप्स, सोशल मीडिया अपडेट आणि बरच काही. खूप सारा माहितीचा खजिना आपल्यासाठी घेऊन येत आहे आर जानू सांजरंग या स्पेशल शो मध्ये. ऐकायला विसरू नका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा। पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: करे शोर,
1: पवन करे शोर।
0: अरे बाबा शोर नहीं, शोर शोर शोर।

नगरच्या रस्त्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत, शहर आणि जिल्ह्यातील अचूक घडामोडींपासून ते नगरच्या ऐतिहासिक सफरीपर्यंत, सर्व काही अपडेट मिळतील एकाच ठिकाणी. मॉर्निंग शो नगरचं अंतरंग मध्ये, सोमवार ते शनिवार रोज सकाळी 7 ते 11 माझ्यासोबत म्हणजेच आर जे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

के ना आई, हाथ किसी के ना आई, कुछ तेरा ना मेरा, कुछ तेरा ना मेरा।

0: कौटुंबिक हिंसा,
1: हुंड्यासाठी होणारा छळ,
0: ऍसिड हल्ला,
1: कामाच्या ठिकाणी त्रास,
0: शाळा तसेच महाविद्यालयात होणारी छेडछाड,
2: बलात्कार,
0: महिलांसंबंधीचे इतर त्रास,
1: सायबर गुन्हे.
0: जर महिला भगिनींबाबत अशी कुठलीही घटना घडत असेल तर संपर्क साधा
1: सखी वन स्टॉप सेंटर.
0: संपर्क क्रमांक 90110175.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

शायरी, फॅशन टिप्स, सोशल मीडिया अपडेट आणि बरच काही. खूप सारा माहितीचा खजिना आपल्यासाठी घेऊन येत आहे आरजे अनु सांजरंग या स्पेशल शो मध्ये. ऐकायला विसरू नका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, मी शोभा पालवे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: हम।
1: नमस्कार, माझे नाव शोभित अनिष्का संजय। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 2490. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नगरच्या रस्त्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत, शहर आणि जिल्ह्यातील अचूक घडामोडींपासून ते नगरच्या ऐतिहासिक सफरीपर्यंत सर्व काही अपडेट मिळतील एकाच ठिकाणी. मॉर्निंग शो नगरचं अंतरंग मध्ये सोमवार ते शनिवार रोज सकाळी 7 ते 11 माझ्या सोबत म्हणजेच आर जे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूयात दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल नगरचं अंतरंग शो मध्ये. मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोतेहो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे, तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे, त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझा रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता, त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोचत आहेत. आणि त्यामुळे तो आवाज आपण ज्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. ओके.

0: महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: चाहे कोई मुझे जंग

नमस्कार नगरकर, माझे नाव सौ उमा जोशी। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

0: खासगी आणि सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या अत्याचार आणि हिंसाचाराला बळी पडलेल्या पीडित महिलांसाठी एकमेव ठिकाण म्हणजेच
1: सखी वन स्टॉप सेंटर,
0: तातडीच्या आणि विना तातडीच्या वैद्यकीय सेवा,
1: कायदेशीर मनोवैज्ञानिक आणि समुपदेशन सेवा
0: आणि मदत, हे सगळं एकत्रित मिळण्याचे एकमेव ठिकाण
1: सखी वन स्टॉप सेंटर.
0: संपर्क क्रमांक 90102-01-75.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

हम खड़े थे साला सरकार से बड़े। नमस्कार, मी भाऊसाहेब शिंदे म्हणजेच बबन बोलतोय। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। कस बबन म्हणीन तसं।

शायरी, फॅशन टिप्स, सोशल मीडिया अपडेट आणि बरच काही. खूप सारा माहितीचा खजिना आपल्यासाठी घेऊन येत आहे आर जानू सांजरंग या स्पेशल शो मध्ये. ऐकायला विसरू नका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM.

0: नमस्कार मित्रांनो, मी आहे आर्य चिलका. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: माय नेम इज अँथनी गोन्साल्विस.
2: गोन्साल्विस?
1: राइट, माय नेम इज अँथनी गोन्साल्विस. मैं

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल. श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे. या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ऍप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल नगरचं अंतरंग शो मध्ये. मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅक स्टेज ची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गम्मत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.